मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आजचा दिवस खास आहे, कारण आज ना सगळ्यांच्या आवडीचा दिवस आहे, तो म्हणजे काय याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत। सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचं अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये मी आर्य कोमल आहे तुमच्यासोबत। सकाळी सकाळी चहाच्या घोटासोबत हा आपला आवडता नगरचं अंतरंग हा मॉर्निंग शो सुरू झालाय। आणि आज आहे 21 मे, आंतरराष्ट्रीय चहा दिन आज आहे। आणि ज्या दिवशी जगभरात चहाप्रेमी एकत्र येतात, चहा पितात आणि गप्पा मारतात, मित्रांनो चहा हा फक्त पेय नाही, तो आपला सकाळचा पहिला मित्र, ऑफिसचा साथीदार, पावसाळ्यातला कंपॅनियन आणि रात्रीची शेवटची शांतता आहे। आज आपण सगळे टीम सोबत फक्त चहावर गप्पा मारणार आहोत। कोणता चहा आवडतो, किती साखर, चहा कोण बनवतं, चहाशिवाय दिवस सुरू होतो का, सगळं सांगणार, सगळं बोलणार आहोतच। तर चला तुमचा कप भरून घ्या, आज चहा थोडा जास्तच चविष्ट लागेल, कारण आज त्याचा दिवस आहे। सुरुवात करूयात, पण त्याआधी ऐकूयात काही गाणी। तर म्हणजे आज आपला शो असणार आहे आंतरराष्ट्रीय चहा दिन विशेष। काहीही झालं की चहा हवाच असतो, आणि आज तसाच या चहाचा दिवस आहे। तुम्हा सगळ्यांना आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आपण सगळे चहाप्रेमी आहोत, तर त्याबद्दल गप्पा मारणं तर आज होणारच, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजे
4: सखी वन स्टॉप सेंटर।
3: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
4: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
3: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
4: सखी वन स्टॉप सेंटर।
3: संपर्क क्रमांक 90102-01-75।
4: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपण आपल्या सकाळची सुरुवात छान भक्तिमय करत असतो, जेणेकरून दिवस कसा छान जाईल, आणि त्यासाठी ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. दुजे खंडे तरी उरला तो अवघाहरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. इतुले जाणव या जाण कोंड तरी मने मना, पारधीच्या खुणा जाणते नेची साधाव्य. देही आधी काय खरा, देह संबंध पसारा. बुजगावणे चोरा रक्षणसे भासते, तुका करी जागा नको वासपू वाऊगा. आहेसी तू अंगी अंगी डोळे उघडी, याचा अर्थ असा ज्ञान मिळाल्यामुळं द्वैत भावनेचा निराश होतो. सर्वत्र परमेश्वराचा संचार आहे हे ध्यानात येतं, त्यामुळं आपल्यामधील आत्माराम ओळखता येतो. हे रहस्य जाणून घेण्यासाठी या आत्मारामाची ओळख पटवून घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे पडद्याची कला पडद्यालाच अवगत असते, तसं विष्णुदासाचं मन परमेश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होतं. विषय वासनेमध्ये गुंतलेला हा देह खरा आहे का हे समजल्यावर देह संबंधीचा पसारा खरा की खोटा हे लक्षात येतं. जसं शेतीतील बुजगावनं चोराला पिकाचं रक्षण करणारं वाटतं, तसा भ्रम मनुष्याच्या मनात देहाविषयी निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे जीवा जागा हो आणि तुझ्यामधील आत्मारामाला पटवून घे, आणि तुझ्यामधील आत्मारामाला ओळख पटवून घे, कारण तूच परमेश्वर रूप आहेस. बोला संत तुकाराम महाराज की जय. मंडई, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
0: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. 21 मे हा आजचा दिवस आहे. आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस आणि सकाळची सुरुवात ती होते ती म्हणजे चहानं. माझी तर सकाळची सुरुवात ती होते ती म्हणजे चहा आणि तुमच्यासोबत, कारण सोबत असतो चहा, रेडिओ आणि तुम्ही. तसंच मंडळी, आज आहे जागतिक ध्यान दिवस, जागतिक मासे स्थलांतर दिन देखील आज आहे आणि सांस्कृतिक विविधतेसाठी जागतिक दिवस देखील आज आहे. तसंच आजच्याच दिवशी 1904 मध्ये फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनची पॅरिसमध्ये स्थापना झाली. 91 भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. 1992 चीननं 1000 किलो टन अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे. 1994 मिस इंडिया सुष्मिता सेननं 43व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. ही पदवी मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. 1996 सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटनमधील इलिंग शहराचे महापौर झाले. तर हे होते आजचे दिनविशेष. आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस आणि त्याबद्दल आपण गप्पा मारणारच आहोत. त्याचसोबत असणार आहेत खूप साऱ्या वेगळ्या देखील गप्पा आणि गाणी. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता एका छोट्याशा ब्रेकमध्ये छान छान गाणी एन्जॉय करा आणि त्यासोबतच असू द्यात एक कप चहा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 7:47 झालेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्यासोबत. आता ऐकूयात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 7:10 मराठी बातमीपत्र.
3: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर.
4: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारत आणि इटलीने आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणुकीस अमेरिकेतले उद्योग अनुकूल, मुख्यमंत्र्यांची माहिती. जनगणनेतली जातगणना रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या अतिरिक्त वर्गखोल्यात अंगणवाड्या भरवण्याचे आदेश. आणि राज्यात बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट, वर्ध्यात सर्वाधिक 47° सेल्सिअस तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. भारत आणि इटलीने आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. काल इटलीत रोम इथं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट प्रदान करत असल्याचं ते म्हणाले. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असून दोन्ही देशांदरम्यानच्या संरक्षण औद्योगिक कृती आराखड्यामुळे लष्करी सामग्रीच्या सहविकासाला आणि सहउत्पादनाला मार्ग मोकळा झाला आहे. जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, लॉजिस्टिक्स आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी सांगितलं. मेलोनी यांनी यावेळी बोलताना दोन्ही देशांमधील मैत्री, आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं सांगितलं. दोन्ही देशांमध्ये यावेळी विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधानांच्या या परदेश दौऱ्यात विविध देशांसोबत केलेल्या धोरणात्मक करारांमुळे भारताचं पुढील सुमारे 2 दशकांचं भवितव्य सुरक्षित झाल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान भविष्यातील औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी अणुऊर्जा महत्वाची ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी परिषदेत बोलत होते. जगभरात ऊर्जा संक्रमणाच्या प्रक्रियेत मोठे बदल होत आहेत. केवळ सौर आणि पवन ऊर्जेवर दीर्घकालीन औद्योगिक विकास शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास अनुकूल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
3: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझौत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणु ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
4: राज्यात डिजिटल जनजागृती आणि सुरक्षित मोबिलिटीसाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड महाआयटी यांच्यामध्ये काल सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे राज्यातल्या नागरिकांपर्यंत शासनाच्या डिजिटल सेवांची माहिती पोहोचवणं आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते असं सांगत इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं. ते काल नागपुरात माध्यमांशी बोलत होते. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठीच्या विविध योजनांची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत व्यक्त करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सरकारी विधितज्ञ मंडळं आणि विधी अधिकारी पदांवरील नियुक्तींमध्ये महिला वकिलांना 30% आरक्षणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिसाद मागवला आहे. एका विश्वस्त मंडळानं दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं ही नोटीस बजावली आहे. दहशतवाद विरोधी दिन आज पाळला जात आहे. दहशतवादामुळे सामान्य जनतेला भोगाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा अधोरेखित करून आणि दहशतवाद राष्ट्रीय हितासाठी कशाप्रकारे हानिकारक आहे हे पटवून देऊन युवकांना दहशतवाद आणि हिंसाचाराच्या मार्गापासून परावृत्त करण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. 1991 याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: अधिमूल्य भरा।
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध आहेत तिथे आता अंगणवाड्या भरवण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत। आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासूनच या निर्णयाची थेट अंमलबजावणी करण्यात येणार आहे। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली। पूर्व प्राथमिक शिक्षणाला शालेय रचनेशी जोडणं यामुळे सोपं होणार आहे। या प्रक्रियेची अंमलबजावणी तातडीनं करून त्याचा अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत। खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दरानं विक्री यासारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे। अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते। यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं। संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली। या हंगामासाठी प्रशासनानं चोख नियोजन तसंच गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले। अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला। दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी औषधी भवन इथं कृतीदल कार्यरत करण्यात आलं। अत्यावश्यक औषधी या कृतीदलानं तात्काळ उपलब्ध करून दिल्या। शहरातली औषध दुकानं बंद असल्यानं घाटी रुग्णालयातल्या औषध केंद्रावर नागरिकांची गर्दी उसळली होती। हिंगोली जिल्ह्यातले 1260 औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले होते। बीड जिल्ह्यात गेवराई केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं औषधी विक्रेता संघटनेच्या या बंदला पाठिंबा देत शहरात मूकमोर्चा काढण्यात आला। परभणी जिल्ह्यात औषध विक्रेत्यांनी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। धुळे, सोलापूर, रत्नागिरी, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला प्रतिसाद मिळाला। विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी येत्या 18 मे पासून लागू झालेल्या आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे। सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते काल बोलत होते। धाराशिव जिल्ह्यात 300 कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी उत्तम रोपवाटिका निर्माण करणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी म्हटलं आहे। यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला जिल्ह्यात रोपवाटिका तयार करण्याची सूचना केली। भविष्यात रोपवाटिकेचा जिल्हा म्हणून धाराशिवची ओळख निर्माण करावी असं आवाहन त्यांनी केलं। राज्यात काल वर्धा इथं सर्वाधिक 47.1° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मराठवाड्यात परभणी 43, छत्रपती संभाजीनगर इथं 41.7 तर धाराशिव इथं 41° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। विदर्भात वर्धा, अमरावती आणि अकोल्यात आज उष्णतेचा रेड अलर्ट तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। भारत आणि इटलीने आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणुकीस अमेरिकेतले उद्योग अनुकूल, मुख्यमंत्र्यांची माहिती। आणि जनगणनेतली जातगणना रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार
2: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकलं, त्याचा वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग। या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत। आणि मंडळी, कसं आहे ना, कधी म्हणजे आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस, आणि चहा आपला सगळ्यांचाच प्रिय आहे, सगळ्यांना चहा आवडतो। सकाळची सुरुवात झाली आहे ती चहा सोबत, कानावर छान माझा आवाज ऐकत आणि छान छान गाणी ऐकत, असा आपला सकाळ झालेली आहे। आणि मलाही तुमच्यासोबत गप्पा मारत मारत माझी अशी छान सकाळ होते, त्यामुळे सकाळची मजा वेगळीच येते। आणि त्याबरोबर जर चहा असेल तर सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाही, आणि आज त्याचा दिवस आहे। आणि आपण बघा, चहा घेतला की आपण म्हणतो की मला फ्रेश वाटतं, चहा घेतला की झोप उडते, चहा घेतला की बरं वाटतं, चहा घेतला की काम करायला एक वेगळीच ऊर्जा येते, असं आपण ठरवलेलं आहे। आणि ते होतं देखील आपल्यासोबत बिकॉज ऑफ आपण चहाबद्दल एवढा पॉझिटिव्ह विचार करतो। आपण कधी असं बोलत नाही चहा घेतला की शुगर वाढते, चहा घेतला की त्रास होतो, चहा घेतला की ऍसिडिटी होते, चहा घेतला की तब्येत वाढत नाही, चहा घेतला की स्किनवर पिंपल्स येतात, चहा घेतला की जे जे आहे ते, असं आपण कधीच विचार करत नाही। आणि त्यामुळे तसं घडतच नाही। जेव्हा आपण चहा घेतो तेव्हा आपल्याला फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं, आपण काम करू शकतो कारण आपण चहाबद्दल पॉझिटिव्ह विचार करतो आणि त्यामुळे सगळं होतं। मग तो तसा ऑरा असतो। तर आपण आपल्या लाईफबद्दल असं का नाही करत? आपण एखादं काम करतोय ना, असं म्हणा येस मी हे चांगलंच करणार आहे, खूप चांगलं होणार आहे, आणि सगळ्यांना आवडणार आहे, बघा ते तसंच होतं। आणि ते होतं, त्यामुळे आपला माइंडसेट, आपलं विचार करण्याची पद्धत आणि आपण जे विचार करतो ते महत्वाचं असतात। त्यामुळे इथून पुढे लोकांच्या आधी तुम्ही जे विचार करतात ना की लोक काय म्हणतील, किंवा माझ्याकडून चुकेल का, माझ्याकडून बरोबर होईल का, मी बरोबर करते का, हा विचार तुम्ही करू नका। पॉझिटिव्ह विचार करा की हो मी जे करते ते योग्यच आहे, सगळ्यांना ते आवडणारच आहे, सगळे मला छानच बोलणार, बघा नक्की तसं होईल, ट्राय करून बघा। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। तुमच्यासाठी प्ले करते हे छानसं गाणं। खरं म्हणजे मंडई हे माझं खूप आवडतं गाणं आहे, सो एन्जॉय करा। आणि तुम्हाला देखील हे गाणं आवडतं का, नक्की कळवा।

मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचा चहा हातात आहे आणि काय काय इथे घडलंय, म्हणजे समाजात काय काय घडतंय, जगात काय काय घडतंय हे जाणून घेतलं नाही तर मग त्या चहाला अर्थ राहत नाही. म्हणून सकाळी सकाळी आपण ऐकत असतो छान बातम्या, सगळ्या घडामोडी. आणि मी देखील तुमच्यासाठी काही घडामोडी घेऊन आली आहे बरं का. मी तुम्हाला आज सांगणार आहे 20 मे म्हणजेच काल घडलेल्या काही लक्षवेधी घडामोडी. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मंगळवारी म्हणजे 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रोम इथं आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत केलं. 5 देशाच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान मोदी इटलीमध्ये पोहोचलेत. राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत बोलताना मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली आहे. देश आर्थिक संकटाचा सामना करत असताना पंतप्रधान मोदी इटलीत जाऊन चॉकलेट वाटत आहेत असा टोला त्यांनी लगावलाय. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मोठेगावकरच्या क्लासवर बुलडोजर चालवत पुणे महानगरपालिकेनं मोठी कारवाई केली आहे. मालकाने मालमत्ता कर थकविल्यानं पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं मोठेगावकर यांच्या RCC क्लासच्या डेक्कन भागातील शाखेवर ही कारवाई केली आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होण्याची आजवर चर्चा सुरू होती, मात्र भविष्यात विलिनीकरणाबाबत कोणत्याही चर्चा होणार नाहीत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या अधिकृत चर्चेला सुरुवात होण्यापूर्वीच पूर्ण विराम मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. तर मंडळी हे आहे काल म्हणजेच 20 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडवम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8:26 झालेत आणि नगरचं अंतरंग मी तुमची लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आपण सगळ्यांनी पाहतो आहोत किंवा आपण सगळेच पाहतो आहोत की उन्हाळा किती जास्त आहे यावर्षी, उष्णता किती जाणवतीये. काल आपल्या नगरमध्ये ऊन नव्हतं, उष्णता नव्हती, पण काल इतकं दमट वातावरण होतं, आभाळ आलेलं होतं, पण प्रचंड दमट वातावरण काल आपलं अहिल्यानगरचं होतं. तसंच मंडळी, विदर्भात उष्णतेच्या लाटेनं उग्र रूप धारण केले बर का. आणि बुधवारी म्हणजे कालच वर्धा इथं कमाल तापमान 47.1 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलंय, म्हणजे 47 पारा पोहोचतो आहे. आणि नागपूरमध्ये 46.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं असून हा गेल्या 10 वर्षातील सर्वात उष्ण दिवस ठरलेला आहे. आणि याच दरम्यान हवामान विभागानं गुरुवारी आणखी तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. नागपूरमध्ये 2013 47.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं होतं. काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होत असून मंगळवारच्या तुलनेत नागपूरमधील कमाल तापमान बुधवारी 1.1 अंश सेल्सिअसची वाढ झाली. यंदा प्रथमच पारा 46.6 अंशावर गेलाय.

0: आणि विदर्भातील 11 पैकी तब्बल 9 शहरांचं तापमान 44 अंशांवर नोंदवण्यात आलं आहे. उन्हाच्या या तडाख्यामुळे नागपूरसोबतच संपूर्ण विदर्भातील जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. तर मंडळी अशा प्रकारे म्हणजे 46 अंश सेल्सिअस तापमान पोहोचतंय, 47 अंश सेल्सिअस तापमान पोहोचतंय, म्हणजे हे खूप विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे काळजी घ्या, तुमची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, पाणी सतत पीत राहा, हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे. हायड्रेटेड राहा, पाणी पीत राहा, लिंबू पाणी असेल, दही, ताक यासारखे जे पेय आहेत ते पीत राहा, फ्रुट्स खात राहा आणि शक्यतो उन्हात बाहेर पडू नका. मी वारंवार सांगते काळजी घ्या, खूप महत्वाचं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव संगीता विद्याधर चन्ना आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगर संतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 8:43 आली आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकण्याचे. ऐकूयात हे
1: आकाशवाणी. अंत जाधव आपल्याला बातम्या देत आहे.
0: श्रोते हो, काही तांत्रिक अडचणींमुळे आपण हा जो हे जे बातमीपत्र आहे ते थोड्याच वेळात ऐकणार आहोत. त्यापूर्वी ऐकूयात एक छानसं गाणं.

0: पर्यंत पो
1: श्रोतहो, आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 हे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी बीएसएफ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. सीएए अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला 7:30 सुरुवात झाली असून 6:30 संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांशु पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुल रझाक मोल्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर सीपीआयएमने शंभू नाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे, तर शुभम खैरनार याच्या सीबीआय कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर पुढील दोन दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये कोमल आहे तुमच्यासोबत. नातं निसर्गाशी हा आपला सेगमेंट सुरू झालाय आणि आपल्यासोबत आहेत आपल्याच अहिल्या नगर मधील अमित गायकवाड सर. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅडम.
2: आणि मंडळी, हे जे सर आहेत ते वृक्ष वाचवण्यासाठी, वृक्ष जगवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी किंवा पर्यावरणातील जी जैवविविधता आहे ती टिकवण्यासाठी काम करतात आणि याचबद्दल आपण त्यांच्यासोबत बऱ्याच दिवसापासून गप्पा मारतो आहोत. त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयांवरील जी माहिती आहे ती घेत आहोत आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीत ते सगळी माहिती आपल्याला सांगत आहेत. आज देखील आपल्यासाठी, अहिल्यानगरकरांसाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलेले आहेत ते. तर आजचा विषय असणार आहे अहिल्यानगर शहरातील वृक्ष विविधता. तर सर, खरं म्हणजे आपण वृक्षांबद्दल अनेक गप्पा मारल्या, दुर्मिळ वृक्ष असतील किंवा विदेशी वृक्ष असतील याबद्दल देखील आपण जाणून घेतले, पण आपल्या नगर शहरातील वृक्ष जे असते, झाडं जे आहेत त्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. तर कोणत्या प्रकारचे वृक्ष आपल्या अहिल्यानगर शहरात आढळतात?
3: जसं आपण झाडांचे वेगवेगळे प्रकार पाहिले मागे, तर त्याच्यामध्ये जे विदेशी झाडं, देशी झाडं या बाबतीत आपण बोललो होतो. तर विदेशी झाडं आपल्या शहरामध्ये जास्त प्रमाणात आहेत. मग त्याच्यामध्ये विदेशी शोभिवंत झाडं जी आहेत ती जास्त आहेत. त्या व्यतिरिक्त काही विदेशी सावली देणारी झाडं जी आहेत ती सामाजिक वनीकरण असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल त्यांनी लावलेली आहे. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली गुलमोर जे आहे, जसं आपल्याकडे गुलमोर आहे, तर गुलमोर पण बऱ्याच लोकांना वाटतं की देशी झाड आहे. तर गुलमोर हे विदेशी झाड आहे, मादागास्कर मधून आपल्याकडे ते आणलं गेलं आणि याचं लाईफ पण जास्त नसतं. म्हणजे 50-60 वर्षापेक्षा जास्त ते अनुकूलता जर नसली त्यानंतर तर ते झाड मरून जातं. त्याचबरोबर रेनट्री, स्पॅथोडिया, काशीद, नीलमोहर, पिलामोहर ही झाडं जी आहेत ही विदेशी झाडं आपल्या शहरामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर विदेशी आक्रमक असलेली झाडं, विडी बाबूळ, सुबाबूळ, ग्लेरिसिडिया आणि घाणेरीचं झुडूप हे आपल्याला बघायला मिळतं. देशी झाडांमध्ये कडुलिंब असेल, वड, पिंपळ, उंबर, कांचन, बाहवा, तामन, चिंच, आंबा आणि इतर काही फळझाडं ही आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात. तर ही जी पण काही झाडांच्या प्रजाती आपण आत्ता पाहिल्या, तर याच्यामध्ये जे आपलं मूळ स्थानिक झाडं जी आहेत ही आपल्याला खूपच कमी बघायला मिळतात आणि एक प्रकारे मोनोपॉली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपल्याला फक्त पिंपळ तर पिंपळ लावलेल्या लोकांनी दिसतो किंवा कडुलिंब जास्त लावतात किंवा शिसम जास्त लावतात, गुलमोर जास्त लावतात. तर ही एक प्रकारे मोनोपॉली आहे आणि याच्यामुळं भविष्यामध्ये त्या ठिकाणी एखादा जर रोग आला तर त्याच्यामुळे ते झाडं नष्ट होण्याचा धोका जास्त निर्माण होतो. जसं की मागे आपण डिस्कस केलं की कडुलिंबाच्या झाडावर मागच्या 7-8 वर्षापासून हुमणी अळीचा आजार प्रादुर्भाव होतोय. तर त्याच्यामुळं एका लाईनीमध्ये जर कडुलिंबाचे झाडं असतील तर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळं हे पूर्ण झाडं त्या ठिकाणून नष्ट होऊ शकतात. त्याचबरोबर काही झाडांचं जे वृक्षारोपण आहे आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं होतं. त्याच्यामध्ये काही झाडं दुर्मिळ आहेत. त्याच्यामध्ये काटेसावर आपण जर स्टेशन रोड भागामध्ये अरंगाव साईडला जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला काटेसावराचे झाडं बघायला मिळतात. शहरामध्ये काटेसावर समजून लोकांनी विदेशी काटेसावर लावले. काय असतं की दोन्ही झाडं दिसायला सारखे असतात परंतु एका झाडाच्या खोडावर काटे असतात आणि त्याला काटे तर असतात, त्याबरोबर त्याला फुलं पांढरी येतात. तर ते पांढरे फुल असणारे विदेशी झाड आहे, विदेशी काटेसावर आहे. त्याला जे कापूस येतो ते कापसापासून फुफ्फुसाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्याचे जे कापूसाचे तंतू आहेत ते जर आपल्या नाकावाटे फुफ्फुसात गेले तर त्याच्यामुळे अस्थमा किंवा ॲलर्जी निर्माण होऊ शकते. त्याच्या उलट जे देशी काटेसावर आहे तर ते आपल्याला अरंगाव रोडला जे गोशाळा आहे पांजरपोळ त्याच्या अलीकडे आपल्याला ते झाड बघायला मिळतं. त्याला जे काटे लागतात म्हणजे ते काट्यापासून तर फुलापर्यंत, पानांपर्यंत प्रत्येक झाड, प्रत्येक गुणधर्म जो आहे त्या वनस्पतीचा, त्या झाडाचा, तो औषधी आहे. म्हणजे ते फुलं जे आहेत ते मांसपेशीच्या आजारावर वापरतात. त्यानंतर जे काटे आहेत ते जखम भरून येण्यासाठी किंवा तारुण्य पिटिका जे येतात, पिंपल्स येतात, त्याच्यावर वापरतात. त्याचबरोबर आपलं जे नवीन कोर्ट आहे DSP चौकामध्ये, तर त्याच्यासमोर एक पाचुंद्याचं मोठं झाड आहे. म्हणजे ते सांगता एक 20-25 फुटाचं झाड आहे परंतु ते झाड वाढण्यासाठी खूप वर्ष लागतात. म्हणजे त्या झाडाचा आयुर्मान जर आपण विचार केला तर कमीत कमी 70-80 वर्षाचं ते झाड आहे आणि त्याला या सीझनमध्ये खूप सुंदर पांढऱ्या रंगाची फुलं लागतात आणि त्याच्यावर मधमाशा, फुलपाखरं देखील मोठ्या प्रमाणात येतात. कॅपेरिस ग्रँडिस त्याचं बॉटॅनिकल नाव आहे, कॅपेरेसी कुळातलं ते झाड आहे. आणि आपल्या जो अहिल्यानगरचा कमी पावसाचा भाग आहे त्यातलं ते स्थानिक झाड आहे. त्याचबरोबर अर्जुन सादडा जे दुर्मिळ झाड आहे आपल्या भागातलं, त्याचं देखील वृक्षारोपण काही भागामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. रिठा जे ज्याच्यापासून आपले पूर्वज कपडे धुत होते किंवा आंघोळ करत होते ते झाड आहे. रानफळ झाडांमध्ये भोकर असेल, गोंदण असेल, तर हे विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्या शहरामध्ये अजूनही अस्तित्वात आहे. त्यानंतर पळस, पांगारा, मिसवाक, खिरणी हे काही दुर्मिळ झाड आहेत. आता हे जे दुर्मिळ झाड आहेत ना, तर हे जर तुम्हाला आपल्या शहरामध्ये बघायचे झाले तर संता 30 ते 40 प्रजाती तुम्हाला धर्माधिकारी मळ्यामध्ये बघायला मिळतील. त्या ठिकाणी धन्वंतरी उद्यान जे आयुर्वेदिक डॉक्टर्सची युनियन आहे त्यांनी ते बनवलं आहे. त्यांना प्रॅक्टिसमध्ये जे औषधी वनस्पती किंवा झाडं लागतात तर त्या ठिकाणी त्या ओपन स्पेसमध्ये त्यांनी त्याचं प्लांटेशन केलेलं आहे आणि त्यांनी त्याचं संवर्धन देखील केलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता. त्याच्यामध्ये पळस आहे, त्यानंतर भोकर आहे, त्यानंतर पांगारा आहे, असे वेगवेगळे दुर्मिळ झाडं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्याचबरोबर आयुर्वेद कॉलेज जे आहे, आयुर्वेद कॉलेजच्या आतमध्ये तुम्हाला बेहडा, मोह, त्यानंतर विधारा असे हे दुर्मिळ झाडं जे आहेत ते बघायला मिळतील. आणि एकंदर हे जे पण काही झाडं आहेत ते प्रत्येक झाडांचा या पक्ष्यांवर प्रभाव असतो. म्हणजे त्या त्या झाडावर काही ना काही पक्षी अवलंबून असतात. आपल्याकडे जो कल्याण रोड आहे, उड्डाण पूल जो आहे त्या ठिकाणी रेल्वेचा पूल, त्याच्या अलीकडं 2 बाभळीची झाडं शेजारी शेजारी आहेत. तर त्या बाभळीच्या झाडांवर रोज संध्याकाळी चिमण्यांची शाळा भरते. म्हणजे एका दृष्टीने आपण बघतोय की चिमण्या आपल्या शहरातून कमी होतात आहे, परंतु काटेरी झाडं जे आहेत ते आपल्या या चिमण्या ज्या दुर्मिळ होतात आहे त्यांच्या आदिवासासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर ह्या देशी बाभळीच्या देशी गोड बाबूळ जी आहे, अकेसिया निलोटिका त्याचं बॉटॅनिकल नाव आहे, त्या झाडावर आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं अशा झाडांचं संवर्धन आपण करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त पक्ष्यांना पूरक असणारी झाडं आपण लावली पाहिजे. कारण ऑक्सिजन तर सगळेच झाडं देतात, मग ते देशी असो किंवा विदेशी असो, किंवा सावली तर सगळ्याच झाडांची मिळते. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन पक्ष्यांचा जर विचार करायचा झाला किंवा इथल्या कीटकांचा, फुलपाखरांचा, मधमाशांचा विचार करायचा झाला तर स्थानिक झाडं आपण जास्तीत जास्त आपल्या शहरामध्ये लावली पाहिजे. आणि जी पण काही विदेशी झाडं आहेत ते ती विदेशी झाडं हळूहळू कमी करून त्याच्या ऐवजी आपण देशी झाडं लावली पाहिजे. या कामासाठी आपण उद्यान विभाग जे आहे, उद्यान विभागाला विश्वासात घेऊन हे सगळे झाड काढण्याचं काम आणि नवीन झाड लावण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. तर एकंदर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर आपल्या शहरामध्ये एकाच प्रकारची झाडं जास्त प्रमाणात आहेत आणि त्यामध्ये पण विदेशी झाडांचा भरणा जास्त आहे. त्यामुळं स्थानिक झाडांचं वृक्षारोपण करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
2: आणि सर, बऱ्याच जणांना आवडतं घरामध्ये दारामध्ये झाडं लावायला, मग फुलांची असतील, फळांची असतील किंवा शोभेची झाडं त्यांना आवडतात. तर मग आपल्या शहरामध्ये घर असेल तर कोणत्या प्रकारची झाडं, कोणत्या फुलांची, कोणत्या फळांची झाडं आपण लावू शकतो?
3: सगळ्यात महत्त्वाचं आपला ते झाड लावण्यापाठीमागं उद्देश काय ते सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. आपल्याला जर ते देवाला वाहण्यासाठी पाहिजे असतील तर मग ते देवांना प्रिय असणारी झाडं जी आहेत त्याच्यामध्ये पारिजातकाचं झाड झुडूप असेल किंवा जास्वंदाचं फुल असेल गणपतीला आवडणारं किंवा जाईजुई आहे, तर असे विलींचे प्रकार, स्थानिक वनस्पतींचे प्रकार आपण लावू शकतो. औषधी गुणधर्मासाठी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये अडुळसा आहे, त्यानंतर मेहंदी आहे, त्यानंतर कडीपत्ता आहे, ही झाडं आपण लावू शकतो. त्याचबरोबर सुवासिक म्हणून मारवा, त्यानंतर कुंदा, गावरान गुलाब ही फुलझाडं आपण लावू शकतो.
2: आणि सर, खरं म्हणजे जसं तुम्ही तरता आहे आणि मग सगळे झाडं येतात का?
3: ही झाडं मुळात आपल्याच भागामध्ये आहेत आणि या झाडांना पाणी तसं कमी लागतं, याच्यावर कीड देखील कमी झाडं सोयीस करतात.
2: सर, खरं म्हणजे नगर शहरातच एवढी विविधता आहे झाडांची, ते ऐकून पण छान वाटते, पण जपायला पण पाहिजे. जसं तुम्ही म्हणतोय आपण की दुर्मिळ होत आहेत बरेच झाडं, तर ते जपायला देखील पाहिजेत. तर याबद्दल आपण तर एवढं बोलतो आहोत, तुम्ही तर एवढं काम करता आहात तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून, तुम्ही स्वतः किंवा जे साथीदार आहे, पण प्रत्येकानं काम करणं गरजेचं. काम करण्यात जेवढं होणार नाही तेवढं सगळ्यांना काम करण्यात होईल.
3: बरोबर. कारण जेव्हा आपण हे स्थानिक झाडं लावतो ना, समजा आता जास्वंदाचं झाड आहे, स्थानिक जास्वंद, आता जास्वंदामध्ये पण हायब्रिडायशन मोठ्या प्रमाणात झालंय. मग त्याच्यामध्ये गावरान जास्वंद जे आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक तर लाल जास्वंद आणि पांढऱ्या फुलांचं जास्वंद. तर हिबिस्कस रोझा सिनेन्सिस याचं बॉटनिकल नाव आहे. तर हे रोप जर तुम्ही तुमच्या घरी लावलं तर त्याचे फुलं तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता. लाल जास्वंद जे आहे त्याच्यापासून आपलं हार्ट पण चांगलं राहतं, हृदयविकारापासून आपण त्यापासून लांब राहू शकतो. त्याचबरोबर रक्तवाढीसाठी ते चांगलं आहे. त्याचबरोबर त्याच्या पानांचा आणि फुलांचा वापर करून तुम्ही केसवाढीसाठी तेल पण बनवू शकता. म्हणजे एकाच झाडाचे एवढे फायदे आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक रंग मिळवण्यासाठी देखील त्या फुलांचा वापर होतो. म्हणजे तुम्ही जर ग्रीन टी तुम्हाला बनवायचा असेल तर जास्वंदाचा फुलाचा चहा देखील तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर गवती चहा, चहा तर सगळ्यांना पाहिजे असतो, तर त्यावेळेस गवती चहा जर तुम्ही वापरला तर त्यामुळं तुम्ही एक तर फ्रेश तुम्हाला मिळेल, त्याबरोबर त्याच्यापासून मिळणारे गुणधर्म, औषधी गुणधर्म म्हणजे इम्युनिटी बुस्टिंगसाठी असेल किंवा व्हिटॅमिन सी असेल, ते तुम्हाला आरोग्यदृष्ट्या फायद्याचं ठरतं. आणि विशेष म्हणजे तुम्ही ते स्वतः उगवताय, म्हणजे ऑर्गेनिक वे त्याच्यामध्ये असेल आणि एकंदर तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल की तुम्ही स्वतः उगवताय आणि तुम्ही स्वतः ते युटिलाइज करताय. आणि त्याच्याही पुढे जाऊन त्याचे रोपं तुम्ही बनवून, जसं जास्वंद आहे, जास्वंदाच्या कटिंगद्वारे त्याचे रोपं तयार होतात, किंवा गवतीच्याच्या फुटव्याद्वारे त्याचे रोपं तयार होतात, पारिजातकाच्या बियाद्वारे त्याचे रोपं तयार होतात. तर असं हे रोपं बनवून तुम्ही तुमच्या प्रियजनांना, तुमच्या नातेवाईकांना देऊ शकता. तर याच्यामुळं हा वनस्पतींचा जो वारसा आहे आपल्या पूर्वजांचा, हा पुढे नेण्यासाठी मदत होईल. आता होतं काय की गावरान गुलाब सगळ्यांना आवडतो, त्याचा सुगंध म्हणजे एकदा घेतला की म्हणजे विसरत नाही माणूस. परंतु गावरान गुलाब पण नर्सरीमध्ये आपल्याला मिळत नाही, किंवा गावरान गुलाबाच्या नावाखाली विदेशी गुलाब दिला जातो, गावरान जास्वंद मिळत नाही, मेहंदीचे रूपं मिळत नाही. तर हा म्हणजे हे एक प्रकारे आपण स्थानिक निसर्गापासून लांब चाललो आहे. आणि स्थानिक निसर्ग जपणं हे आपलंच कर्तव्य आहे. केवळ सुंदर दिसतंय म्हणून विदेशी वनस्पतींच्या मागे पळण्यात काहीच अर्थ नाही आहे. जेव्हा त्या जास्वंदाच्या झाडावर किंवा पारिजातकाच्या झाडावर, गावरान गुलाबाच्या त्या झुडपावर तुम्हाला वेगवेगळे फुलपाखरं दिसतील किंवा वेगवेगळे पक्षी दिसतील मकरंद घेण्यासाठी, त्या झुडपावर पक्ष्यांचे घरटे दिसतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचं समाधान मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने त्यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक झाडांचं रोपण तुम्ही आवर्जून तुमच्या आजूबाजूला केलं पाहिजे. आणि मग तुमच्याकडे कुंडी जरी असेल तर कुंडीमध्ये येणारे झाडं वेगळे असतात. परसबागेमध्ये अगदी तुम्ही फळझाडं पण जे लावताय त्याच्यामध्ये गावरान कसं लावता येईल, गावरान फळझाडं, तर त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्यामधून निश्चितच जैवविविधतेचं कल्याण होणार आहे.
2: नक्कीच सर. सर हा देखील खूप महत्वाचा विषय आज आपण हाताळलेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
3: धन्यवाद मॅडम.
2: तर मंडई आताच आपण अमित सरांकडून आपल्या अहिल्यानगर मधील जी झाडं आहेत ना त्याबद्दल जाणून घेतले. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. पुन्हा भेटूया अमित सरांसोबत एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज. नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, वारकऱ्यांचा पंढरपुरातील प्रवेश या वर्षी ना सुखकर होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं सुरू असलेल्या पंढरपूर टाउन प्रकल्पातील कामांना

0: वेग आलाय आणि मलपे ओढा व वाखरी पुलाचं काम वेगानं सुरू असून यंदाच्या आषाढी वारीच्या पूर्वीच हे काम पूर्ण होईल असा दावा महामार्ग प्राधिकरणानं केला आहे. तर त्यामुळं पालखीसोबत दाखल होणाऱ्या वारकऱ्यांना खड्डे चिखल तुडवत पंढरपुरीत किंवा पंढरीत प्रवेश करावा लागणार नाहीये. पंढर थेट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर केलं जातासाठी कोटींचा पालखी आल्यावर मी पंढर होती आणि हे लक्षात घेत राष्ट्रीय महानानं पंढर
1: भागातील महिलांची मुले निराधार अनावरस बालके एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास भोजन शिक्षण आरोग्य आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: पूर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे सचे।
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये। मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी, आपल्या भारताचं स्वदेशी संरक्षण सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत चाललंय बरं का, आणि आता खासगी क्षेत्र ही त्यामध्ये उदरताना आपल्याला दिसत आहे। सूर्यास्त्र या स्वदेशी रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि भारतीय लष्करानं मध्यंतरी क्षेपणास्त्र खरेदीबाबत आदेश दिले होते, त्याचाच भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली आहे। आणि या चाचणी प्रगत शस्त्र प्रणाली विकसित करणाऱ्या भारतातील खासगी कंपन्यांवरील विश्वास आणखी वाढलाय आणि पुण्यातील निबे कंपनीनंच हे क्षेपणास्त्र तयार केलं आहे। तर म्हणजे अशा प्रकारे आता भारतीय लष्कराच्या भात्यामध्ये सूर्यास्त्र हे क्षेपणास्त्र देखील आलेलं आहे। तर तुम्हाला या क्षेपणास्त्राबद्दल काय वाटतंय नक्की कळवा 90.11.23.90 या आपल्या संपर्क क्रमांकावर। आणि शत्रूच्या पायाभूत सुविधा आणि लक्ष्यांवर अचूक मारा करण्यासाठी अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा जागतिक पातळीवरच वापर वाढत चालला आहे आणि आतापर्यंत सरकारी संस्थांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात आता खासगी कंपन्याही उतरल्या आहेत। त्यांच्याकडून प्रगत क्षेपणास्त्र, ड्रोन आणि तोफखाना विकसित केला जातोय। या यशस्वी चाचणीनंतर सूर्यास्त्र लवकरच भारताच्या शस्त्रागारात सामील होईल आणि दीर्घ पल्ल्याची मारक क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची निबे लिमिटेड या कंपनीकडून निर्मिती करण्यात आली आहे। तर मंडळी अशा प्रकारे आता सूर्यास्त्र आपल्याकडे येणार आहे, आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, फेसबुकची मातृ कंपनी असलेल्या मेटामध्ये ना अचानक 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय बरं का। आणि या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सूचना करण्यात आली आहे। आणि त्यानंतर अचानक पहाट मेल करून कामावर न येण्याची सूचना करण्यात आली होती। मेटाच्या एकूण मनुष्यबळापैकी 10% कर्मचारी कमी करण्यात आले आहेत। अनेक कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये बदल करण्यात आला असून आणखीही कर्मचारी कपात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। मेटानं अमेरिका, ब्रिटन सोबत अनेक देशांमधील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं आहे। तर मंडळी, कर्मचारी कपात होणार असल्याची चर्चा मेटामध्ये काही दिवसांपासूनच होत होती, त्यामुळे कर्मचाऱ्यांचं मनोबल कमी झाल्याचं जाणवत होतं। तसंच काही कर्मचाऱ्यांनी मोफत मिळणारे खाद्यपदार्थ, राखीव लॅपटॉप, चार्जर सारख्या वस्तू घरी नेण्यास सुरुवात केली होती। सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांनी या निर्णय याला विरोध करीत ऑनलाइन याचिकेवर सह्या केल्या आहेत। तर म्हणजे अशा प्रकारे 8,000 कर्मचाऱ्यांची मेटाकडून कपात करण्यात आलेली आहे। आता या कर्मचाऱ्यांनी जावं कुठे, करावं काय, हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा। आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सकाळचे 10 वाजले आणि नगरचे अंतरंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. कंटाळा आलाय, चला चहा प्यायला जाऊ. आळस आली आहे, चला चहा प्यायला जाऊ. डोकं दुखतंय, चहा पिऊ. भूक लागली आहे, चहा पिऊ. करमत नाहीये, चहा पिऊ. कामाला मन होत नाहीये, चहा पिऊ. वेळ आहे खूप जास्त, मग काय करणार, चला चहा करून पिऊ. आता आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्यात, मग काय करणार, चला चहा पिऊ. म्हणजे काहीही करायचं असेल ना, प्रत्येक गोष्टीला एकच पर्याय आपल्याकडे, चहा पिऊ. आणि हे खूप सुखद असतं चहा पिणं, मला तर प्रचंड आवडतो. आणि सगळ्यांना जे जे चहाप्रेमी आहेत ना, त्यांना आवडतं. आणि आम्हाला फक्त एक बहाणा पाहिजे असतो, एखादी मैत्रीण भेटली, चला चहा पिऊ. कुठेतरी आपल्याला फिरायला जायचं आहे, मग जाता जाता काहीतरी छान तंदुरुस्त आलं पाहिजे, त्यामुळे चहा पिऊ. म्हणजे किती ना, चहा चहा चहा चहा असा प्रत्येक तासाला जरी चहा दिला ना, तरी पण आपण पिऊ शकतो. असे तर आपण चहाप्रेमी आहोत, इतकं ऊन आहे बाहेर, तरी पण मी दुपारी चहा मागवते. हो, आणि मला नाही होत चहाशिवाय, मग तिकडे ऊन असो काय असो, मला असं वाटतं जे चहा पित नाही, ज्यांनी चहा अचानक सोडला ते लॉयल नाही आहेत. यात काही तथ्य नाही, पण मला असं वाटतं. आणि आज त्याच चहाचा दिवस आहे, आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिन. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चहा केवळ पेय नाहीये बरं का, ती एक जीवनशैली आहे. तर मित्रांनो, आज आहे 21 मे आणि आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे बरं का. चहा केवळ एक पेय नाही, तर तो आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आनंदात, दुःखात, थकव्यात किंवा उत्साहात चहा नेहमी आपल्या सोबत असतो. चहा घेऊ का हा प्रश्न ऐकला की लगेच चेहरा उजळतो, हो ना. आणि हे माझ्यासोबत देखील होतं बरं का. चहाची सुरुवात जी आहे ना, ती हजारो वर्षांपूर्वी चीनमध्ये झाली, पण भारतानं त्याला आपली ओळख दिली. आज भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा चहा उत्पादक देश आहे. आसाम, दार्जिलिंग, निलगिरी, महाराष्ट्रातील सह्याद्री आपल्या देशात, इथे सगळीकडे आपल्या देशात चहाच्या अनेक जाती आणि चवी आहेत. तर मंडई दरवर्षी ना 2000 म्हणजे दरवर्षी चहाची एक थीम असते आंतरराष्ट्रीय चहा दिनाची, या वर्षी देखील आहे. तर या वर्षी आहे वाढ आणि समावेशकता वाढवणं. हो, या वर्षी विशेष लक्ष चहा उत्पादक शेतकरी, विशेषतः महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर, शाश्वत उत्पादनावर आणि चहा उद्योगातील सर्वांना न्याय देण्यावर आहे. आणि चहाचे अनेक फायदे आहेत बरं का. अँटीऑक्सिडंट्सनं भरलेला, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, तसं मन शांत करतो, स्ट्रेस कमी करतो, हृदयासाठी चांगला आहे आणि सर्वात महत्वाचं, तो आपल्या लाखो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालवतो. तर आजचा हा दिवस आहे. आणि आपण ना चहाच्या रेसिपीज पण किती वेगवेगळ्या आहेत ना, प्रत्येकाची रेसिपी वेगळी असते. मी माझी रेसिपी वेगळी, माझ्या मैत्रिणीची वेगळी, आणि पण चव सगळ्याच रेसिपींना असतं. म्हणून चहाच्या रेसिपी जरी वेगळ्या असल्या ना, तरी पण भावना एक असते. आणि चहा हा फक्त पेय नाही, तो संबंध जोडतो, ऊर्जा देतो आणि आर्थिक विकास घडवतो. चहा पिताना आपण त्या सर्व शेतकऱ्यांचा, कामगारांचा आभार मानूया, जो या चहाच्या पानासाठी कष्ट घेतो आहे. तर म्हणजे आज आहे चहा दिवस आणि त्याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. पण घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. त्या ब्रेकमध्ये मी पण एक कप चहा पिते आणि तुम्ही पण एक कप चहा पिऊन या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग शो जो आहे ना तो चहा शिवाय अपूर्ण आहे बरं का. आणि आज त्याच चहाचा दिवस आहे. आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना, सगळ्या चहाप्रेमींना आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चहाप्रेमींना एकच म्हणेल, चहा पीत राहा, कारण तेच खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी चहा मिळणं. कधीही बघा, कुठेही बघा, कोणी विचारलं चहा प्यायचा का, ऐग चेहऱ्यावर तो आनंद येतोच. आणि याचबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि याचबद्दल आपल्यासोबत खूप सारे चहाप्रेमी आहेत जे चहाबद्दल बोलणार आहेत. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूयात.
2: चहाच आणि माझा नंतर तसं बघायला गेलं तर फार पूर्वीपासून चले चहा एवढा जास्त आवडायला लागला, कारण की चहा नसेल तर काही गोष्टी होतच नाहीत. लाईक मेंदूला एक चालना द्यायला चहा लागतो, एक फ्रेशनेस असतो चहामध्ये. चहामध्ये एक आपलेपणा जाणवतो. आपल्या माणसांसोबत चहा घेतला की त्याच्यामधली आपुलकी वाढते, त्या गोडीने आपल्या नात्यातली गोडी वाढते असं मला तरी वाटतं. आणि तसं बघायला गेलं तर एक गाणं पण आहे, चहाला वेळ नसते वेळेला चहा असतो. चहा आणि माझं नातं तसं बघायला गेलं तर पर्सनली खूप जवळच आहे. जे ऍटलिस्ट माणूस मला जेवायला नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या एका स्पेसिफिक टाइम नंतर, एका स्पेसिफिक सर्टन पिरियड नंतर मला चहा पाहिजेच असतो. एक दोन तास झाले, चार तास झाले की असं डोक्यात एक क्लिक व्हायला लागतं की भाई एक कप टीतो मागताय बॉस, त्याच्यामुळे चहा पाहिजे. पाहायला गेलं लोक म्हणतात की चहा हे एक व्यसन आहे, असं तसं असं तसं, पण चहा हे व्यसन नाही. चहा हे एक आपलेपणाची भावना आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बघायला गेलं तर चहाप्रेमी आढळतील, त्या चहाप्रेमींपैकीच मी एक आहे.
1: श्रोते हा जो चहाप्रेमी आहे ना, याच्या शब्दामध्ये, याच्या प्रत्येक शब्दामध्ये चहाबद्दलचं जे प्रेम आहे ना ते झळकत होतं. तो कोणावर एवढं प्रेम करतो की नाही ठाऊक नाही, पण या चहावर मात्र तो तेवढं प्रेम करतो. तर असेच चहाप्रेमी असतात जे चहासाठी काहीही करू शकतात, त्यांच्याशीच आपण गप्पा मारणार आहोत. असाच एक चहाप्रेमी आत्ता आपल्यासोबत होता, अजूनही असणार आहेत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे, नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: ऐक आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस. आणि चहावरचं प्रेम ना सगळ्यांचंच आहे. आणि ते प्रेम जे आहे ते चहापासून दूर होऊ देत नाही. आणि असंच एक अजून चहाप्रेमी आपल्यासोबत आहेत बरं का. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर सर. नमस्कार सर.
1: बर सगळ्यांना आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा.
0: सर तुम्हाला
1: महत्त्वाचं आहे हा तर चहा म्हणजे आता जीव की प्राण आहे. कारण रोज 7 ते 8 कप चहा पितो मी आणि माझी बायको दोघं चहा प्रेमी आहोत.
0: अरे वा.
1: त्यामुळं इतकं जबरदस्त चहाचं आहे की सकाळी 4 कप होतो संध्याकाळी 3-4 कप होतो असं आमचं रेग्युलर चहाचं आहे. आम्ही दूध काही पित नाही परंतु सगळं 1 लिटर दूध अख्खं दूध चहा पितच चालतो असं महत्वाचं आहे. आणि खूप प्रेमी आहे चहाचा आणि खूप वर्षापासून आहे. डायबिटीस पण आहे परंतु घाबरत नाही काही नाही. बिंदास चहा पितो आणि थोडासा बिगर साखरेचा थोडा पितो आणि कधी साखरेचा असेल तर तोही पितो. म्हणजे तसं काही नाही. सगळ्या बॅलन्स ठेवत असतो जीवनात तसं तो करत असतो. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या सासूरवाडीकडचे तर इतके चहाप्रेमी आहेत. म्हणजे बायकोच्या माहेरचे ते विदर्भातले आहेत वाशिमचे तर ते रात्री बेरात्री पण उठून चहा पितात. म्हणजे त्यांना राग आली तरी एवढे त्यांचे चहा

0: वेगळी आहेत आणि त्याच्यामुळे आम्हालाही सवय लागलेली आणि चहाशिवाय काहीच नाही. कारण एक ऊर्जा देण्याचं साधन आहे थोडक्यात माणसाला. आणि इंग्रजांनी लावलेली सवय आहे. इंग्रजांनी जाता जाता भारताला चहाची सवय लावली आणि आता तर भारत देशच चहाप्रेमी झालाय.
1: हो आणि सर तुम्हाला सांगू का, मी देखील रात्री मध्यरात्री उठून चहा करून पिऊ शकते एवढी मी देखील चहा प्रेमी आहे. तर सर चहा सोबतच्या काही आठवणी आहेत का तुमच्या?
0: चहाच्या आठवणी खूप आहेत आणि कोणी गेलं तरी चहा शिवाय कोणी समजा अगदी चहाच विचारलं नाही मनातून खंत वाटायला आपण चहाला विचारलं नाही म्हणजे हे फार महत्वाचं आहे. कारण चहाच एक नातं निर्माण होत आणि आठवणी पण आहेत त्याच्या वेगळ्या. पण आता एकदम सांगता येणं सारखी आठवण नाहीये. परंतु चहा तर सर्वोत्तम आहे आणि एक
1: हो नक्कीच सर. म्हणजे आपल्याला आळस येऊ, आपल्याला कंटाळ येऊ, आपल्याला आधी चहा हवा असतो. सर तुम्हाला जर कधी सकाळी चहा मिळाला नाही तर काय होत?
0: माझं असं कधी घडलंच नाही चहा मिळाला नाहीये. म्हणजे मी कधी असं विचार केला नाहीये कारण असं घडलंच नाही. कारण आमची बायको मेन चहा प्रेमी असल्यामुळं पहिले उठल्या चहा होतो त्याच्यामुळे ते काही विचार कधी केला नाहीये. पण एक दिवस पाहिजे तसं करू किंवा चहालाही मिळाला तर काय होत.
1: सर खरं म्हणजे नका करू कारण आपली जवळच जी वस्तू असते किंवा आवडतीची गोष्ट असते जर लांब गेली तर कसं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे चहाला शक्यतो आपण नाही कधी म्हणत नाही. असं कधी झालंय का तुम्ही कोणाला तरी चहाला इन्व्हाइट केलंय किंवा चहा घेणार का असं विचारलंय आणि समोरच्याचं उत्तर आहे नाही मी नाही चहा घेणार, मग काय वाटतं अशावेळी?
0: आणि थोडस अपसेट होत. अरे काय चहाला नाही म्हणतो, मग आपण त्याला तीनदा चारदा म्हणतो अरे घे ना अरे घे ना. परे तो भाव करता असेल तर मग सोडून देतो, मग काय करता आता. पण आहेत बर का चहा सोडणारे लोक पण आहेत. त्यांना खरंच मानवं लागेल कारण चहा पिणारा न पिणारा व्यक्ती फार क्वचित आहेत. म्हणजे जवळजवळ चहा पिणारे आहेतच परंतु काही कारणांनी काही जण सोडतात. परंतु त्यांचंही फार मोठं त्यांच्या मानसिक दृष्ट्या ते खूप स्ट्रॉंग आहेत असं वाटतं. चहा सोडणं पण सोपं नाही.
1: हो सर तुम्हाला देखील आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हेच म्हणेल की काळजी घ्या स्वतःची, कमी साखरेचा चहा पित राहा.
0: चालेल चालेल ओके
1: सर थँक्यू. खूप छान तुम्ही गप्पा मारल्या, तुमच्या आठवणी सांगितल्या. तर म्हणजे आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस, याच निमित्त आपण अजय धोपाकर सरांसोबत देखील गप्पा मारल्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशी ही सकाळ आहे आणि सकाळी सकाळी काय हवं असतं, रेडिओ चालू, माझा आवाज कानावर, गाणी कानावर आणि सोबत एक चहाचा कप, अशीच आपली सकाळ होत असते आणि आजही तशीच आहे. पण आज चहासाठी एक स्पेशल दिवस आहे बरं का, कारण आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस. म्हणून आज एक कप जास्त माझ्याकडून पण होऊन जाऊ द्यात आणि त्याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आणि आपल्यासोबत आहे आपल्या रेडिओची टीम. तर आपल्यासोबत आज आहेत आपल्या रेडिओचे मेन एडिटर महेश खता सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तसंच आज आपल्या रेडिओची चुलबुली एक छोटीशी आरजे म्हणजे आरजे परी आपल्यासोबत आहे. हाय परी.
2: हाय.
0: आणि तसंच आपली नवीन आरजे एडिटर आणि आता सगळं ती काम करायला मदत करते किंवा आत्ताशी ती इथे थोडीशी खुलती आहे अशी आपली लाडकी मैत्रीण अमृता देखील आपल्यासोबत आहे. हाय अमृता.
3: हॅलो.
0: तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे सगळ्यांचा एक असतो, तो म्हणजे जर सकाळी चहा मिळाला नाही तर काय होईल?
1: तर कामच नाही होणार किंवा सकाळची सुरुवातच होणार नाही. आपण जसं म्हणतो ना की कोणत्याही दिवसाची सुरुवात ही चांगली झाली पाहिजे, मी असं म्हणेल ती गोड झाली पाहिजे. म्हणजे चहाने गोड होईल, दिवसही तुमचा गोड जाईल, कामही सगळे चांगले होतील आणि चहाने एनर्जी येते, दिवस तुमचा एनर्जेटिक जातोय पूर्णपणे. त्यामुळं चहा आयुष्यात असणं आणि तोही सकाळी उठल्याबरोबर आपण न बनवता आयता चहा असणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आता आयत्या चहावरून आठवलं, तुम्हाला सगळ्यात जास्त कोणाचा किंवा कोणी बनवलेला चहा आवडतो?
1: बायकोच्या आजचा चहा खूप आवडतो. पण तसं जर म्हटलं तर मी स्वतः बनवलेला चहा मला खूप जास्त आवडतो, कारण तेवढं प्रेम मी स्वतःच टाकत असतो आणि साखर किती पाहिजे हे मला माहीत असतं. त्यामुळं मी बनवलेला पण आवडतो, पण जास्त बायकोने बनवलेला चहा आवडतो.
0: ह्याचं उत्तर काय आम्हाला अजून कळलं नाही. माझा आवडतो पण बायकोने बनवलेला पण आवडतो.
1: हे प्रत्येक नवऱ्याला माहिती आहे की आपल्याला किती काही गोष्ट आवडत असेल तर सकाळचा चहा रोज बायकोच देते. त्यामुळं बायकोने बनवलेला चहा खूप जास्त आवडतो.
0: मग कधी कधी जर बायकोला राग आला असेल तर त्या चहात साखर कमी पडते का?
1: हा, साखर कमी पडते, पण संध्याकाळचा चहा मला बनवावा लागतो म्हणून मग मी संध्याकाळी साखर थोडी जास्त टाकतो आणि गोडवा वाढवतो.
0: येस, म्हणजे तुम्ही दोन्ही बरोबर त्याचं बॅलन्स करून घेता, सकाळचा आणि संध्याकाळचा चहा. त्यामुळे शुगर पण मेंटेन राहते तुमची, कमी पण नाही होत आणि जास्त पण नाही होत. आणि खरं म्हणजे चहा ही असं पेय आहे की जे आठवणी, गप्पा आणि खूप काही म्हणजे सुकूनच देतं असं आपण म्हणूयात. तर चहाची एखादी आठवण आहे का जी नेहमी तुमच्या आठवणीत आहे आणि कधीही तुम्ही विसरणार नाहीत?
1: चहाची आठवण नाही, आठवणी येतात खूप जास्त, कारण प्रत्येक ठिकाणी म्हणजे कॉलेज लाईफमध्ये असो किंवा कामाच्या ठिकाणी असू द्या, आपण की जसं की कॉलेजमध्ये सहज आपण बोलतो चल चहा घेऊयात, आपण काही काम असू द्या की काही एखादा टेन्शन आहे, कामाचा लोड आहे काहीतरी, एक काम करू चला चहा घेऊ मग पुढचं काम करू. तसं आपल्या कामाच्या ठिकाणी तेच होतं की अरे पुढचा शो करायचा आहे चला एक काम करू चला चहा घेऊयात आपण. म्हणजे काय होतं की आणि चहामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा होतात की एकतर मैत्री वाढते, कारण चहा प्यायला आपण जर चहा टपरीवर जर बसलो आणि ओळख नसू द्या पण दोघांच्या हातात चहा आहे आणि गप्पा सुरू होतात, मग ओळख होते. मैत्री चहामुळेच होती. आणि एक तसं जर पाहिलं ना, एक आठवणीतला किस्सा आहे, म्हणजे आपण तह करणं जो म्हणतो ना छत्रपतींच्या काळामध्ये तह करायचे की जर हे करायचं, तर आमच्या कॉलेजमध्ये किस्सा झालेला होता आणि मला खूप आवडला तो. त्या दोघांचं भांडण एका चहामुळे मिटलं.
0: अरे वा.
1: आणि मला हे खूप आवडलं होतं की असं पण होऊ शकतं का. आणि म्हणजे काय झालं की न्यूयॉर्क कॉलेजच्या बाहेर बासुंदी चहाची एक टपरी होती आणि आमच्या दोन मित्राचे वाद झालेले होते की अरे सोडा असं तसं तसं नाही. आणि एक दिवस चहा प्यायला गेलो आणि त्यातला एक मित्र चहा पित नव्हता आणि तो पर्यंत बसलाय भांडण मिटवायचंय, त्यांनी रागराग चहा घेतला आणि पिला, त्याला चहा खूप आवडला. दुसऱ्या दिवशीपासून ते दोघ जण त्याच टपरीवर चहा प्यायला जात होते.
0: म्हणजे चहाने जसं प्रेम वाढतं ना ते खरंय, जे आपण ऐकतो आणि भांडणही सुटतात, आपुलकी वाढते, जवळीक देखील साधताय त्या चहानं. आणि कधी कधी असं होतं, माझ्यासोबत पण होतं, की आपण चहा प्यायचा असतो आणि चहाला आपण नाही म्हणत नाही कधीही, कोणीही कुठेही विचारलं तरी आपण लगेच चहा. पण एखादी व्यक्ती अशी असते की आपण तिला म्हटलो चल चहा घेऊ आणि ती नाही म्हणते, तेव्हाच रिएक्शन काय असतं?
1: मनातून खूप राग येतो की चहाला नाही कसं म्हणू शकतो कुणी. म्हणजे आपण म्हणतो ना की चहाला एक नाव पण आहे, अमृततुल्य असं म्हणतात, की अमृतासारखं येतो, अमृतच आहे ते. आता बरेच जण त्याला असं पण म्हणतात की चहा पिल्याने त्रास होतो किंवा चहा पिल्याने आजार होऊ शकतो वगैरे, पण नाही होऊ शकत, ते अमृत आहे.
0: नक्कीच नक्कीच. तर त्यामुळे जेव्हा कोणी म्हणत असेल तुम्हाला की चहा प्यायला चला, तर तुम्ही त्यांच्यासाठी तरी जा, कारण तुमचा एवढा राग आलेला असतो ना मनातून, आम्ही दाखवत नाही पण खूप राग येतो. सो आता आपण परीकडे वळूयात. चौपरी, तू आत्ताशी 10वीत आहेस, पण तू कधीही अहोरात्र देखील चहा प्यायला उठतेस, चहा पितेस, तर काय एवढं चहावर प्रेम, आवडतो? काही आठवणी आहेत तुझ्या चहासोबतच्या, मित्रमैत्रिणींसोबतच्या, फॅमिलीसोबतच्या?
2: मी माझ्या मामीकडे जेव्हा राहत होते राहुरीमध्ये, मी लहान होते पण तरी पण मला चहा प्यायला आवडायचं. तर मी आणि माझा भाऊ पण चहा, म्हणजे चहा पिण्यासाठी आम्हाला आवडायचं तेव्हा. तर आम्ही, माझी मामीला आम्हाला चहा नव्हता द्यायचा, तर माझी मामी एक कप दूध द्यायची आणि त्याच्यामध्ये एकदम थोडस चहा टाकायची, म्हणजे आम्हाला असं वाटेल की आम्ही चहा पितोय म्हणून.
0: म्हणजे जरी मामीने इतकं तुम्हाला चहापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तरी पण तुम्ही चहा सोबतच आहात अजूनही. तरी आता तू आमच्या सोबत असतेस, आमच्या सोबत काम करतेस, मजा मस्ती करतेस आणि तू छान गातेस देखील. तर तुझं मी पाहिलंय की आल्याला तुलाही सगळ्यांसारखा चहा हवा असतो, आणि जर कधी असं झालं चहा मिळालाच नाही सकाळचा तर काय वाटतं तुला?
2: मिळाला नाही तर वरती जाऊन मावशींना मावशी चहा.
0: नाही पण असं झालं कधीतरी तू उठली असत सकाळी सकाळी आणि आपण उठल्याला उठल्या ब्रश करतो आणि चहा घेत असतो आधी, आणि जर कधी असं झालंय का आयुष्यामध्ये की नाही मिळाला तुला सकाळचा चहा?
2: नाही मिळाला असं नाहीये, कारण की बनवते मीच.
0: हा, म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंडच नाही राहायचं. चहा ही असा पदार्थ आहे, असं पेय आहे की आपण स्वतः बनवून पितो, कोणी द्या अगर नका देऊ, कोणी प्या अगर नका पिऊ. पण महत्वाचं म्हणजे बनवण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगवेगळी आहे, ती पण खूप छान. तू कसा बनवतेस?
2: मी चहा बनवताना चायपत्ती, साखर, दूध, आणि मला आवडतं म्हणून मी इलायचीची पावडर आणि मी दालचिनी पण टाकते माझ्या चहामध्ये.
0: अच्छा, मग तुला फ्रेश वाटत असेल, तू खूप रिफ्रेश होत असेल ना त्यानं.
2: हो.
0: तुझा चहा आजपर्यंत कोण कोण पिला आणि कसं तुला त्याच्याबद्दल कौतुक मिळालेलं आहे?
2: मी मानसग्राम मध्ये होते तर सर्वांनाच माझ्या हाचा चहा आवडायचा आणि सर्व स्टाफ माझ्या हाचा चहा प्यायचे तेव्हा.
1: मला एक गोष्ट आठवली, मी एक वेगळा प्रकार पाहिला होता चहा बनवण्याचा, की म्हणजे मी एका स्पर्धेसाठी तामिळनाडूला गेलो होतो, तर त्यावेळी आपल्या इकडे एक पद्धत अशी असते की आपण आधी पाणी, त्यात चहापत्ती, किंवा बऱ्याच वेळा आपण काय करतो की डायरेक्टली दूध, त्यात चहापत्ती, साखर वगैरे हे करतो. पण मी तामिळनाडूमध्ये एक ठिकाणी असं पाहिलं होतं की ते आधी पूर्णपणे एका गॅसवर पूर्ण पाणी असतं, त्यात कंटिन्यू चहापत्ती उकळत राहते. कंटिन्यू चहापत्ती उकळणार, ते दोन मोकळे ग्लास घेणार, त्याच्यामध्ये साखर टाकणार आणि थोडं दूध टाकणार, आणि दूध खूप नॉर्मल असतं, आणि त्यातून फक्त मग तो चहाच्या बरोबर ते दोन चहा होतील एवढी ते पत्तीचं जे पाणी आहे ते त्यात टाकणार, आणि आपण सरबत कसं करतो तसं ते बनवून द्यायचे. पण त्याची ती एक चव आहे ना, ते खूप भारी होती. म्हणजे आपण बऱ्याच वेळा आपल्या इकडं जर पाहिलं तर जी चहापत्ती आपण पाहतो ना, तर ती ओरिजिनल नाही आहे, ते पूर्णपणे बुकटी झाल्यानंतर ते आपल्या इकडे येते. पण जी ओरिजिनल चहा असतो तो खूप खूप कडू असतो, तो आपण पिऊ पण शकत नाही. म्हणजे आसामला वगैरे जर आपण गेलो कधी तर तिकडे, आणि तो खूप कडकपणा जो म्हणतो ना आपण, की खूप कडक, कधी कधी आपल्याकडून जर दोन चहा पावडर जर जास्त पडली तर आपण खूप कडक झाला रे चहा. तर तिथं असं आहे की एक तर ते चहापत्तीच्या पाण्यातच आपल्याला चहा दूध बनवून देतात, त्यामुळे ते खूप भारी, तो एक वेगळी पद्धत मी पाहिलेली बनवण्याची.
0: आणि आता सोशल मीडियावर पण आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धती आहेत, कुठे मटक्यात चहा बनवला जातो, कुठे पंत्या चहामध्ये टाकल्या जातात, कुठे गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या जातात, तर कुठे वेगवेगळ्या गोष्टी टाकून चहा बनवला जातो. त्यामुळे आणि आत्ताच आपल्याकडेच बासुंदी चहा पूर्णपणे वेगळा आहे, अमृतुल्य असेल तो पूर्णपणे वेगळा आहे. तर सगळ्यांची एक वेगवेगळी स्टाईल आहे जी डेव्हलप होत चालली, आणि घरची आपली स्टाईल ही कधीच आपण सोडू शकत नाही, आणि ती आपल्याला कुठेच बाहेर मिळत ही नाही, त्यामुळे ती घरची चव कुठेच येत नाही असं मला तरी वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे?
1: नाही, घरची चव तर नाहीच येऊ शकत. कारण होतं काय की बऱ्याच वेळा की आपण एखाद्या समजा हॉटेलमध्ये जरी चहा प्यायला गेलो तर ते चांगलं बनवण्याच्या नादात आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या पदार्थाला साधेपणामध्ये जी चव असते ना, तर ते दाखवण्याच्या लॅविश दाखवण्याच्या नादात किंवा आमचा वेगळेपण कसं हे दाखवण्याच्या नादात काहीतरी वेगळे प्रयोग केले जातात. त्याच्यामध्ये हे टाक, त्याच्यामध्ये ते टाक, हे मसाले टाक, ते मसाले टाक, आणि काय होतं की एखादी जरी पदार्थ जास्त पडला म्हणजे अद्रक जरी जास्त झालं तरी समोरच्या पिण्याच्या जो पिणारा आहे ना त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतं त्याला चहा आवडलं की नाही आवडलं. पण साधा घरी बनवताना आपण जास्तीत जास्त काय टाकतो, चहापत्ती, साखर, दूध, त्यानंतर घरी आपला गवती चहा असतोच, तो नसेल तर आपण अद्रक टाकतो. बाकीच्या ठिकाणी खूप ते मसाले बनव हे कर ते कर, त्यामुळं काही ठिकाणी चांगला पण लागतो त्या मसाल्यामुळे चहा. पण काही ठिकाणी असं होतं की का पिलो मी चहा आणि नाव खूप मोठे असतात, त्यामुळे ती घरच्या चहाला बाहेर चव नाहीये.
0: आणि कधी कधी एखादा चहा असतो कदाचित त्यांच्या तिकडे तो त्यांना आवडतही असेल पण आपण ते एक्सेप्ट करू शकत नाही कारण आपल्या जिभेला चव वेगळ्या चहाची लागलेली असते. आता येऊयात आपण अमृताकडे. तर अमृता, तुझा काही अनुभव आहे का चहा संदर्भातला? इथे तर तू चहा पित नाहीस, घरी पण पित नाहीस की चहाची दुश्मन आहेस?
3: मी चहा पिते पण घरी पिते, शक्यतो बाहेर चहा पित नाही. आणि मी पिले पण होते काही ठिकाणी, अनुभव मला ते बरोबर नाही आले. कारण की मी केरळला गेलते, मग आमची कॉलेजची ट्रिप होती तर केरळला गेलते, तर चहा पिऊ सकाळ सकाळी खूप लवकर उठायचो ना, तर बाहेर फिरायचं होतं, चहा पिऊ म्हणून गेलो सहज आणि चहा पिला बसलो. ते सगळे पीत होते पण मलाच असं फील होतच नाही हा चहा आहे. मला तो चहा म्हणजे मी बळजबरी पिले, कारण की कोणती पण गोष्ट असेल तर त्याचा अपमान नाही केला पाहिजे. मी पिले तो चहा पण जी आपल्या इकडची टेस्ट आहे चहाची ती मला तिकडं नाही जाणवली.
0: आणि ती एवढी मनात बसली की आता तू आपल्या इकडचा पण कुठे चहा पित नाही, फक्त घरचा चहावर विश्वास राहिलाय तुझा. तू बनवतेस चहा?
3: हो बनवते.
0: येतो तुला? कसा बनवतेस तू?
3: मी म्हणजे ना मला आधी चहा येत नव्हता, माझ्या मम्मीने मला शिकवला आणि माझ्या मम्मीने शिकवलं की पाणी मध्ये पत्ती जास्त वेळ उकळू द्यायची, साखर वगैरे. चहा जास्त उकळला ना त्याची टेस्ट आणखी चांगली लागते.
0: छान. तर मग चहा बद्दलच्या अशा अनेक आठवणी आहेत. आणि तू मास कम्युनिकेशनची स्टुडंट आहेस आणि त्यांना चहा प्रचंड लागतो कारण ते दिवस दिवस त्यांचे प्रॅक्टिकल्स असतात, प्रोजेक्ट असतात, ते करतात. मग त्यावेळी तू काय करतेस? तुझे सगळे क्लासमेट असतील ते चहा पित असतील, मग तू काय करतेस?
3: अरे सगळे चहा पित असतील ना, तर एकतर मला चहा पी असा त्यांचा हट्टा असतो, नाहीतर असे काय तू कोणतरी वेगळी आमच्या तू कोणतरी वेगळी असं खूप वेळा झालेलं आहे. मग त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी घे म्हणणार, नाहीतर काहींचं असतं काय नाही ना ही नाहीच आहे आमच्यातली, नाही आहे वेगळी आहे तू.
0: सो चहाला नाही म्हणताना तुम्हाला असं काही वाटत नाही का ग?
3: म्हणजे अपमान तर नसतं करायचं पण चहा बनवणाऱ्यावर विश्वास नसतो, समोरच्यावर विश्वास नसतो.
0: अवघड झालं. काही नाही, तू एकदा ट्राय कर नगरला आले. आता एकदा कधीतरी नगरच्या बाहेर जेव्हा टपरीत जाशील ना, टपरीतला चहा पी मी तर म्हणेल. एकदम छान लागतो आणि त्याची चव कुठेच येत नाही, घरच्यासारखी चव असते. एकदा पिऊन बघ, पुन्हा तुझा तो विश्वास बिल्ड व्हायला चालू होईल. आणि कधी चहाला नको नकोस म्हणूस, कारण जेव्हा नको कोणी म्हणताना खूप राग येतो, जसं सर पण म्हणाले आणि मी पण. तर खरं म्हणजे चहाविषयी आपण गप्पा मारतो आहोत आणि चहा आपल्या सगळ्यांच्या आवडतीचा पसंतीचा आहे. पण सगळ्यात जास्त आता अमृताचा तर विषय संपलेला आहे, तिला काही एवढा चहाचं वेळ नाही आहे. पण परी आणि महेश सर, तुम्हाला चहाचं वेळ आहे तर तुम्ही दिवसात किती चहा पिऊ शकता?
1: मी दर तासाला चहा पिईल.
0: तरी तुमचे हायेस्ट कप किती झालेत आतापर्यंत चहाचे?
1: हायेस्ट असे नाही पण मला आठवतंय, मला वाटतं मी लखनऊला शूटला गेलो होतो, तर त्यावेळी काय व्हायचं की लखनौ जरी आपण सिटी मानत असेल तर आमचं शूटिंग हे थोडं आउटसाईडला होतं खेड्याच्या ठिकाणी, आणि तिथं एवढी गर्मी होती की लोकांना असं व्हायचं की काय करू. म्हणजे बाकी आता फिल्मचं शूट असल्यामुळं त्यांनी सगळं कोल्ड ड्रिंक्स वगैरे हे सगळं घेऊन आलेले. मी म्हणलं मी पितच नाही, म्हणलं मग मला चहा तरी पाहिजे. म्हणलं अरे इतना गर्मी है, आप चाय कैसे पी सकते हो. म्हणलं मला लागतो बाबा चहा, मला चहा द्या म्हणलं तुम्ही. तर ते म्हणले की आपण ते चहाचं हेच नाही आणलेलं, सेट नाही आणलेलं, तर आपण एक काम करूयात का, आम्ही तुम्हाला थर्मसमध्ये भरून आणतो. म्हणलं ओके काही हरकत नाही. त्याने ते थर्मस भरून आणलं होतं की दिवसभरात काय पिचं, किंवा मी सोडून अजून जर कोणाला पिऊ वाटला चहा तर तोही पिईल. पण गंमत अशी झाली चहा कुणी नाही पिलं, मी एकट्याने दिवसभरात ते थर्मस होतं 40 कपाचं, मी ते पिलो होतो.
0: बापरे 40 कप चहा एवढा उन्हात.
1: पण एवढं आहे की त्यामुळे त्रास पण झाला.
0: हे पण महत्वाचं आहे.
1: त्रास झाला त्याने मला, पण असं व्हायचं की आठवणीत आलं की अरे माझ्यासाठी चहा आणलेला आहे.
0: म्हणजे चहा म्हणजे आपले असं तलब झाली असं म्हणायला हरकत
1: नाही. त्या टाइपच की काम करत असताना लक्षात आलं ना, आणि मनामध्ये हे होतं ना हा माझ्यासाठी चहा आहे एकट्यासाठीच, म्हणून मी कितीही पिऊ शकतो. एवढं की मी असं म्हणणार ना की चहा खूप प्या, पण त्याचा त्रासही होतो. पण मी एकच दिवस तो मी तेवढा तो थर्मस पिलो होतो अख्खा. मी त्यात
0: एक दिवस जर तुम्हाला म्हंटल कोणी की चहा प्यायचा नाही, राहू शकताय अख्खा दिवस चहाच नाही प्यायचा अजिबात?
1: राहिलेलो आहे, पण ना त्रास पण होतो. त्रास होतो की असं दिवसभर असं मन लागत
0: नाही.
1: म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा सकाळचा चहा जर हुकला माझा तर दुपारपर्यंत मला काम करायची इच्छा होत नाही. मला असं वाटतं की कधी एकदा चहा येईल, किंवा जो आपला संध्याकाळचा चहा असतो तो आला तर.
0: म्हणजे इतर कसे एनर्जी ड्रिंक वेगवेगळ्या पिता, ORS पितात, आपल्याला चहा असतो आपला एनर्जी ड्रिंक. म्हणजे
1: हेच एनर्जी आहे. त्याच्यामुळे
0: चहाबद्दल अनेक मिथ्स आहेत की चहा प्यायला नको, चहा चांगला नसतो, चहामुळे हे होतं, चहामुळे ते होतं, तर याबद्दल तुमचं काय मत आहे?
1: नाही, त्यापेक्षा हा विचार करा ना की चहामुळं चांगलं काय होतं. एक तर तुमची झोप, जर झोप येत असेल कामाच्या ठिकाणी ती जाते. सगळ्यात महत्वाचं आयुष्यातला आळस निघून जातो चहामुळं. या चांगल्या गोष्टी करा, वाईट गोष्टी पाहायच्याच नाही, चांगल्या गोष्टी पाहायच्या. किंवा चहामुळं चांगलं काय होत आहे, तर चहामुळं आयुष्यातला आळस जातो, चहामुळं चांगली मैत्री होऊ शकते, चहामुळं एक म्हणजे प्रेम वाढू शकतं. तर जसं आहे का आपला बऱ्याच ठिकाणी प्रेमाचा चहा, तर ते प्रेम वाढण्यासाठीच आहे ना तो चहा.
0: चहा सोबतची बायको सोबतची काही आठवण आहे?
1: हो, माझी बायको चहा पित नव्हती आधी, आता चहा प्यायला लागली माझ्यासोबत.
0: हा बघा, चहा किती म्हणजे माणसाला बदलून ठेवतो ना. अच्छा, डायरेक्ट काय आवडच बदलून टाकू शकतो एक चहा, आणि एकदा त्या माणसाला चहा प्यायची गोडी लागली ते आपल्यापेक्षा जास्त चहा प्यायला लागतात, असे अनुभव पण अनेक येत असतात. आणि सर, खरं म्हणजे चहा आणि तुमचं ही एक घट्ट मैत्री आहे, ती कधीपासून झाली आहे?
1: माझ्या सवय तसं जर पाहिलं तर ही माझ्या आईमुळे मला सवय लागली. मला आठवतंय की आधी रात्रीचं जेवण व्हायचं आमचं 10-10:30 वाजता, आणि आमच्या घरामध्ये काय होतं की आम्ही बरेचसे भावंडं वगैरे सगळे एकत्रच राहत होतो. माझी आई, तिनं माझ्याकडे नुसतं पाहिलं तरी मला समजायचं की चहा येणार
0: आहे,
1: आणि मी फक्त व्हायचं हो. आणि त्यात एक माझा मावशीचा मुलगा होता, तो खूप जास्त चहाप्रेमी. म्हणजे त्याला रात्री कितीही वाजता उठवलं झोपेतून, चहा प्यायचा का, हा तो उठून बसायचा लगेच. तर माझं आणि आईचं आय कॉन्टॅक्ट झालं की तो आमच्या दोघांकडे पाहायचा, तो असं मला पण. म्हणजे आम्ही घरामध्ये त्यावेळी कधीच असं म्हणलं नाही चहा कराना, नाही, फक्त एकमेकाकडे पाहिलं तरी समजायचं हा चहा करायचा आहे. तर ती एक बॉन्डिंग एवढं छान होतं ते, आणि ते चहामुळं. जसं तू आत्ता मगाशी म्हणली ना की बायकोसोबत समजा चहा ती घेत नव्हती, आता घ्यायला लागली, तर ना त्याच्यावर एक दोन ओळी फक्त होत्या की हा त्यावेळी एक लिहिलं होतं मी शब्द थोडे हे कर, तिला तो आवडायचा आणि त्याला ती, म्हणजे टी
0: आलं लक्षात, आलं लक्षात,
1: तिला तो आवडायचा त्याला ती.
0: शेवटी आता तिला पण तीच आवडायला लागली, त्याच्यापेक्षाही जास्त कदाचित आता हे झालंय. आणि खरं म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना, मला जर चहा प्यायचा असेल ना, मला माझ्या तब्येतवरून तुम्ही समजू शकता, मला चहा प्यायचा असेल तर परमिशन मिळत नव्हती. मी फक्त एक वाक्य विचारायचं, पप्पा चहा पिणार का? पप्पाचं हो, लगेच चहा होणार इकडे. म्हणून हे जे होत असतं ना घरातलं बॉन्डिंग, ते चहासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यावेळी काय व्हायचं ना, जेव्हा चहा माझ्या पप्पाचं आणि माझं जास्त कॉन्टॅक्ट होत नव्हतं किंवा बोलणं नव्हतं, पण जेव्हा चहा यायचा ना मध्ये, मग आमचं गप्पा चालायचं, कारण बाकीचे सगळे बाजूला आम्ही दोघं चहा घेणार आहे. म्हणून ते एक नातं जास्त, माझ्या घरी माझे पप्पा जास्त कोणत्या मुलीसोबत क्लोज असतील तर ती मी एक, ते फक्त त्याचं रिझन म्हणजे फक्त माझा चहा आहे, त्यामुळे तो काही सुटणार नाहीये. तर अशा अनेक आठवणी आहेत चहासोबतच्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या श्रोत्यांच्या देखील.
1: आणि तू आता खूप छान तुझ्या घरचं उदाहरण सांगितलं की चहा घेतल्यावर, म्हणजे जरी तुझ्या बाबासोबत हे होत असन की बोलणं कमी होत असन, पण चहाच्या वेळी जर आपलं बोलणं होत असन. सध्याच्या काळामध्ये काय झालेलं आहे की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक जण म्हणजे घरामध्ये सुद्धा आहे ना, चार लोक राहत असेल, चार जणांकडे मोबाईल जर असेल ना तर चार चार दिशेला असतात. त्यामुळे काय झालं की संवाद संपलाय. आपण जस म्हणतो ना की संवादात संवाद जर झालाच नाही एखाद्या फॅमिलीमध्ये तर वाद निर्माण होतो. तर मला असं वाटतं की चहामुळे संवाद वाढतो आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की जर चहा पिताना एकमेकासोबत संवाद होत असेल, विचारांची देवाणघेवाण होत असेल किंवा एकमेकाच्या मनातल्या गोष्टी आपण जाणून घेत असतो, तर मला असं वाटतं की चहा हे खरंच अमृत आहे. मग
0: आणि तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा की जेव्हा चहा येतो ना हातात, तेव्हा मोबाईल हातातला खाली पडतो, ठेवलाच जातो तो. काय माहिती, अजूनपर्यंत कळालं नाही, पण जेव्हा पण आपण चहाचा कप उचलतो तेव्हा मोबाईल आपोआप खाली ठेवला जातो. आणि आपल्यात पण आपल्या कामाच्या ठिकाणी जेव्हा चहा येतो तेव्हा सगळे एकत्र येतात, गप्पा मारतात आणि पुढच्या गोष्टी आपल्या ठरवतात. त्यामुळे चहा खरंच चांगलं पेय आहे. आम्ही असं म्हणणार नाही की सगळ्यांनी चहा प्या, पण स्वतःसाठी एकमेकांना वेळ द्या. आणि जे चहाप्रेमी आहेत त्यांना ते एकच सांगेल, तुम्ही चहा पीत राहा, आनंदी राहा. आता आम्ही ही चहासाठी एक छोटासा ब्रेक घेतो, चहा पिऊन येतो, तुम्हीही एक छान चहा घ्या आणि कामाला आपण सुरुवात करूया. आता आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा भेटूया नगरचं अंतरंग या शोमध्ये, आणि थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 11 वाजता गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. आज ऋतू तुम्हाला भेटायला येणार आहे छान छान चहाबद्दलच्याच गप्पा घेऊन, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आजचा दिवस अतिशय खास आहे। आज आहे 21 मे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय चहा दिवस। आणि मंडळी, कसं असतं ना की सकाळची सुरुवात असो, मित्रांसोबतच्या गप्पा असोत, ऑफिसचा ब्रेक असो किंवा पावसातली शांतपणे संध्याकाळ असो, एक कप चहा हा आपल्या आयुष्याचा छोटासा पण खूप महत्वाचा भाग आहे। काही लोकांसाठी चहा म्हणजे ऊर्जा, काहींसाठी सवय, तर काहींसाठी भावना असतात। चल चहा घेऊयात। या एका वाक्यात कितीतरी मैत्री, किती प्रेम आणि कितीतरी गप्पा दडलेल्या असतात। भारतात तर चहा ही फक्त पेय नाही तर एक संस्कृती आहे। कटिंग चहा, अद्रक चहा, मसाला चहा, लेमन टी, ग्रीन टी, प्रत्येकाची एक वेगळी चव आणि वेगळी आठवण। आणि हो मंडळी, काही लोक म्हणतात की समस्या काहीही असो, उत्तर एकच की आधी चहा घेऊ। तर मंडळी, आजच्या या खास दिवशी तुम्हालाही विचारायचंय की तुमच्यासाठी चहा म्हणजे काय, एखादी चहाची खास आठवण आहे का, हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगर मध्ये। तोपर्यंत मंडळी, गरमागरम चहाचा आणि या सुंदरशा गाण्याचा आस्वाद घ्या। भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात एका म्युझिकल ब्रेक नंतर।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: तर मंडळी, आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस आणि त्याच निमित्त आज आपण विविध लोकांसोबत गप्पा मारणार आहोत आणि ते जे चहाप्रेमी आहेत तर त्यांचं चहाविषयी जे मत आहे त्याविषयी सुद्धा आपण आज भरपूर गोष्टी जाणून घेणार आहोत. तर आता माझ्यासोबत आहेत तनू, ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि खूप मोठी चहाप्रेमी आहे. तर जाणून घेऊया तिच्याकडूनच तिच्या भावना काय आहेत. तर तनुजा, मला सांग की तुझ्यासाठी चहा म्हणजे एका शब्दात काय आहे?
1: चहा म्हणजे सरळ सांगायचं झालं तर चहा तर माझं पहिलं प्रेम आहे.
0: बर, आणि जर समज तुला सकाळचा चहा नाही मिळाला तर मग तुझा मूड दिवसभर कसा असतो?
1: सकाळचा चहा तर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर चहा नाही मिळाला ना सकाळचा, म्हणजे पूर्ण दिवसभर खूप चिडचिड होते.
0: बर, आणि जर कधी तुला चहा किंवा कॉफी यामध्ये एखादी गोष्ट निवडायची असेल तर तू काय निवडशील?
1: चहा.
0: का बरं?
1: जो बात चाय नाही वा कशी और नाही कहा.
0: नक्कीच. आणि त्याचसोबत मी आता तुला थोडंफार रॅपिड फायर प्रश्न विचारते, तर मला तू त्याची उत्तरं दे. गरम चहा की कोल्ड कॉफी?
1: गरम चहा.
0: घरचा चहा की टपरीचा चहा?
1: टपरीचा चहा.
0: सकाळचा चहा की संध्याकाळचा?
1: सकाळचा चहा.
0: बिस्किट बुडवून चहा की फक्त असाच चहा?
1: फक्त चहा.
0: आल्याचा चहा की वेलची चहा?
1: आल्याचा चहा.
0: बर, चहा बनवायला आवडते की फक्त प्यायला आवडतं?
1: फक्त प्यायला.
0: अरे देवा. आणि त्यासोबत तुझ्या बेस्ट फ्रेंड सोबतचा चहा की घरच्यांसोबतचा चहा?
1: बेस्ट फ्रेंड सोबतचा चहा.
0: बर, का बरं?
1: बेस्ट फ्रेंड सोबतचा चहा तो फक्त चहा नसतो, ती एक नशा असते.
0: अरे बापरे. बर, आणि तू मग एका दिवसामध्ये मॅक्स टू मॅक्स किती वेळा चहा पिऊ शकतेस?
1: तीन चार कप होऊन जाते एका दिवसात.
0: पण तनू, आता तर एवढी गर्मी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी जास्त गर्मी वाढताना दिसते, पण तरी सुद्धा तुला एवढा चहा प्यावा वाटतो?
1: हो, तरी सुद्धा मला चहा आवडतो.
0: बर, आणि जर मला सांग, जर चहाला एखादं गाणं डेडिकेट करायचं झालं तर तू कोणतं गाणं डेडिकेट करशील?
1: हो नक्कीच, जर मला एखादं गाणं चहासाठी द्यायचं असेल तर मी नक्कीच हे देईन की पहला प्यार तू मेरा तू ही आखरी सनम तेरी चाहत को मान बैठा मैं हूँ खुदा.
0: अरे वा, मस्त. आणि हे गाणं सूट सुद्धा झालंय. जसं तू चहावरती तुझा प्रेम करतेस ना, तर खरंच हे गाणं मात्र एकदम प्रॉपर सुटेबल झालेलं आहे. आणि त्याचसोबत तुला आपलं जे आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे त्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खरंच तुझं जे चहावरचं जे प्रेम आहे ना, आपल्या ऑडियन्स पर्यंत नक्कीच पोहोचलं असणार आहे. तर थँक्यू सो मच तनुजा, आणि मस्त चहा पी आणि एन्जॉय कर. थँक्यू.
1: हो चालेल, थँक्यू.
2: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मित्रमंडळी आत्ता माझ्यासोबत आहेत प्रज्वल, आणि त्यांना सुद्धा चहा आवडतो पण ते हेल्थ कॉन्शियस सुद्धा आहेत बरं का. आणि आता आपण त्यांचं जे चहा बाबतीतलं मत आहे ना ते आपण जाणून घेऊयात. तर प्रज्वल मला सांग, सकाळपासून तू किती वेळा चहा प्यायलास?
1: सकाळपासून तर आतापर्यंत माझे 2 कप तरी झाले.
0: आणि तुझ्यासाठी चहा म्हणजे काय?
1: चहा म्हणजे थकवा दूर करणारी टॉनिक.
0: बर, आणि जर

0: थांबणं खूप चहा पिल्याच्या नंतर एक वेगळाच एक अनुभव येतो.
1: अशी कोणती व्यक्ती आहे जिच्या सोबत तुला चहा प्यायला सगळ्यात जास्त आवडेल?
0: माझ्या बायकोसोबत, कारण की तिला माझ्या हाताचा चहा खूप आवडतो आणि मला ती चहाचा खूप चहा आवडतो.
1: बर, आणि आता त्याचसोबत तू हेल्थ कॉन्शियस सुद्धा आहेस, तू जिम वगैरे करतोस आणि प्रॉपर डाएट सुद्धा फॉलो करतोस, तर मग एक हेल्थ बाबतीत तू काय टिप देशील आपल्या ऑडियन्सना चहा बाबतीत?
0: काही नाही, हेल्थ आणि चहाचा काही संबंध नाही. चहा प्या अमृत तुल्य आहे, बट
1: बर.
0: पिताने थोडी साखरेचं प्रमाण जरा जपून. काही लोक साखर एवढी प्रचंड टाकतात की मग नंतर डायबिटीज वगैरे होणं या नंतर शुगर त्रास आला त्यांना सामोरं जावं. बट चहा घेतलाच पाहिजे, नाही काय एक कॉफी पेक्षा मच बेटर तरी मला वाटतं की चहाचे.
1: बर, आणि खरंच थँक्यू सो मच, तुझं चहा बाबतीतलं मत ऐकलं आणि तुझं चहावरचं प्रेम सुद्धा ऐकलं, तर थँक्यू सो मच तुला पुन्हा एकदा इंटरनॅशनल टी डेच्या खूप खूप शुभेच्छा, आणि असंच तू चहा एन्जॉय करत राहा आणि हेल्थ सुद्धा सांभाळत राहा. थँक्यू सो मच.

रसिकहो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तक.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: तर हर्षदा, मला सांग की तुझ्यासाठी चहा म्हणजे काय आहे?
1: माझ्यासाठी चहा म्हणजे माझा जीव, पहिलं प्रेम आहे.
0: आणि मला सांग, जर तुला सकाळी सकाळी जर चहा नाही मिळाला तर तुझी काय हालत होते?
1: मला जर सकाळी चहा नाही मिळाला तर मी अस्वस्थ होते.
0: मम्मी
1: कुठेही असो पण मला आधी सकाळी सगळ्यात आधी चहा लागतो. लोकांना ड्रिंकचं व्यसन असतं, मला चहाचं व्यसन आहे, मला सकाळी ते लागतं.
0: आणि आता तू नाटकात काम करतेस तर ऑब्व्हियसली प्रॅक्टिस करताना अनेक वेळा चहा घेणं होतं. मग तुझी अशी काही आठवण आहे का चहाची?
1: चहाची आठवण म्हणण्यापेक्षा ज्या वेळेस नाटकाच्या प्रॅक्टिस हॉलवर चहा यायचा, तर एकदा असं झालं होतं की चहा खूप कमी पडला होता, नाही का? चहा कमी पडला तर ते मला माझ्यातला चहा तिकडं त्यांना द्यावा लागत होता, नाही का? तर थोडस मला नर्वस वाटलं होतं, पण मग मी तो चहा दिला होता. त्याच्यानंतर मला प्रॅक्टिस मध्ये कुठंच मूड लागत नव्हतं, फक्त मला चहाचा कपच दिसत होता.
0: बरं, चल मी तुला आहे ना एक दोन तीन रॅपिड फायर प्रश्न विचारत्या. चल, चहा की कॉफी?
1: चहा.
0: कटिंग की फुल कप?
1: फुल.
0: आलं की वेलची चहा?
1: वेलची.
0: गरमागरम की थोडा थंड चहा?
1: गरम, कडक चहा.
0: सकाळचा चहा की रात्रीचा चहा?
1: सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही.
0: टपरीचा चहा की कॅफेतला चहा?
1: टपरीवरचा चहा.
0: बर, चहा बनवायला आवडतं की फक्त प्यायला आवडतं?
1: चहा बनवायला पण आवडतो आणि प्यायला पण आवडतो, दोन्ही गोष्टी.
0: अनेक वेळा आपल्याला सांगितलं जातं की आता एवढा उन्हाळा आहे आणि चहा जास्त पिऊ नका, कारण या चहाने अनेकांना उष्णता वगैरे, हीटचा वगैरे त्रास होऊ शकतो. पण मला सांग, जर हेल्दी चहा प्यायचा असेल तर तुझी वेगळी रेसिपी काय असणार आहे?
1: वेगळी जर म्हणण्यापेक्षा वेगळी नाही म्हणता येणार, ऑलमोस्ट आता सगळी ती गोष्ट वापरत आहेत. गवती चहा, विलायची, अद्रक, आता चहा पावडरचा एक मसाला पण आलाय तो पण. अशा पद्धतीने करेल.
0: आणि एकटी एकटी चहा प्यायला आवडतं की ग्रुप सोबत प्यायला आवडतं?
1: ग्रुप सोबत चहा प्यायला आवडतो.
0: बर, थँक्यू सो मच हर्षदा, तुला आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मस्त पैकी असा चहा पीत राहा, पण हेल्थ कडे पण लक्ष दे. आणि पुन्हा एकदा तू हा मस्त आजचा चहा एन्जॉय कर. थँक्यू सो मच.
2: प्यार लावा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि

0: ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.
1: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपण रोज वापरतो पण तिच्याकडं फारसं लक्ष देत नाही आणि ती म्हणजे वापरलेली चहापत्ती. हो मंडळी, आपण चहा बनवतो, चहा पितो आणि मग चहापत्ती सरळ सरळ कचऱ्यात टाकतो. पण तुम्हाला माहिती आहे का की ही चहापत्ती छोट्या छोट्या कामांसाठी उपयोगी पडू शकते. उदाहरणार्थ, थंड झालेली चहापत्ती डोळ्यांवरती ठेवल्यास डोळ्यांना थोडा आराम मिळण्यास सुरुवात होते. त्याचसोबत काही लोक त्वचेसाठी घरगुती फेस पॅक बनवताना देखील चहापत्तीचा वापर करतात. तसंच फ्रीज किंवा शू रॅकमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी वाळवलेली चहापत्ती ठेवण्याचा उपायसुद्धा काही जण करत असतात. म्हणजे काय तर एक साधी चहापत्तीसुद्धा किती उपयोगी वस्तू असू शकते की नाही. पण कोणताही घरगुती उपाय करताना काळजी घेणं आणि गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं मात्र महत्त्वाचं आहे. त्यामुळे मंडळी, तुम्हीसुद्धा जर अशा गोष्टी करत असाल, अशा गोष्टींचा अवलंब करत असाल, तर नक्कीच पहिल्यांदा तुम्ही त्याचं परीक्षण करा आणि त्यानंतर तुम्ही बिनधास्तपणे यूज करू शकता. पण माझ्या माहितीमधल्या ह्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करण्याचं काम केलंय. आता जर तुम्हाला ते योग्य वाटलं तर तुम्ही नक्कीच त्याचा वापर करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

लिकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव सोनाली विशाल वाघमारे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आजचा विषय आहे विशेषतः ज्यांना केसांची काळजी आहे त्यांच्यासाठी हा खास विषय आहे बरं का. आणि आपण मगापासून चहाविषयी बोलत आहोत. आजचा आपला पूर्ण जो कार्यक्रम आहे तो चहा स्पेशल झालेला आहे. तर आत्तासुद्धा आपण चहा बाबतीत का नको बोलायला. तर मंडळी, आपण चहा पितो हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण चहा केसांसाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतो बरं का, हे तुम्हाला माहिती होतं का. तर मंडळी, कसं असतं की काही लोक ब्लॅक टी किंवा ग्रीन टीचं पाणी केसांसाठी वापरतात. असं मानलं जातं की चहातील काही घटक केसांना नैसर्गिक चमक देण्यास मदत करू शकतात. काही जण केस धुतल्यानंतर थंड चहाच्या पाण्यानं शेवटचा रिन्स करतात, त्यामुळे काय होतं तर केस फ्रेश वाटतात आणि थोडे मऊ सुद्धा दिसायला लागतात. विशेष म्हणजे आजकाल सोशल मीडियावरती सुद्धा डायट टी हेअर केअर फार ट्रेंडमध्ये दिसायला लागले बरं का. पण मंडळी, कसं असतं की प्रत्येकाचे केस वेगळे असतात आणि म्हणूनच कोणताही उपाय करण्याआधी काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. पण हो, चहाचा कप फक्त मूड फ्रेश करत नाही तर काही लोकांसाठी हेअर केअरचा भाग सुद्धा बनतो. त्यामुळे मंडळी, तुम्ही सुद्धा जर असा उपाय करत असाल तर पहिल्यांदा त्याचं परीक्षण करा आणि नंतरून हा उपाय करण्यास काहीही हरकत नाही. कारण कसं आहे, शेवटी हा नैसर्गिक उपाय आहे आणि घरगुती उपाय असल्या कारणानं याचे नुकसान सुद्धा होणार नाहीये. तर मंडळी, नक्की तुम्ही तुमच्या केसांची काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. जुबी जुबी जुबी.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. आजकाल अनेकांना घरात छोटी छोटी रोपं लावायला आवडतात. कुणाच्या गॅलरीमध्ये मनी प्लांट असतो तर कुणाच्या अंगणामध्ये सुंदर फुले झाडं असतात. आणि अशा वेळी वापरलेली चहापत्ती काही लोक रोपांसाठी खतासाठी वापरतात. वाळवून घेतलेली चहापत्ती मातीमध्ये मिसळल्यानं काही रोपांना पोषण मिळण्यास सुरुवात होते आणि त्याची मदत सुद्धा होते असं मानलं जातं. तसंच काही जण म्हणतात की त्यामुळं माती ओलसर राहण्यास सुद्धा मदत होते. पण हो मंडळी, साखर आणि दूध असलेली चहापत्ती थेट रोपांमध्ये टाकू नये. आधी ती स्वच्छ आणि वाळवलेली असणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच कसं आहे की आपण रोज वापरणारी गोष्ट ही पर्यावरणासाठी आणि घरातील रोपांसाठी फार उपयोगी ठरू शकते. तर मंडळी, तुम्ही कधी चहापत्तीचा असा उपयोग केलाय का हे मला नक्की सांगा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

हॅलो, नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि भरपूर अशा आपण चहाविषयीच्या गप्पा ऐकलेल्या आहेत, लोकांच्या बाईट्स ऐकल्या आहेत आणि त्याचसोबत भरपूर असे चहाचे वेगळे फायदेसुद्धा आपण आपल्या या कार्यक्रमात ऐकले आहेत. आणि आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत, कारण कसं आहे की तुमच्याशी बोलता बोलता वेळ कसा निघून गेला खरंच मला कळालं नाही बरं का. आणि खरंच मला रोज असं वाटतं की तुमच्याशी फार गप्पा माराव्यात, फार तुमच्याशी बोलावं, अनेक गोष्टी शेअर कराव्यात, पण वेळेअभावी आपल्याला आता थांबावं लागत आहे. पण आपण उद्या भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता आपल्या नेहमीच्या वेळेमध्ये आपल्या लाडक्या शोमध्ये गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. पण त्याआधी आपण पुन्हा एकदा एका गोष्टीवरती चर्चा करणार आहोत आणि एका गोष्टीवरती मला तुमच्याशी नक्कीच बोलायचं आहे. तर आज आंतरराष्ट्रीय चहा दिवसानिमित्त आपण चहा आणि नाती याविषयी थोडंफार बोलूयात. मंडळी, चहा हा फक्त एक पेय नाही तर अनेक नात्यांना जोडणारा एक छोटासा बहाणा असतो बरं का. घरात पाहुणे आले की पहिला प्रश्न काय असतो, की चहा घेणार ना. मित्र भेटले की चल चहा पिऊयात. ऑफिसमध्ये स्ट्रेस आला की चल चहा ब्रेक घेऊया. आणि कधी कधी तर अनेक मोठे निर्णय सुद्धा चहाच्या कपासोबतच घेतले जातात. किती मजेशीर आहे ना. एका छोट्या कपामुळं माणसं जवळ येतात, गप्पा रंगतात आणि मन हलकं होतं. आईच्या हातचा चहा, मित्रांसोबत टपरीवरचा चहा, पावसातला गरम चहा आणि रात्री उशिरा अभ्यास करताना घेतलेला चहा, प्रत्येक चहासोबत एखादी आठवण जोडलेली असते. काही लोकांसाठी चहा म्हणजे प्रेम, तर काहींसाठी मैत्री, तर काहींसाठी मी टाईम. खरं सांगायचं झालं ना तर कधी कधी तू ठीक आहेस ना हे विचारण्यापेक्षा चल चहा घेऊया हे जास्त जवळच वाटतं. तर मंडळी, तुमच्यासाठी चहा म्हणजे काय? एखादी खास चहाची आठवण आहे का तुमच्याकडे? किंवा एखादा असा व्यक्ती ज्याच्यासोबत चहा तुम्हाला कायम लक्षात राहील ही जर आठवण असेल तर नक्कीच मला तुम्ही शेअर करा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. आणि उद्या पुन्हा भेटूयात आपल्या लाडक्या शोमध्ये ठीक सकाळी 11 वाजता. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि पुन्हा एकदा सर्वांना आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय करा आणि हसत राहा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित मानसग्राम हा एक प्रकल्प आहे। तर या प्रकल्पातील यशोगाथा आज आपण ऐकणार आहोत। तर मंडळी, माणुसकीचा स्पर्श आणि एका हरवलेल्या लेकीची भाऊक घरवापसी आज आपण ऐकणार आहोत। अहिल्यानगर मधील स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पाने आणि साई कुबेरच्या मदतीने एका उच्च शिक्षित महिलाची आणि तिच्या वृद्ध आईची अत्यंत भावुक अशी घरवापसी घडवून आणली। PhD केलेली, 6 वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेली आणि 6 देशाची वारी केलेली रुपाली, नाव बदललेली ही महिला मानसिक आजारामुळे रस्त्यावर आली होती। एकतर्फे प्रेमाच्या मानसिक धक्क्यातून ती आईसह गेल्या 4 महिन्यापासून शिर्डीच्या रस्त्यावर भटकत होती। ही विराद अवस्था पाहून दीप्ती करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशक आणि वैद्यकीय उपचार सुरू झाले। मानसग्रामच्या टीमने अथक प्रयत्न करून तिच्या कुटुंबाचा शोध घेतला आणि अखेर गुजरात मधील वलसाड येथे भावंडांशी संपर्क साधण्यात यश आलं। जेव्हा रुपाली आपल्या आईसोबत घरी पोहोचली तेव्हा संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात आनंद अश्रू होते। बहिणीने स्वतः तिला आंघोळ घातली, भावाने नवीन कपडे आणले आणि संपूर्ण घराने प्रेमाने त्यांचं स्वागत केलं। विशेष म्हणजे आई वडिलांच्या निधनानंतर रुपालीनेच आपल्या सर्व भावंडांना शिक्षण देऊन त्यांचे संस्कार उभे केले होते, पण नियतीने तिलाच मानसिक आजाराच्या गर्तेत ढकललेलं। मात्र स्नेहालयाच्या मानसग्राम टीमच्या, डॉक्टरच्या आणि दानशूर व्यक्तींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एका कर्तृत्ववान लेकीला पुन्हा तिचं हक्काचं घर आणि मायेचं कुटुंब मिळालं। ही फक्त घरवापसी नव्हती तर माणुसकी, संवेदना आणि आशेचा जिवंत अनुभव होता। तर नगरकर, आत्ताच आपण ऐकलं आहे मानसग्राम प्रकल्पाने कशा प्रकारे रुपाली व रुपालीच्या आईची घरवापसी केली आहे ते आपण ऐकलं आहे। मंडळी, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची, कुठे जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आत्ताच आपण स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पातील रुपालीची यशोगाथा ऐकली आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत सक्षमा प्रकल्पातील गायत्रीची यशोगाथा. तर मंडळी, संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे गायत्रीची प्रेरणादायी यशोगाथा आपण ऐकूया. आज आपण ऐकणार आहोत एका जिद्दी, मेहनती आणि आत्मविश्वासू मुलीची प्रेरणादायी यशोगाथा. श्रीरामपूर येथील गायत्री एकनाथ बोरुडे ही साध्या कुटुंबातील विद्यार्थिनी. वडील ज्यूस बार व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती साधी असल्यामुळे काही कौटुंबिक अडचणींमुळे तिचे शिक्षण काही काळ थांबलं होतं. त्या काळात तिने शिलाई मशीन कोर्स करून कुटुंबाला हातभार लावला, पण मनामध्ये काहीतरी वेगळं करण्याची जिद्द कायम होती. त्याचवेळी ऊर्जा बालभवनच्या गुलनाज सय्यद मॅडम यांच्या माध्यमातून तिला स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्पातील बेडसाईड नर्सिंग असिस्टंट कोर्सची माहिती मिळाली. सुरुवातीला तिच्या घरच्यांचा विरोध झाला, पण शिक्षण आणि आत्मनिर्भर होण्याच्या इच्छेने तिने हार मानली नाही. 26 जानेवारी 2026 रोजी तिने कोर्सला सुरुवात केली. सक्षम प्रकल्पात उत्तम मार्गदर्शन, सकारात्मक वातावरण आणि सेवेचे प्रशिक्षण दिले. अनेक अडचणींवर मात करत रुपालीने लेखी, प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा उत्तीर्ण करून 59% गुणांसह कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. आज गायत्री श्रीरामपूर येथील जयस्वाल हॉस्पिटलमध्ये प्रामाणिकपणे रुग्णसेवा करत आहे. ती आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत असून आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. गायत्री आपल्या यशाचे श्रेय सक्षमा प्रकल्प, गुलनाज सय्यद मॅडम, त्याचबरोबर कुलकर्णी मॅडम आणि दीपाली मॅडम आणि सर्व शिक्षकांना देते. ही यशोगाथा प्रत्येक मुलीला सांगते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर आत्मनिर्भरतेची वाट नक्कीच खुली होते. तर नगरकर, आत्ताच आपण स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्पातील गायत्रीची यशोगाथा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आत्ताच आपण स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्पातील गायत्रीची यशोगाथा ऐकली आहे. यानंतर सक्षमा प्रकल्पातीलच हर्षदा कोटकर ह्या विद्यार्थिनीची यशोगाथा आपण ऐकणार आहोत. संघर्षातून उभं राहिलेलं स्वप्न, हर्षदाची प्रेरणादायी यशोगाथा. साध्या कुटुंबातील हर्षदाने परिस्थिती समोर हार न मानता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला. 12वी नंतर तिने ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण केला आणि मेहनत, जिद्द व शिकण्याच्या तयारीमुळे तिला गौरी ब्युटी पार्लर मध्ये कामाची सुवर्ण संधी मिळाली. त्याचबरोबर हर्षदाला दुसऱ्यांची सेवा करण्याची ओढ असल्यामुळे तिने स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्प केडगाव येथे बेड साईड नर्सिंग असिस्टंट कोर्स पूर्ण केला. विशेष म्हणजे कोर्स दरम्यान तिने एकही दिवस सुट्टी न घेता घरकाम, प्रशिक्षण, हॉस्पिटल प्रॅक्टिकल आणि काम यांचा समतोल साधत तिने संघर्षमय प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. आज हर्षदा हॉस्पिटलमध्ये मनापासून रुग्णसेवा करत आहे. तर मंडळी, हर्षदाची ही यशोगाथा आपल्याला शिकवते परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश नक्कीच मिळतं. तर मंडळी, इथे आता आपण ऐकली आहे स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्पातील हर्षदाची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झाली एक छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

नमस्कार, मी सारंग विकास कावरे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जु वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आत्ताच आपण स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पातील रुपालीची यशोगाथा ऐकली आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत सक्षम प्रकल्पातील गायत्रीची यशोगाथा. तर मंडळी, संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे गायत्रीची प्रेरणादायी यशोगाथा आपण ऐकूया. आज आपण ऐकणार आहोत एका जिद्दी, मेहनती आणि आत्मविश्वासू मुलीची प्रेरणादायी यशोगाथा. श्रीरामपूर येथील गायत्री एकनाथ बोरुडे ही साध्या कुटुंबातील विद्यार्थिनी. वडील ज्यूस बार व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती साधी असल्यामुळे काही कौटुंबिक अडचणींमुळे तिचे शिक्षण काही काळ थांबलं होतं. त्या काळात तिने शिलाई मशीन कोर्स करून कुटुंबाला हातभार लावला, पण मनामध्ये काहीतरी वेगळं करण्याची जिद्द कायम होती. त्याचवेळी ऊर्जा बालभवनच्या गुलनाज सय्यद मॅडम यांच्या माध्यमातून तिला स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्पातील बेडसाईड नर्सिंग असिस्टंट कोर्सची माहिती मिळाली. सुरुवातीला तिच्या घरच्यांचा विरोध झाला, पण शिक्षण आणि आत्मनिर्भर होण्याच्या इच्छेने तिने हार मानली नाही. 26 जानेवारी 2026 रोजी तिने कोर्सला सुरुवात केली. सक्षम प्रकल्पात उत्तम मार्गदर्शन, सकारात्मक वातावरण आणि सेवेचे प्रशिक्षण दिले. अनेक अडचणींवर मात करत रुपालीने लेखी, प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा उत्तीर्ण करून 59% गुणांसह कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. आज गायत्री श्रीरामपूर येथील जेएसवाल हॉस्पिटलमध्ये प्रामाणिकपणे रुग्णसेवा करत आहे. ती आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत असून आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. गायत्री आपल्या यशाचे श्रेय सक्षमा प्रकल्प, गुलनाज सय्यद मॅडम, त्याचबरोबर कुलकर्णी मॅडम आणि दीपाली मॅडम आणि सर्व शिक्षकांना देते. ही यशोगाथा प्रत्येक मुलीला सांगते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर आत्मनिर्भरतेची वाट नक्कीच खुली होते. तर नगरकर, आत्ताच आपण स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्पातील गायत्रीची यशोगाथा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आमिर खान आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। आता वेळ झाली आहे दुपार नंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची। माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी। नगरकर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम। यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, त्याचबरोबर महत्त्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम, आणि हे सगळं घेऊन आज आपल्यासोबत असणार आहेत आरजे अनु। त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी या शोमध्ये श्री सचिन डागा यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत। त्यांच्याशी संवाद साधला आहे अनुजा मुळे यांनी। तर नगरकर त्याचबरोबर रात्री 9 वाजता क्रीडा झेप हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। यामध्ये मॅरेथॉन खेळाडू डॉक्टर श्याम तारडे यांची मुलाखत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर। तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे। यानंतर आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची। पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: असुदे कितीही ताण, कर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्रकक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राम राम मंडळी, मी स्वाती चक्रवर्ती भटकळ. तुमचा आणि तुमच्या आप्तेष्टांचा वाढदिवस स्नेहालयातील मुलामुलींसमवेत साजरा करा. तुमच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घ्या. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: ओ खाई के पान बनारस वाला.

0: ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला।
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे। या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्त्वपूर्ण काम या संकुलात केले जाते। संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत। आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे। तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता। त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण ऐकणार आहोत.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

0: with a brand new design that frees up even more pixels for personalization and an inventory of features to up your game at every level. Like GX Control to help rein in your resources with integrated limiters for RAM, CPU, and network. A sidebar for direct access to your favorite side quests, streams, and posts. And built-in privacy tools like ad and tracker blockers and free no-log VPN. Check into GX Corner for the latest news, deals, and free games. But what really makes our hit different is mods. Giving you the power to change everything from animated wallpapers to themes, sounds, music, and shaders. So you can change everything. Get Opera GX.
1: भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळं आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती, तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
2: We can add 30% bio-bitumen into petroleum bitumen with 15% rubber powder where we can get it from the used tire and 7% plastic. We have already successfully implemented the road already using this technology which is proved to be successful.
1: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4% ते 6.5% अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी

0: रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घेतलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे, तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता, तर ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबद्दल आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण नुकतंच ऐकलं. थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटत आहोत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहाला लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. पावसाळा सुरू होतोय, मान्सून लवकरच सुरू होतोय आणि त्याआधी आपल्या अहिल्यानगर शहरातील महानगरपालिका मात्र जनतेच्या सोयीसाठी सध्या रस्ते दुरुस्तीची प्रभावी मोहीम राबवताना दिसते. पावसाळ्यापूर्वी आपल्या शहरातील रस्ते व्यवस्थित असावे, अधिक सुरक्षित असावे वाहतुकीसाठी आणि ते योग्य कंडिशनमध्ये राहावेत यासाठी आता अहिल्यानगर महानगरपालिकेकडून सावेडी परिसरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विविध भागांमध्ये पॅचिंगचं काम हाती घेतलेलं आहे. बऱ्याच वेगवेगळ्या रस्त्यांवर खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत आणि हे खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये पॅचिंगचं काम जे आहे ते महानगरपालिकेनं हाती घेतलं आहे. सावेडी कुष्ठधाम रोड, पाईपलाईन रोड, डवले हॉस्पिटलचा रोड जो आहे किंवा श्रीराम चौक ते गुलमोहर रोड परिसर, सपकाळ हॉस्पिटल या ठिकाणी जो रस्ता आहे त्या ठिकाणी पॅचिंगची कामं पूर्ण झाली आहेत. माननीय आपल्या शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शहरातील मूलभूत सुविधांवर भर दिला जातो आहे आणि नागरिकांना खड्डेमुक्त, सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर महापालिकेची सध्या पावसाळ्यापूर्वीची ही कार्यवाही सुरू आहे. रस्ते पॅचिंग ही केवळ दुरुस्ती नाही आहे तर पावसाळ्यामध्ये रस्त्यांचे होणारं नुकसान कमी करणं आहे. अपघात होऊ शकतात खड्ड्यांमुळे किंवा खड्ड्यामध्ये पाणी साचल्यानंतर पावसाचं ते न दिसल्यामुळे सुद्धा खूप घातक स्वरूपामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची प्रतिबंधात्मक उपाययोजना सध्या केली जाते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं सध्या जनगणना जी आहे त्यावर भर दिला जातो, या कामाकडे लक्ष दिलं जातं आहे आणि आता अचूक जनगणना आपल्या शहरासाठी नक्की सक्षम होऊ शकते, विकासाचा मजबूत पाया होऊ शकते. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग समिती क्रमांक 2 आणि प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत सुरू असलेल्या जनगणना कामाचा माननीय अतिरिक्त आयुक्त आणि माननीय उपायुक्त यांनी आढावा घेतला आहे आणि कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनासुद्धा दिल्यात. जनगणना प्रक्रिया अचूक व्हावी, पारदर्शक व्हावी, प्रभावीपणे ती राबवावी यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जातात आणि तेवढेच प्रयत्न आपल्याकडून म्हणजे नागरिकांकडून नगरकरांकडून सुद्धा होणं अपेक्षित आहे. आपल्या घरी जर प्रगणक आले तर त्यांना व्यवस्थित पद्धतीनं सविस्तर माहिती देणं, अचूक माहिती देणं, पारदर्शकता ठेवणं हे फार महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे नगरकरांचा सुद्धा यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. नगरकरांनी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करायचं आहे या प्रगणकांना आणि या जनगणनेचा, या राष्ट्रीय कार्याचा आपण सुद्धा चांगला उपयोग, सदुपयोग करून घ्यायचा आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. महत्वाच्या काही अपडेटकडे आता आपण वळत आहोत. आणि सध्या महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून शहरातील विविध महत्वाची कामं पावसाळ्यापूर्वीची केली जातात आणि यामध्ये सध्या सीना नदीचं सुशोभीकरणाचं काम पुन्हा एकदा हाती घेण्यात आलं आहे. सीना नदीला जलपर्णीचा जो खूप मोठा वेढा आहे तो 2 JCP माध्यमातून साफसफाई करण्यात आला आहे. ओढे नाल्यांची 80% साफसफाई पूर्ण झालेली आहे आपल्या शहरामध्ये आणि उपनगरामध्ये ओढे नाले बरेचसे आहेत. सीना नदी पात्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गाळ साचला होता, तो साफसफाई करण्यात आलेला आहे. पावसाळ्यातील पाण्याचा निचरा व्हायला मदत होणार आहे, त्यामुळे केडगाव सीना नदी पात्रामध्ये काही ठिकाणी साफसफाई सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती पूर्ण करण्यात सुद्धा येणार आहे. महानगरपालिकेनं एप्रिल महिन्यापासून नालेसफाईचं काम हाती घेतलं होतं. ओढे नाले यांची साफसफाई 9 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं काम पालिकेच्या यंत्रणेनं हाती घेतलं होतं. शहर असेल, सावडीनगर असेल, बोलेगाव, नागापूर परिसरामध्ये सुमारे 20 ते 21 असे ओढे नाले आहेत आणि त्या ठिकाणी प्रचंड झाडं झुडपं वाढलेली आहेत. अक्षरशः काही जलपर्णीचा वेढा आपल्याला बघायला मिळतो आहे आणि या ठिकाणी पाणी तुंबतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि नागरिकांच्या घरामध्ये ते पाणी शिरतं, त्यामुळे नागरिकांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो आणि कुठेतरी नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा इथे खूप महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. त्यामुळे आता 80% साफसफाई आपल्या शहरामधल्या उपनगरामधल्या ओढ्यांची आणि नाल्यांची झाली आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात. श्रोते हो, वातावरणामधले बदल आणि प्रचंड जाणवणारी दुपारची उष्णता, सगळे नगरकर मला माहिती आहे खूप हैराण झालेले आहेत, पण तरीसुद्धा या उष्णतेकडे किंवा या उष्णतेमुळे आपल्याला जो काही त्रास होतोय त्याकडे दुर्लक्ष करू नका असं आवाहन मी या माध्यमातून नगरकरांना आणि जे श्रोते ऐकतायत त्या सर्वांना करते आहे. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढती आहे, स्वतःची आणि कुटुंबाची त्यामध्ये काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. भरपूर पाणी घ्या, शरीर हायड्रेट राहण्यासाठी हलका आहार तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला जास्त तीव्र चमचमीत तेलकट पदार्थ असेल किंवा खूप जास्त मसालेदार पदार्थ असेल हे जास्त करून उन्हाळ्यामध्ये खाऊ नका. हलका आहार घ्या आणि गरज असल्यास घराबाहेर पडा. आवश्यक तेवढं पुरेसं पाणी प्या. तहान लागली नसेल तर थोड्या थोड्या फरकानं किंवा दर एक तासानं थोडं थोडं पाणी प्या. डिहायड्रेशन टाळण्यासाठी वेळोवेळी पाणी पीत राहा. बाहेर जाताना छत्रीचा टोपीचा वापर करा. बंद गाडीमध्ये किंवा गाडी खूप गरम झालेली असेल तर लहान मुलांना गाडीमध्ये ठेवू नका. सोपा, हलका आणि पचायला अगदी व्यवस्थित असा आहार घ्या. तब्येत जर थोडीफार बिघडत असेल किंवा काही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर त्वरित तात्काळ तुम्ही जवळच्या आरोग्य केंद्राशी उपचार घ्या. आरोग्य जपा, उष्णतेपासून वाचा आणि या उष्णतेकडे किंवा त्याच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, आज आहे जागतिक चहा दिवस. अमृत तुल्याचा गौरव करणाराचा दिवस आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पाण्यानंतर जगामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असेल तर ते पाण्यानंतर येतं चहा. पाण्यानंतर सगळ्यात जास्त घेतलं जाणारं पेय आहे ते म्हणजे चहा. आणि असं उत्तर जर कोणालाही विचारलं तर प्रत्येकजण चहा असं उत्तर देईल, कारण जगामधली अब्जावधी लोकसंख्या अशी आहे की ज्यांच्या दिवसाची सुरुवात चहापासून होते. चहाच्या कपाशिवाय ती अपूर्ण होते. अगदी मला जरी तुम्ही विचारलं तरीसुद्धा माझ्या दिवसाची सुरुवात जी आहे ती चहाच्या कपानंच होते. आणि असं हे लाडकं भारतीयांचं पेय आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि नक्कीच याचा आदर आहे. चहा उद्योगातील लाखो हातांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे 21 मेला महाराष्ट्रामध्ये जागतिक चहा दिवस साजरा केला जातो. आणि अतिशय याची इंटरेस्टिंग स्टोरी आहे किंवा सुरुवात खूप रंजक आहे. सुरुवातीला ना भारत, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनेशिया, केनिया आणि मलेशिया यांसारख्या चहा उत्पादक देशांमध्ये ना 15 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जात होता. मात्र चहाचं जगातलं इतकं महत्त्व आहे आणि भारताचा पुढाकार त्या संदर्भातला जर लक्षात घेतला तर संयुक्त राष्ट्रसंघानं 2017 एक प्रस्ताव मंजूर केला आणि त्यानुसार दरवर्षी 21 मे हा जागतिक चहा दिवस अधिकृतपणे घोषित करण्यात आला. हा महिना निवडण्याचं कारण म्हणजे बहुतेक देशांमध्ये दर्जेदार चहाच्या पानांचं उत्पादन याच कालावधीमध्ये होतं. त्यामुळे ही खूप इंटरेस्टिंग कथा आहे, स्टोरी आहे. आणि आज आहे जागतिक चहा दिवस. चहाप्रेमी अनेक जण भेटतील आणि वेळेला चहा लागतो असं म्हणणारी मी सुद्धा आहे. त्यामुळे येस, नक्कीच त्या त्या वेळेला मलासुद्धा चहा आवडतो आणि सगळ्या आवडत्या पेयांपैकी चहा हे माझं सगळ्यात आवडतं पेय आहे. आणि जसं मगाशी सांगितलं की माझ्याही दिवसाची सुरुवात याच चहाने होते, याच चहाच्या एका कपाने होते. सो तुम्ही सुद्धा मला तुमच्या चहाप्रेमाबद्दल सांगा.

0: पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कांधे पे सूरज

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव उषा उमेश खोल्लम. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची आणि इतर जिल्ह्यामध्ये वाहतूक करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी जिल्ह्यात उत्पादित होणारा हिरवा आणि कोरडा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स राशन TMR यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यासाठी मनाई करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. पुढच्या 2 महिन्यांसाठी हा आदेश लागू असणार आहे आणि या आदेशामध्ये अशी गोष्ट नमूद करण्यात आली आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये पुढच्या येणाऱ्या 2 महिन्यांसाठी उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांमध्ये वाहतूक करायला प्रतिबंध घालण्यात आला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरंच काही, खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. भारत निवडणूक आयोगानं स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा केली आहे. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एक आदर्श आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे आणि काही महत्वाच्या तारखा सुद्धा सांगितल्यात. म्हणजे अधिसूचना जारी झाली 25 मे, तर नामनिर्देशन आणि अर्जाची अंतिम मुदत ही 1 जून असणार आहे. उमेदवारांना जर अर्ज मागे घ्यायचा असेल तर त्याची अंतिम तारीख 4 जून असेल. मतदान 18 जूनला होत आहे तर मतमोजणी 22 जून 2026 होती आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 1461 मतदार असे आहेत की संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य म्हणून मतदान प्रक्रियेमध्ये ते सहभागी होणार आहेत. उमेदवारांचं नाव महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी 10 सूचक अनिवार्य असणार आहेत. नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वीकारली जाणार आहेत. आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण, अनाधिकृत बॅनर्स, होर्डिंग्स आणि राजकीय चिन्हांवर तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण एक स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या निर्देशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची 3 वर्षांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी 31 मे पर्यंत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर यांच्या कार्यालयामध्ये अर्ज आणि आवश्यक कागदपत्र सादर करायचे आहेत. क आणि ड प्रवर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीच्या प्रक्रियेसाठी सहकार खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी असतील. त्याचबरोबर या अधिकारी कर्मचारी आणि निवडणूक कामकाजाचा अनुभव असलेल्या व्यक्तींनाच यामध्ये अर्ज करता येणार आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। श्रोते हो, खूप मनापासून स्वागत। आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे। 2 दिवसांपूर्वी आपल्या नगर शहरामध्ये वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी बघायला मिळाली होती। काही पेट्रोल पंप बंद आहेत असंही होतं आणि त्यामुळे जे पेट्रोल पंप सुरू होते त्या ठिकाणी प्रचंड गर्दी नगरकरांची बघायला मिळाली। पण आपल्या जिल्ह्यामध्ये पुरेसा पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। जिल्हा प्रशासनानं IOCL, BPCL आणि HPCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत एक आढावा बैठक घेतली असून गेल्या 7 दिवसांच्या सरासरीपेक्षा अधिक इंधन पुरवठा आपल्या जिल्ह्यामध्ये करण्यात आला आहे। तांत्रिक अडचणी काही आल्या होत्या पण त्यावर तात्काळ कार्यवाही केली गेली आहे। काही पेट्रोल पंपावर बिलिंग असेल, क्रेडिट कार्डच्या कारणांमुळे विलंब झाला होता। प्रशासनाकडून अवघ्या 4 ते 5 तासांमध्ये इंधन उपलब्ध करून देण्याची खात्री त्यामुळे देण्यात आली आहे। शासनानं संबंधित विभाग, गॅस एजन्सीज आणि पेट्रोल पंप चालक यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्यात आला असून सगळ्या प्रकारचं इंधन सुरळीत उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे नागरिकांनी, नगरकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाला सहकार्य करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट्स देते. EKYC करू न शकलेल्या काही महिला ज्या आहेत की त्यांनी जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास कार्यालयामध्ये कागदपत्र सादर करण्याचे आदेश शासनस्थळावरून देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कुठलाही निर्णय शासनानं घेतलेला नाही असं महिला आणि बालविकास विभागानं स्पष्ट केलंय. सदर वस्तुस्थिती पाहायला गेली तर चुकीच्या बातम्यांवर अनेक जण विश्वास ठेवतायत, अफवांवर विश्वास ठेवतायत. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन महिला आणि बालकल्याण विभागानं केलं आहे. माझी लाडकी बहीण योजना या संदर्भामध्ये जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास कार्यालयामध्ये कुठल्याही स्वरूपाचे कागदपत्र जमा करायचे नाहीयेत. याबाबतचा कुठलाही निर्णय शासनानं सांगितलेला नाहीये. त्यामुळे अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा, सहकार्य करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अक्षय बोरुडे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्पाबद्दल जाणून घेऊयात. सक्षमा म्हणजे काय? तर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारा स्नेहालयाचा सक्षमा प्रकल्प यासाठीचा प्रवेश सुरू झालेला आहे. आरोग्यसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. यासाठी इयत्ता 10वी पास किंवा पुढचे विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी आणि ज्यांना शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा आहे, जिद्द आहे, अशा विद्यार्थ्यांना नक्कीच याची संधी आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. सक्षमा प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क करा सक्षमा प्रकल्प, मॅकडोनाल्ड मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 86 00 48 44 44. शिक्षण हेच खरं सामर्थ्य आहे, त्यामुळे सक्षमा प्रकल्प तुमच्यासाठी महत्वाचा आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, मी अक्षय वाघमारे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मचलती

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा कीर्तने आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, बदलत्या नगरचे लोकमाध्यम, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आणि आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्यानगरचे सचिन डागा सर, जे व्यवसायानं सिव्हिल इंजिनिअरिंग आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1999 सालापासून ते संग्रह करतात. त्यांच्या संग्रहामध्ये अनेक जुन्या नोटा आहेत, नाणी आहेत, काही जुनी पुस्तकं आहेत, नकाशे आहेत, याची त्यांना प्रचंड आवड आहे. आणि त्याचबरोबर पोस्टाची तिकीटं, याचे मिनिएचर शीट्स, शीटलेट्स, फर्स्ट डे कवर्स, त्याचबरोबर जैनिझमशी संबंधित काही वेगवेगळी तिकीटंसुद्धा आहेत. या सगळ्या गोष्टींचा ठेवा त्यांच्याकडे आहे. काही नाणीसुद्धा त्यांच्याकडे आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व भारतातील संस्थानिक राजांची तिकीटं, त्यांचे स्टॅम्प पेपर्स, हे सुद्धा त्यांच्या कलेक्शनमध्ये आहे. तर या सगळ्या त्यांच्या संग्रहाबद्दल आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात आधी स्टुडिओमध्ये आणि तुमचं या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
3: थँक्यू मॅडम, धन्यवाद.
2: नक्कीच सर. सर, तुम्ही मूळचे नगरचे आहात का? तुमचं बालपण
3: मूळचा नगरचा आणि माझं बालपण पण अहमदनगरमध्येच. मी भाऊसाहेब पुरे म्हणजे पूर्वीची नवीन मराठी शाळा होती त्या शाळेचा विद्यार्थी आहे. आणि पूर्वीपासून आम्ही गावामध्येच राहतो. नगर शहरात असल्यामुळे जुन्या गोष्टी, जुन्या वास्तू यांच्याशी खूप जवळून संपर्क आलेला आहे. आणि ह्या गोष्टींची पूर्वीपासून आवड होती. व्यवसायाने मी सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे त्यातलं आर्किटेक्चरल आणि याच्या बांधकामाचं शास्त्र कसं असावं, म्हणजे कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे झालेलं असावं, यामध्ये पूर्वीपासून खूप इंटरेस्ट होता. मग त्यामुळे अशा काही गोष्टींकडे आपोआपच माणूस वळतो की ज्यामध्ये आपल्याला काहीतरी छंद लागतो किंवा काहीतरी आपल्याला आवड निर्माण होते.
2: नक्कीच. तुम्ही तुमचं शिक्षण, शालेय शिक्षण पूर्वीच्या सोसायटी हायस्कूलमध्ये तुमचं शिक्षण झालं. तुम्हाला शाळेचे दिवस आठवतात का? आजही शिक्षक स्मरणात आहेत का?
3: चांगले आठवतात मॅडम. आणि सर्व शिक्षक पण माझ्या बऱ्यापैकी ध्यानात आहेत. आणि मिळणं पण होतं, म्हणजे म्हणायचं नाही पण शिक्षकांची भेटी पण होतात. जे काही जुने शिक्षक आहेत त्यांच्याशी भेटघाट पण होते.
2: नक्कीच. जसं मी सुरुवातीलाही सांगितलं की 1999 सालापासून तुमच्या या छंदाला किंवा संग्रहाला सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जे कलेक्शन केलं किंवा ज्या गोष्टी तुमच्याकडे आल्या त्या आठवतात का? काय होतं नेमकं?
3: आता मॅडम, मी एक पहिले असं पार्श्वभूमी सांगेल की 1999 ला छंद हा आपण काहीतरी जोपासला पाहिजे किंवा तो कशा प्रकारे जोपासला गेला किंवा कशा प्रकारे आवड निर्माण झाली हे सांगता येईल. पण त्या अगोदर सुद्धा घरामध्ये काही जुनी नाणी होती, काही जुन्या वस्तूंची आवड माझ्या वडिलांना पण होती. त्यांनी त्या जुन्या नोटा, नाणी, बऱ्याच गोष्टी सांभाळलेल्या होत्या. पण त्या एक ठराविक त्यांच्यापर्यंतच होत्या, त्या आमच्यापर्यंत आल्या नव्हत्या किंवा आमच्या हातात दिलेल्या नव्हत्या असं म्हणावं लागेल. तर 1999 साली मी आवर्जून एवढ्यासाठी सांगितलं, मी 1999 च्या 1 जानेवारीलाच मी शिर्डीला गेलो होतो. शिर्डीला काम चालू होतं एक साईटचं. तर 1 जानेवारी 99 मध्ये मी जे शिर्डीला गेलो होतो कम्प्लीट तो वर्षभर मी शिर्डीमध्ये होतो. मग आता शिर्डीमध्ये संध्याकाळी काम संपलं. काम संपल्यावर मला असं खूप काही काम नसायचं. एकदा साईडची लोकं गेली मग आपण आवरायचं, फ्रेश व्हायचं आणि त्यानंतर मग शिर्डीमध्ये फेरफटका मारायचा. काही मित्र होती झालेली त्यांच्याशी गप्पा मारायच्या. तर त्या काळात असं झालं की काही नवीन नवीन नाणी दिसायला लागली हातात. आता त्या अगोदर तर काय असं खूप पैसे हातात असायचे असं काही नव्हतं. पण आता तिथे फिरत असल्यामुळं आम्हाला थोडी नवीन नाणी मिळायची. कोणी बाहेरगावची लोकं यायची, त्यांच्याकडनं काहीतरी वेगळं नाणं दिसायचं. आणि ते करता करता पाहिलं मी, माझ्या हातात बऱ्यापैकी नवीन नवीन नाणी दिसायला लागली. अरे हे वेगळं, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. मग एक आवड निर्माण झाली. मग ती नाणी संग्रह झाला. नाणी संग्रह झाल्यानंतर काही नोटांचा संग्रह झाला, कारण शिर्डीमध्ये नोटा पण खूप वेगवेगळ्या मिळत होत्या. मग त्या नोटा नाणी गोळा केल्या. मग नंतर त्याचं टेक्निकली नॉलेज, म्हणजे थोडक्यात त्यावरचं काही लिटरेचर आहे का, हे कॉईन कधीचं, हे नोट कधीची निघली, काय निघली, मग त्याचा स्टडी सुरू झाला. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या संग्रहाला सुरुवात झाली.
2: नक्कीच. तुमच्या या संग्रहामध्ये हळूहळू काही दुर्मिळ वस्तू, गोष्टी यायला सुरुवात झाली. काही जुन्या भारतीय नोटा सुद्धा तुमच्याकडे आहेत, नाणी आहेत, ज्याचा खरं तर इतिहास दडलेला असतो. किंवा त्या नोटांवर, नाण्यांवर, जसं तुम्ही आत्ता सांगितलं की काही गोष्टी असतात, काही लिहिलेलं असतं, तर याचं काय वैशिष्ट्य आहे किंवा कुठल्या प्रकारच्या नोटा नाणी आहेत?
3: आता नोटांमध्ये जर म्हणालात तर माझ्याकडे 1917 सालची भारत स्वातंत्र्याच्या अगोदरची सर्वात पहिली नोट जी छापण्यात आली 1917 मध्ये छापल्या गेली तर ती नोट सुद्धा माझ्या संग्रहामध्ये आहे. ती नोट म्हणजे कशी, एक सफेद कागदासारखी आहे. प्रिंट जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला वाटेल अरे काय व्हाईट प्रिंटवर काय प्रिंट आहे. तर ती म्हणजे भारताची पहिली नोट. त्यावर फिफ जॉर्ज जे आहेत, भारताचे जे पूर्वीचे राजे होते पंचम जॉर्ज, त्यांचं चित्र आहे. आणि त्यानंतर म्हणजे 1917ची पहिली नोट जरी म्हणालो त्याच्या अगोदर सुद्धा ब्रिटिशांच्या नोटा होत्या, पण त्या काही मोठ्या प्रमाणातल्या होत्या, काही छोट्या प्रमाणातल्या होत्या. अशा पूर्वी 10,000 रुपयापर्यंतची नोट ब्रिटिशांच्या जमान्यात सुद्धा चालत होत्या. म्हणजे जेव्हा 1 रुपया लोकांचा पगार होता तेव्हा 10,000ची नोट म्हणजे खूप व्हॅल्युएबल होती. ती सगळ्यांकडे पाहायला नाही भेटणार, ठराविक मोठ्या लोकांकडं किंवा खूप अतिश्रीमंत जी लोक असतील त्यांच्याकडेच ती पाहायला भेटायची. तर अशा सुद्धा काही नोट आहेत ज्यामध्ये 1,000 रुपयापर्यंतची नोट माझ्या संग्रहात आहे ब्रिटिशांच्या जमान्यातली. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पूर्वी निजामांच्या नोटा होत्या, त्या अगोदर भारतीय संस्थानिक जे राजे होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या नोटा कॅश कुपन स्वरूपात चालायच्या. म्हणजे ते कुपनासारख्या असायच्या आणि ते कुपनं छोटी छोटी नोटा प्रमाणात, कारण प्रिंटिंगला काही प्रॉब्लेम असेल किंवा जसे मध्ये 2 वर्ल्ड वॉर होऊन गेले त्यावेळेस सुद्धा काही छापायला वगैरे अडचण असेल तर त्या काळात ती कॅश कुपन चालायची. तर ती सुद्धा माझ्या संग्रहात बऱ्यापैकी आहेत.
2: नक्कीच. त्याचबरोबर काही मिनिएचर शीट्स सुद्धा आहेत तुमच्याकडे किंवा शीटलेट्स आहेत, काही कवर्स आहेत, तर ते नेमकं काय आहे?
3: आता पोस्टल डिपार्टमेंट जे आहे आपलं भारताचं, तसा सगळ्यात जुना संग्रहांचा राजा जर कोणाला म्हटलं जातं तर पोस्टाचे स्टॅम्प्स गोळा केले त्याला म्हटलं जातं. आता आपल्या भारतामध्ये जेव्हा ब्लॅक पेनीचा स्टॅम्प निघाला पहिला, तर तो ब्लॅक स्टॅम्प जो होता 1854 सालचा पहिला स्टॅम्प निघाला. त्यानंतर बरेच 3-4 प्रकारचे स्टॅम्प निघले, त्यात बरेच चेंजेस आले. तर तेव्हापासून जे आपले स्टॅम्प्स निघले त्याच्या अगोदर पण स्टॅम्प सिस्टीम चालू होती आपल्याकडे. त्यामध्ये सिंध प्रांताची काही स्टॅम्प्स होती ती चालायची. त्याच्या अगोदर कॉइन्स टाईप जसं आपण लाखेची स्टॅम्प यायची ती लाखेची पण स्टॅम्प्स होती पूर्वी. पण ॲक्च्युअल जे प्रिंटेड स्टॅम्प्स आहेत ते ब्रिटिश जमान्यापासून चालू झाले. त्या 1854 स्टॅम्प्सपासनं ते साधारणतः 1947 लास्ट स्टॅम्प निघाला ब्रिटिश काळातला. त्यानंतर 1947 भारत स्वतंत्र झाल्यावर काही स्टॅम्प्स निघले. 1947 ते आज 2025 किंवा 26 म्हणता येईल, आता 26 पण अर्ध संपलं, तोपर्यंतची जी जेवढी काही स्टॅम्प्स निघली साधारण 3,500 ते 4,000 स्टॅम्प्स निघलीत ह्या काळात भारताची, तर ही सर्व स्टॅम्प्समधले साधारणतः 1-1 स्टॅम्प आपल्याकडे कलेक्शनमध्ये आहे. आता त्याचबरोबर डिपार्टमेंट जे काही स्टॅम्प्स बनवतं त्यात काही वेगवेगळे प्रकार असतात की एक स्टॅम्प असतो त्याच्याबरोबर एक त्याचं पाकिट निघतं, लिफाफा जो असतो तो, मग त्या लिफाफ्यावर त्या स्टॅम्पचं डिझाईन असतं. मग तो प्रथम दिवस ज्या दिवशी निघाला त्या दिवशीचं कॅन्सलचा शिक्का असेल तर त्याला फर्स्ट डे कॅन्सलेशन म्हणतात. त्याचबरोबर मग काही शीट्स निघतात, म्हणजे एक स्टॅम्प जो सिंगल आपण पाहतो तो काहीतरी 30-40 किंवा असं 100 एका शीटमध्ये येतात त्याला आपण फुल शीट म्हणतो. पण त्याचं जे छोटं मिनिएचर असतं, म्हणजे एखादं स्टॅम्प आहे आणि त्याची काहीतरी डिझाईन असते ती अवतीभोवती, पण तो एकच स्टॅम्प त्या शीटवर असतो त्याला म्हणतात मिनिएचर शीट. आणि जर 4 किंवा 5 स्टॅम्प एकाच शीटवर असतील तर त्याला शीटलेट म्हटलं जातं. ती 4 पेक्षा जास्त पण असतील किंवा 2 पेक्षा जास्त पण असतील तर त्याला शीटलेट म्हटलं जातं. पण हे जे आहेत मिनिएचर आणि शीटलेट हे थोडंसं आर्टिस्टिक व्ह्यूसाठी वापरले जातात असं म्हटलं तरी वावगं नाही होणार. तर ते आर्टिस्टिक असतात सर्व.
2: नक्कीच.
3: ते स्पेशली डिझाईन केलेले असतात.
2: नक्कीच. त्याचबरोबर सर काही जुने नकाशे सुद्धा आहेत, काही पुस्तकं सुद्धा आहेत
3: सर मॅडम.
2: तर कुठले नकाशे आहेत?
3: नकाशे जे आहेत, आता सर्वात नगरचा जुना नकाशा 1854 सालचा माझ्याकडे आहे आणि मूळ स्वरूपातील कॉपी आहे. आजही ती कॉपी कोणाकडे अवेलेबल नाही आणि त्याची छोटी कॉपी आपलं गॅझेट जे आहे नगर शहराचं त्यामध्ये आहे. आता म्हणजे अशा प्रकारे आता काही भारताची किंवा मुंबई प्रांत जो आहे त्याचं काही भाग मुंबईचा हा समुद्रात भर करून त्याची जमीन बनवली गेली असं म्हणावं लागेल. त्याला रिक्लेमेशन एरिया म्हणतो आपण बॉम्बेचा. त्या रिक्लेमेशन एरियाचे त्या काळात ब्रिटिशांनी 1909 साली एक पुस्तक स्वरूपामध्ये सर्व नकाशे प्रिंट केलेले आहेत की हा एवढा एवढा भाग आपण ब्रिटिशांनी ॲक्वायर केलेलं आहे, ह्याच्यात अशा अशा प्रकारे भर घालून ही जमीन बनवलेली आहे. मग त्या जमिनीचं तळ कसा होता, खोली कशी, उंची कशी, हे सर्व बारीक बारीक त्या नकाशांमध्ये येतात. हा एक टाईप झाला. अशा प्रकारे जे काही काही जुने नकाशे किंवा काय मिळतील, मग ते प्रवासी नकाशे पण असतील, काही जमिनीशी संबंधित असतील, काही एखाद्या प्रॉपर्टीशी संबंधित असतील, अशा प्रकारचे जे नकाशे असतात ते मी कलेक्शन करतो.
2: नक्कीच. या सगळ्या गोष्टी संग्रहामध्ये ठेवणं किंवा या वस्तूंचं जतन करणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर त्याचं संरक्षण करणं, काळजी घेणं किंवा त्या व्यवस्थित पद्धतीनं ठेवणं हे पण फार महत्त्वाचं आहे, याची केअर करणं. तर ही कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते?
3: आता मॅडम कॉइन्सचं तर ठीक आहे, समजा कॉइन्सला काय वरची जी ग्लेज असते म्हणजे जी ओरिजिनल नवीन कॉइन निघल्यावर जी चमक असते ती खराब होऊ शकते. कॉईन इतक्या सहजासहजी लगेच खराब होत नाही, म्हणजे सांभाळलेली कॉईन्स तुमच्या वापरण्यात ती खराब होतील, रस्ट होतील, थोडीशी ती त्याच्यावरची डिझाईन जाईल, चित्र जातील, पण रेग्युलर जी सांभाळतो आपण त्याला तसं होत नाही. तरीसुद्धा काही स्पेशल फोल्डर्स येतात, त्या फोल्डर्सच्या आतमध्ये आपण ते कॉईन टाकून त्याला प्लॅस्टिकच्या सारखी बॅग असते वरती, तिला पूर्ण स्टेपल करून त्यावर ते कोणत्या सालातलं आहे, कोणत्या मिंटचं आहे, अशा प्रकारे सर्व माहिती लिहून आम्ही ते प्रिझर्व केलं जातं. आणि ती कॉईन्स वेळोवेळी आम्हाला ते थैली बदलावे पण लागते, नाहीतर मग ते एक तर ते ॲसिड प्रूफ लागते की त्याचा कॉईन्सवर इफेक्ट झाला नाही पाहिजे काही, तर ते स्पेशल कवर्सच येतात, हे जर्मन मेड येतात बऱ्यापैकी, आणि ते आपण वापरतो. मग आत्तापर्यंतचे 1 रुपयाच्या नोटेपासून समजा बंद झालेले 2000ची नोट असेल, प्रत्येकाला तशा प्रकारे प्रिझर्व केलं जातं, कारण ती सांभाळलेली एक का नोट असे ना, पण ती पुढच्या तेवढ्या वर्ष टिकवायची असेल तिला ते प्रिझर्वेशन केलंच पाहिजे. चुने थोडक्यात तो कागद म्हणूनच ट्रीट केला जातो आणि तो सांभाळला जातो तसा.
2: नक्कीच नक्कीच. सध्याच्या डिजिटल युगामध्ये सध्या संग्रह संस्कृतीबद्दल आपण बोलायला गेलं किंवा कुठल्याही गोष्टीचा छंद म्हणून, आवड म्हणून किंवा एखाद्या गोष्टी जपणं म्हणून हे जर पाहायला गेलं तर ही संस्कृती कितपत टिकत आहे असं तुम्हाला वाटतं?
3: संग्रह संस्कृतीचा जर विचार केला तर लहानपणापासूनच मुलांना त्या गोष्टीची आवड निर्माण केली गेली पाहिजे. जर मुलांना एखादी गोष्ट का योग्य आहे, ही का सांभाळली पाहिजे ह्याचं नॉलेज शाळेमधून मिळालं नाही किंवा आपल्या पालकांकडनं किंवा एखाद्या संग्राहकाकडनं मिळालं नाही आणि त्यांनी ते प्रॉपर विचार केला नाही, तर त्या चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा आपण भंगारात गेलेल्या पाहतो. मग आमच्यासारखे काही लोक असतात की ज्यांना त्या गोष्टीची आवड असते ते भंगारातनं पण शोधून बरोबर घेऊन येतात. कधी कधी मुलं म्हणतात किंवा मित्र कंपनी म्हणतात, अरे हे काय घेऊन आलात तुम्ही, आता हे तर कोणी वापरत नाही, पण आवड असते, तो छंद असतो, त्यामुळं तो काही सुटत नाही आपला. आणि मुलांना जर संस्कृती काही आपल्या गोष्टी काय होत्या कशा होत्या हे जर माहिती पाहिजे असेल तर त्यांना म्युझियम्स फिरवली पाहिजेत, त्यांना कोणती गोष्ट किंवा जुनी वास्तू असो किंवा वस्तू असो हे कसं सांभाळलं पाहिजे हे लहानपणापासून जर सांगितलं तर मला नाही वाटत पुढची येणारी पिढी काही खूप खराब असं काही त्याचा वापर करतील. आपण पाहतो आता बऱ्याच वास्तूंवर जातो आपण, कसे विद्रुपीकरण केलेले असतात वास्तूचे, का तर ती मुलांमधनं भावना नाहीये, आपल्या लोकांना त्या गोष्टीची कदर नाहीये. ब्रिटिशांनी आपल्याकडं लॉ लागू केला त्यामुळं एन्शियंट मॉन्युमेंट्स वगैरे जे आहेत ते प्रिझर्वेशनचं निदान आपल्या लोकांना कळलं, नाही तर आपल्याकडं इतका मोठा अमूल्य ठेवा आहे, म्हणजे वास्तूमधला तर खूपच ठेवा आहे आपल्याकडे, प्लस वस्तूंचं पण आहे. तर ह्या सर्व गोष्टी प्रिझर्व निदान करता आल्या किंवा आपण आजही करत आहोत.
2: नक्कीच. या सगळ्या गोष्टींचं कलेक्शन तुमच्याकडे आहे आणि हे कलेक्शन करत असताना किंवा हे तुम्हाला तुमच्यापर्यंत येत असताना एक वेगळी कहाणी असेल, प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट असेल. स्मरणात राहिलेला एखादा असा जतन केलेला काही ठेवा आहे का, त्याची काही आठवण आहे का?
3: आहे मॅडम. आता नगर शहराचे जे राजे होते, आपले पूर्वीचे निजाम होते, अहमदनगरचे निजामशाही होते, त्या निजामशाहीमध्ये सिल्वरची पण कॉईन्स निघली, गोल्डची पण कॉईन्स निघली आणि तांब्याची पण सर्वात जास्त कॉईन्स निघलेली आहेत. तांब्याचे जवळजवळ 300-400 व्हरायटीमध्ये कॉईन्स मिळतात नगरची. एवढी कॉईन्स म्हणजे क्वचित कोणाकडे तरी असतील. माझ्याकडे त्यातले माझ्या मते 100-150 टाईपची कॉईन्स कमी, नक्की ज्यादा असतील पण कमी नाही, तर आहेत सांभाळलेली आहेत. आता एकदा असं झालं, नगरचे कॉईन माझे मित्र आहेत सोहनी साहेब म्हणून पुण्याचे, तर आर्किटेक्ट आहेत ते स्वतः, त्यांनी नगरवर पुस्तकं वगैरे पण लिहिली आहेत,

0: हे तर लिखावटवरून तर नगर निजाम शाहचा आहे म्हटला, पण हे गोल्डचं आहे रे. तर तेच 3.5 ग्रॅमचं गोल्डचं वजनचं कॉईन होतं, घ्यायचं नाही घ्यायचं. तर त्यावेळेस ते 7,000 रुपये 8,000 रुपयात काहीतरी मिळत होतं मला. आता म्हटलं 7,000 रुपये नाही पुष्कर नाही होणार म्हटलं एवढं ॲडजस्टमेंट. तो म्हणे अरे खूप कमी नोन येते, 8-10 कॉईन पाहण्यात आहे माझ्याकडे, 1-2 आहेत यातली, घेऊन टाक तुला भेटल. पण त्या वर्षी काही ते घेणं झालं नाही. त्याच्या पुढच्या वर्षी तेच कॉईन 12,000 रुपयाला आलं. 12,000 रुपयाला कॉईन काय मी घेतलं नाही, कारण त्या वर्षी पण ॲडजस्टमेंट झाली नाही. त्यानंतर 2-3 वर्ष ते कॉईन दिसलंच नाही. आणि अचानक एक एक्झिबिशनमध्ये ते कॉईन पाहिलं मी. आता कॉईन पाहिलं तोपर्यंत सोन्याचे रेट हे वाढलेले होते, आणि तरीसुद्धा ते पैसे जे द्यायचे ते खूप जास्त पटीने होते. पण म्हटलं आता नाही, आज सोडायचं नाही म्हटलं याला. 3 दिवसच्या एक्झिबिशनमध्ये रोज त्याच्याशी बार्गेनिंग केली मी, ज्या व्यक्तीकडं ते कॉईन होतं ते डीलर तेच होते आणि जिन्युअन माणूस होते, आणि ऑक्शनमध्ये ते कॉईन विकलं. तर ते शेवटी मी ऑक्शनमध्ये ते कॉईन घेतलं. म्हणजे म्हणायला नाही पाहिजे, जे कॉईन काही दिवसापूर्वी मला जे स्वस्तात मिळत होतं ते कैक पटीने पैसे देऊन घ्यावे लागले मला. पण आज मला पण अभिमान वाटतं की आपल्याकडं आहे, आपल्या नगर शहराचं सोन्याचं कॉईन आपल्या ताब्यात आहे किंवा आपल्या संग्रहात आहे. अशाच सिल्वरचे आहेत नगरवरची काही, मुघलांच्या काळातली नाणी, तांब्याची पण खूप कॉईन्स आहेत. तर नगर शहरावरची बऱ्यापैकी कॉईन्स माझ्याकडे आहेत.
1: सर, संग्रह करत असताना किंवा या सगळ्या गोष्टी, तुम्ही जसा एक आत्ता अनुभव सांगितला, यामध्ये आर्थिक आणि वेळेचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता किंवा यासाठी वेळ कसा देता?
0: आर्थिक व्यवस्थापन असं म्हणायचं की जेव्हा खिशात पैसे आहेत त्यावेळेस ती वस्तू आवडली तर घेऊन टाकणे, तीच आपली FD. त्यासाठी स्पेशली असं काही वेगळे एफर्ट्स घ्यायचे नाही. आणि नसेल ज्या दिवशी त्या दिवशी आपण गप्प बसायचं, पाहायचं हे कॉईन निघलेलं आहे ओके घेऊ, होप्स आपले असतातच.
1: नक्कीच. संग्रह हा फक्त छंद नाही आहे तर कुठेतरी इथे इतिहास, आपल्या शहराचा ठेवा जपण्यामागचं एक माध्यम सुद्धा आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की हा फक्त छंद नाही आहे तर कुठल्या तरी आठवणी आहेत, शहराच्या संबंधी या गोष्टी आहेत, हे कुठेतरी फील होतं का, हे खूप जाणवतं का?
0: 100% होतं मॅडम, 100% होतं, काही हरकत नाही. कारण आता आपण पहा, आपण आता नवीच आत्ता आपल्या शहराचं नाव काही दिवसापूर्वीच अहिल्यानगर झालं. पण आपण जर पाहिलं तर इतिहासात तुम्ही कुठेही पाहाल, कुठेही वाचाल, कोणतंही जुनं पुस्तक काढाल, लिटरेचर काढाल, तर त्यामध्ये तुम्हाला शहराचं नाव आहे अहमदनगरच शोधावं लागेल. शेवटी आज ज्या तारखेला आपल्या शहराचं नाव चेंज झालं त्यानंतरच्याच तारखेनं तुम्हाला अहिल्यानगर नाव मिळू शकेल. त्याच्या अगोदर तर तुम्हाला त्याला अहमदनगरच म्हणावं लागेल. आणि आजही तुम्हाला ऐतिहासिक काही गोष्टी असेल तर अहमदनगरच म्हणावं लागतं, तिथे अहिल्यानगर म्हणून चालत नाही. आपल्याला काय आपल्या शहराबद्दल अभिमान नाही किंवा कोणाबद्दल आपलं दुमत आहे असं काही नाही. पण जिथे गरज आहे तिथे आपल्याला त्याच नावाने संबोधन ठेवावं लागणार आहे. आणि नगर शहराचा, नगरच्या स्थापनेचा, ह्या सगळ्या गोष्टीचा जर जुना इतिहास पाहिला, खरंच नगर हे वैभवशालीच नगर होतं. त्यामध्ये कुठे वाद नाही, इथल्या लोकांमध्ये, संस्कृतीमध्ये आजही ती सहजता आहे. त्यांना प्रेम आहे, आपल्या शहराबद्दल बी प्रेम आहे आणि आपल्या लोकांबद्दलही प्रेम आहे. तुम्ही पहा, आपण नेहमी म्हणतो कुठेही गेलात तर बोलताना लगेच माणूस ध्यानात येतो, अरे हा नगरी का, नगरचा आहे का, तर जाणवतं ते जाणवतं. म्हणजे एक प्रकारची आपलं कल्चरच आहे, आपली संस्कृतीच आहे, जे कुठे ना कुठे रिफ्लेक्ट होते.
1: नक्कीच. या सगळ्या छंदासाठी किंवा या तुमच्या आवडीसाठी घरातून, कुटुंबाकडून सपोर्ट मिळतो का?
0: हो, 100% मिळतो. माझी मुलं सुद्धा आहे, मी जर कधी कॉईन आणली आणि ती जर एखाद्या डब्यात टाकून ठेवतो, मला सवय आता ही अनसॉर्टेड आहेत, आपण पाहिलेले नाहीत, तर खिशात कधी चिल्लर आली किंवा काही आलं तर ते एक ठिकाणी ठेवली जातात. मग काय करतात, मुलं सुट्टीच्या दिवशी कधीतरी वेळ असला त्यांना काहीतरी लागत असतात, चिल्लर पाहिजेच असते, मग त्यावेळेस ते शोधतात, अरे नाही हे तर कामाचं दिसते, पप्पान ठेवलेलं दिसते. तर त्यावेळेस ते ॲटोमॅटिकली कॉईन सॉर्ट होतात. तर माझ्या मुलांचे पण छोटे छोटे संग्रह तयार झालेले आहेत आता, ते पण वेगळे छोटे संग्रह. पण त्यामुळे त्यांना आवड निर्माण झाली, मग ती आवड निर्माण झाली म्हणून ते माझ्या संग्रहाकडे त्या भावनेने पाहतात, नाही हे वेगळं आहे, हे काहीतरी त्यात नाविन्य आहे, आणि ते सांभाळतात किंवा त्यांना त्याबद्दल उत्सुकता निर्माण होते. शाळेमध्ये बी कुठं, स्कूलमध्ये, इतिहासामध्ये जर एखाद्या याला निघालं, म्हणजे एखाद्या तासाला मॅडमने विचारलं, हा छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगा, काय सांगतं मॅडम, आम्हाला माहिती आहे, आमच्या पप्पाकडे सगळे कॉईन्स येते, म्हणजे ते एकदम अभिमानाने सांगतात की हे कोणतंही कॉईन तुम्ही दाखवा आमच्या पप्पाकडे आहे.
1: नक्कीच. त्याचबरोबर जैन धर्माशी संबंधित सुद्धा काही तिकीटं आहेत, काही गोष्टी आहेत, तर त्या

0: कुठले आहेत?
1: आता जैन धर्माशी संबंधित म्हणायचं झालं तर जसं अहमदनगर आहे, अहमदनगरला आनंद ऋषी महाराज होते, आनंद ऋषी महाराजांवर एक स्टॅम्प निघलेला आहे पोस्टाचा. तर आता अशा प्रकारे वेगवेगळी पोस्टाची साधारणतः 30 ते 35 स्टॅम्प्स, म्हणजे आतापर्यंतच्या निघलेल्या स्टॅम्प्समध्ये असे 30-35 स्टॅम्प्स आहेत जे जैन धर्माशी संबंधित काही व्यक्ती असतील, संत असतील, कोणी थोर समाजसेवक असतील. आमचे आता जस्ट पार्श्वनाथ भगवानांचं पण एक निघलं, महावीर स्वामींवर पण निघलेलं आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टींशी संबंधित जे स्टॅम्प्स निघले ते आम्ही जैनिझमशी रिलेटेड करतो. मग त्यामध्ये जसं जैनिझम आहे, हिंदुइझमचे पण कॉइन्स निघलेत, स्टॅम्प्स निघलेत, बौद्धिझमचे पण निघलेत, अशा वेगवेगळ्या कल्चरशी संबंधित सगळे जे निघलेत त्यात मी फक्त जैनिझमचे थोडंसं ध्यान ठेवून गोळा करतो की निदान चला आपल्याला कधी सामाजिक कुठे काही दाखवायचं असेल की ह्या या प्रकारच्या गोष्टी आपल्या समाजावर निघालेल्या आहेत, तर त्यासाठी ते गोळा करतो. बाकी काय
0: नक्कीच तुमच्या संग्रहातली तुम्हाला सगळ्यात महत्वाची वाटणारी, आवडणारी आणि सगळ्यात दुर्मिळ वस्तू कुठली आहे?
1: तशी तर मॅडम बरेच गोष्टी आहेत की ज्या खूप दुर्मिळ आहेत. माझ्याकडे असं 1 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंतच्या आतापर्यंतच्या जेवढ्या निघल्यात तेवढ्या सर्व नोटा नाणी माझ्या संग्रहामध्ये आहेत. मग असं काही नाही, काय असतं अवेलेबिलिटी कशी आहे त्या कॉईनची किंवा नोटेची त्यावर त्याची दुर्मिळता ठरते. एखादं कॉईन आता एखाद्या सालातली नोट खूप कमी प्रिंट झाली, ती 1 रुपयाची नोट असेल तर ती सुद्धा 1000 रुपयाला मिळणार नाही का, तर तुम्हाला ती मिळत नाही म्हणून ती दुर्मिळ आहे. त्यामुळे दुर्मिळ आणि हे थोडंसं म्हणणं चुकीचं ठरेल, पण कॉईन्समध्ये ह्या गोष्टी होतात. कॉईन्स कसं आहे, जो राजा कमी वेळेसाठी गादीवर होता आणि त्याची कॉईन्स निघली असेल किंवा त्याचं काही अवेलेबल असेल कॉईन्स त्यावेळेची, तर ती कॉईन्स दुर्मिळ असतात आणि त्याची थोडीशी अँटिक व्हॅल्यू नक्कीच असते. बाकी आजकालच्या आपण जर रेग्युलर जे गव्हर्नमेंटने छापलेत आपले 1947 नंतर त्यामध्ये खूप कमी कॉईन्स अशी आहेत, हातावर मोजण्या इतकी 5-6 कॉईन्स आहेत की जी कमी छापल्या गेली आणि कमी छापल्या गेल्यामुळे ती बाजारात मिळत नाही आणि म्हणून ती दुर्मिळ आहेत. तर दुर्मिळ कशाला म्हणायचं, आजकाल आपण युट्यूबवर पाहतो 1 रुपयाचं कॉईन आहे, इतक्या रुपयाला जातं, इतक्या 1 लाख रुपयाला जातं, हे सर्व फेक नॅरेटिव्ह आहे, हे लोकांना फसवायचे धंदे आहेत. त्यामुळे लोकांनी अशा गोष्टीकडे गेलंच नाही पाहिजे. त्याकरता कुठलंही कॉईन असो त्याची थोडी माहिती घ्या, तो कुठला आहे, कोणत्या मिंटचा निघला आहे, गव्हर्नमेंटने कधी काढलाय का नाही काढलाय, हे खरंच आहे का फेक नाणं आहे, हे पण लोकांना ओळखता आलं पाहिजे. आणि हे जर ओळखता आलं तरच काहीतरी त्याचा उपयोग आहे, नाही तर मग काय नाही. आमच्यासारख्यांना विचारलं कोणी तर आम्ही सांगू की बा ही एवढी मला माहिती आहे, माझ्या पद्धतीने हे खरं आहेच खोटं आहे नाणं, हे आपण एवढं सांगू शकू त्यांना. पण याची अशी व्हॅल्युएशनचा जो विषय आहे आजकाल, त्याच्याशी मी थोडं सहमत नाही आहे.
0: नक्कीच सर. त्याचबरोबर आज या निमित्ताने रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आला आहात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: आनंदच आहे मॅडम. माझे मित्र आहेत भूषणजी, त्यांनी मला खूप वेळा बोलवलं. आज काही असं योग आला पहा की 2 दिवसापासून आपलं चाललंय बोलणं की यावं यावं, आणि आज नेमकं भूषणजी आपल्या इथे नाहीत, त्यांच्या तब्येतीमुळे ते हजर नाहीत. मला भूषणजीनं खूप वेळा सांगितलं, सचिन नाही आपला एकदा रेडिओवर या, आपली मुलाखत घ्यायची, बसू आपण. आणि भूषणजीचं पण जे प्रेम आहे नगर शहराबद्दल म्हणा किंवा त्यातल्या वास्तूंवर म्हणा, तर ते एक तर जिथं जागतं बोलतं उदाहरण आहे की ज्यांना खरंच आवड आहे ते दिसून पण येते आपल्याला, आणि त्यासाठी ते काय करावं लागेल त्याप्रमाणे त्याचं फॉलोअप घेतात किंवा त्या पद्धतीने लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतात. आता आपण पाहिलं परवा त्यांचा जो ऍक्सिडेंट झाला तो कशामुळे, लोकांनाच दाखवायला घेऊन गेले होते ना किल्ल्यावर, आणि त्यांना सुद्धा कळलं नाही की आपल्याला काय झालं. तर अशा गोष्टी आहेत काही, पण आहोत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत नेहमीच, त्यांची मदत कधी असते आमचे स्वागत अहमदनगरच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी जोडलेलेच आहोत. श्यामभाऊ असतील आपले बरंच, म्हणजे तुमच्या स्नेहालय परिवारशी चांगला संबंध आहे पूर्वीपासून, स्वतः कुलकर्णी साहेब म्हणजे गिरीश भाऊंशी सुद्धा आमचा संबंध आहे, पूर्वी आम्ही एकत्र कामं केली जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून पण, आणि त्यामुळे थोडी सोशल आवड आपल्याला निर्माण झाली आणि काम करतोय आम्ही पण. कुठेतरी आपण समाजाचं देणं लागतो तर आपल्याला करता आलं पाहिजे किंवा आपण करतोय त्या गोष्टीत.
0: नक्कीच सर. सर आज रेडिओ नगरच्या माध्यमात तुम्ही आला आहात, तुमच्या आयुष्यात रेडिओचं स्थान किती महत्वाचं आहे किंवा तुमच्या आयुष्यात रेडिओबद्दलच्या काही आठवणी आहेत का?
1: खूप आठवणी आहेत मॅडम. आता पूर्वी लहानपणी नगर आकाशवाणी म्हणण्यापेक्षा रेडिओ सिलोन वगैरे लागायचं आमच्याकडे. लहानपणी जुने रेडिओ असायचे, कुठलं तरी रेडिओ काबूल, रेडिओ अफगाणिस्तान, काय काय लागायचं माहीत नाही. आणि ते वॉल फिरवले की ते जुनं कुठलं तरी स्टॅम्प, जुनं एखादं स्थान लागायचं किंवा रेडिओ स्टेशन लागायचं, तर त्यावर जुनी गाणी ऐकायचो मी खूप. जुनी गाणी खूप ऐकायचो. तर माझ्या इव्हन मला लहानपणी मला आठवतंय, दहावीचे पेपर असताना सुद्धा मी लहानपणी संध्याकाळी रात्री पहिले गाणे ऐकत होतो आणि नंतर अभ्यास करत होतो. की हा असं वाटलं आता रिलॅक्स आहे डोकं, मग पुस्तक काढायचं आणि मग मी अभ्यास करायचो. नाही वाटलं मस्त झोपून घ्यायचं, पहाटे कधीतरी उठायचं आणि मग अभ्यास करायचो. आणि पूर्वीची गाणी आजही आहेतच माझ्या संग्रहात, पण खूप जुने कॅसेट्स आहेत किंवा जुन्या तबकड्या आहेत आणि आवड आहेच आहे मला.
0: नक्कीच या माध्यमात आज तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडतं गीत तुम्हाला इथे ऐकावं वाटेल?
1: गीत तर खूप आहेत मॅडम जुन्यामध्ये, पण तरी कही दूर जब दिन ढळ जाए तो आवडेल नक्की.
0: हेच गाणं का?
1: नाही खूप म्हणजे जीवनाचं खूप चांगलं सार थोडक्यात त्या गाण्यामध्ये आहे. कही दूर जब दिन ढल जाए, श्याम की दुल्हन बदन चुराय, चुपके से आहे. म्हणजे जसं आपण कविता पण आहे, माणसाची कल्पनाशक्ती पण त्यातनं दिसते, अशी बरीच गाणी आहेत ज्यांच्याकडे खरंच कवीने खूप चांगल्या मनाने लिहिलेले आहेत. ते हे जनरल आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो, पण हे गाणं मी नेहमी ऐकायचो आणि मला आवडायचं पण लहानपणी ते गाणं.
0: नक्कीच हे तुमच्या खूप जवळचं आणि एक प्रत्येकाच्या आयुष्यावर खरं तर भाष्य करणारं किंवा एक समोर चित्र त्याचं उभं राहणारं हे गीत जे आहे ते नक्कीच मी तुमच्यासाठी प्ले करेन. आणि सर वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, नगरकरांपर्यंत पोहोचलात आणि इतक्या छान गोष्टी, तुमचं कलेक्शन लोकांपर्यंत सुद्धा पोहोचलं, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
1: आपल्या नगरचं पण नशीब चांगलं म्हणावं लागेल की आता आपल्याकडे खूप चांगल्या धर्तीवर नगरला संग्रहालय अवेलेबल आहे. मी लोकांना आवर्जून सांगेल की आठवड्यात म्हणा किंवा महिन्यात एकदा तरी आपल्या मुलांना संग्रहालय म्हणा किंवा नगरच्या आजूबाजूचे जी स्थानं आहेत जुनी ही पाहण्याकरता न्यावीत, त्यांना दाखवावं की आपल्या शहरात काय आहे, किती मोठा ठेवा आपल्या आजूबाजूला आहे. त्यातून नक्कीच मुलांना त्या गोष्टीची आवड निर्माण होईल आणि त्यांना असं वाटेल पण की आपण ह्या गोष्टी प्रिझर्व केल्या पाहिजेत.
0: नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आजच्या नगरडायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते नाणी व नोटा संग्रहक आणि त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी त्यांच्या कलेक्शनमध्ये असणारे अहिल्यानगरचेच सचिनजी डागासर आज आपल्यासोबत होते. नगरडायरी या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधला. श्रोते हो, पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98-23-89-34-39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। क्रीडाझेप या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत मॅरेथॉन पटू डॉक्टर श्याम तारडे यांची मुलाखत। ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला त्यांच्याशी संवाद आज आपण ऐकूयात।
1: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी अजय धोपावकर। आज आपल्या समवेत प्रमुख पाहुणे आलेले आहेत डॉक्टर श्यामराव तारडे। तर ते बालरोग तज्ञ आहेत, परंतु त्यांची मुख्य ओळख मॅरेथॉन पटू आहेत। त्यांनी जवळजवळ 27 वर्ष मॅरेथॉन करत आहेत, ते नगरपासून वेगवेगळ्या ठिकाणी। त्याच्यात त्यांनी फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन अशा प्रकारे त्यांनी आपली जी आवड आहे व्यायामाची ती पूर्णपणे समर्पित केलेली आहे मॅरेथॉनसाठी। आणि त्याचबरोबरीने त्यांनी एक प्रोत्साहित करण्याचं काम ते मॅरेथॉन पट्टूंना करत आहेत आणि त्यांनी राबवत आहेत, असे श्यामराव तारडे सर आपल्या समवेत आहेत। सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो।
2: धन्यवाद
1: सर। मला तुमचं सुरुवातीला पासून सांगा की तुमचं बालपण, त्याचबरोबरी तुम्ही मॅरेथॉनकडे नाहीतर खेळाकडे कसे वळालात याविषयी अगोदर सांगा।
2: खरं तर ह्याची सुरुवात 1981 म्हणजे मी 10 वर्षाचा असल्यापासून झाली आहे। म्हणजे मी 5वीत असताना सहकार क्रीडा मंडळामध्ये आम्ही खो खो खेळायला जायचो, ती खेळाची माझी पहिली ओळख। आणि तिथे मला गुरु भेटले म्हणजे निर्मल थोरात सर, त्यांच्याबद्दल सांगण्याची आवश्यकता नाही, आपण सगळे त्यांना ओळखतात। तर त्यावेळी असं होतं की बाकी मनोरंजनाचं दुसरं काही नव्हतं, त्यामुळे संध्याकाळी 5:30 ते 8:30 आम्ही सहकार क्रीडा मंडळ या ठिकाणी असायचो,
1: जुन्या महापालिकेजवळ।
2: सरांनी आम्हाला शिस्तबद्ध सराव कसा करायचा, खेळ कसा शिकायचा, त्यात प्रावीण्य कसं मिळवायचं हे सरांनी शिकवलं। आणि अजूनही आम्ही त्यांना आमच्या खेळाचे गुरुच मानतो, निर्मल सर आणि त्यांची टीम असायची। तर जवळजवळ 5 वर्ष मी तिथे खो खो खेळलो,
1: परंतु खोकोनी सुरुवात झाली,
2: खोकोनी सुरुवात झाली आणि मग त्यावेळेसपासून खेळाची आणि फिटनेसची आवड निर्माण झाली।
1: मग कुठल्या स्पर्धा वगैरे खेळलात का?
2: स्पर्धा म्हणजे त्यावेळी खोकोच्या स्पर्धा असायच्या, किशोरगट, अंडर 17, बऱ्याच स्पर्धा असायच्या। मला सांगावंसं वाटतं अंडर म्हणजे किशोर वयात आम्ही फायनलला भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलला हरवलं होतं आणि त्यावेळेस शाळेचा कॅप्टन होतो, हे एकदाच झालं होतं। त्यावेळेस भाऊसाहेब फिरोदे विरुद्ध जिंकणं म्हणजे ते कठीण असायचं,
1: म्हणजे सर्वात स्ट्रॉंग टीम समजली जायची
2: आणि
1: त्याच्यात तुम्ही सेक्रेड हार्ट शाळेने तुमचा पराभूत
2: होतो आणि मी कॅप्टन होतो, त्यावेळेस आम्ही जिंकलो होतो।
1: तुम्हाला खेळ तुमच्या टीम मध्ये कोण होतं आठवत आहे का त्यावेळेस? काही
2: नाही, आमच्या टीम मध्ये आता आशुतोष कुकडे, राहुल चव्हाण, तो आप्पा दळवी, असे आम्ही कॉन्व्हेंटचे हे 4-5 जण होतो आणि बाकीचे मग 9 पैकी 4-5 स्ट्रॉंग असतील तर बाकीचे जरी एव्हरेज असले तरी हो जायचं। असं तेव्हापासून मला फिटनेसची आवड निर्माण झाली। परंतु झालं काय, आता 10वी नंतर आपलं आयुष्यात काहीतरी ध्येय असतं,
1: पुढे विभागाला वगैरे गेलात का?
2: नाही, तेच सांगतो, पुढे जायचं म्हणजे मी बऱ्यापैकी एव्हरेज टू चांगला प्लेअर होता, पण 10वी नंतर काय झालं, आता माझी पण महत्वाकांक्षा होती, जिद्द होती आणि पुढे मेडिकलला जायचं, डॉक्टर व्हायचं, तर हे ध्येय होतं। वडिलांना तेच वाटायचं की डॉक्टर,
1: वडिलांना आवड होती ना,
2: वडिलांना फिटनेसची आवड होती। वडील आमचे कुस्तीचे, पुणे विद्यापीठाचे रेसलिंगचे प्लेअर होते आणि मग त्यांनाही अपेक्षा होती की आम्ही खेळामध्ये किंवा फिटनेसमध्ये आम्ही काहीतरी केलं पाहिजे, तर त्यांच्यामुळे सुद्धा मला फिटनेसची, खेळाची
1: प्रोत्साहन मिळालं,
2: आवड निर्माण झाली।
1: अरे वा वा, आणि मग तुमचं बघ खोखोचं मग सुटलं?
2: 10वी नंतर माझं ध्येय उद्दिष्ट होतं की डॉक्टर व्हायचं, मग त्यासाठी 11वी 12वी प्रचंड अभ्यास करायला लागणार, फोकस्ड राहावं लागणार, मग त्यामुळे तेव्हापासून माझं खेळणं बंद झालं। पण एक चांगली गोष्ट झाली की 12वी नंतर बीजे मेडिकल कॉलेज, जे नामांकित मेडिकल कॉलेज आहे, तिथे पूर्ण पुणे डिव्हिजन मधनं मी सेकंड ऑन द मेरिट लिस्ट होतो, अतिशय चांगल्या मार्काने मला तिथे MBBS ला ऍडमिशन मिळाली आणि पुढे असंच मग
1: फार मोठी अचीवमेंट होती की त्या काळात,
2: त्यासाठी मला माझा खेळ सॅक्रिफाईस करावा लागला।
1: तुम्ही तसं सॅक्रिफाईस केलं पण तुम्ही खेळाची आवड तुम्हाला जर जोपासली
2: नंतर मग झालं काय की ते आता ह्या गोष्टी झाल्या 1988 पर्यंतच्या, 88 ते 97 मग MBBS, MD करायचं, मग 96 ला मी MD पास आउट झालो, त्यामुळे हे 12-13 वर्ष
1: बालरोग तज्ञ आहात?
2: मी बालरोग तज्ञ आहे, मी बीजे मेडिकल कॉलेजलाच बालरोगतज्ञ म्हणून पास आउट झालो. पण या 12-13 वर्षात खेळाचा आणि फिटनेसचा काही गंध नाही, कारण अभ्यास प्रचंड असायचा, तिथे वर्कलोडही फार असायचा, आणि त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. आणि नंतर मग घरचं काही मेडिकल बॅकग्राऊंड नाही, काही नाही, त्यामुळे आल्यानंतर स्वतःलाच आपल्याला प्रॅक्टिस सुरू करायची, स्टेबल व्हायचं, ह्याकडे जास्त व्यवसायाकडे जास्त फोकस न कळत करावा लागला. आणि मग 3-4 वर्ष झाले 2001 पर्यंत, मग बऱ्यापैकी माझा जम बसला आणि प्रॅक्टिस पण स्थिरावली, म्हणजे 3-4 वर्षातच योगायोगाने चांगलं सुरू झालं. परंतु झालं असं की 2001 म्हणजे त्याला आता झाली 25 वर्ष, त्यावेळेस मला माझ्यातले बदल इतके खटकायला लागले, म्हणजे माझं वजन अतिशय जास्त वाढलं, ओबेसिटी फार होती, आळशीपणा होता, खाण्याच्या वेळा अगदी चुकीच्या होत्या, आणि थोडस डिप्रेस वाढायचं की आपण एकेकाळी इतकं फिट होतो आणि आता आपली काय अवस्था झाली. म्हणजे जवळजवळ 85-86 पर्यंत माझं वेट वाढलं होतं. पण मग त्यावेळी मी ठरवलं की आता आपल्याला पूर्वीचे दिवस, पूर्वीचा फिटनेस आपल्याला ठेवावा लागेल. तर मग मी 2001 ला रनिंग सुरू केलं. आज ताग आहे 2001 पासून 2026 पर्यंत अजून त्याच्यात खंड नाही,
3: रेग्युलर पासून
2: रनिंग चालू आहे.
3: तळायात चालू आहे?
2: हो चालू आहे.
3: बापरे, बर बर. मग ते कसं तुम्ही कसे वळालात, म्हणजे काय असं?
2: नाही, मग ते मीच माझं मोटिवेशन होतं, इन्स्पिरेशन होतं.
3: कुठं रनिंग करायला लागलात तुम्ही?
2: आम्ही इकडे जायचो, भुईकोट किल्ल्याच्या तिकडे जायचो. आणि मग असं झालं असं की 2001 ते 2013-14 पर्यंत आम्ही असं जेमतेम रनिंग करायचो की 4-5 किलोमीटर करायचं, 5-6 किलोमीटर पण अखंडित होतं, ते चालू होतं. पण मॅरेथॉनची सुरुवात जी झाली ती 2013-14 मध्ये मी ऍक्च्युअल लॉंग डिस्टन्स मॅरेथॉन करायला लागलो.
3: कुठली पहिली मॅरेथॉन केली?
2: पहिली मॅरेथॉन आम्ही केली पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन. ती अतिशय चांगल्या टाइम मध्ये झाली माझी, म्हणजे 21 किलोमीटर, त्यावेळेस 1 तास काहीतरी 48 मिनिटात, जो आतापर्यंतचा माझा सर्वात बेस्ट टाइम आहे.
3: तुम्ही पहिली हाफ मॅरेथॉनच केली?
2: पहिली हाफ मॅरेथॉनच.
3: अरे, म्हणजे 5-10 किलोमीटरच्या नाही केलं, डायरेक्ट
2: पुण्याची मॅरेथॉन केली.
3: म्हणजे आपल्या इथल्या रेग्युलरच्या प्रॅक्टिसवर तुम्ही?
2: हो, आम्ही केली 2000.
3: मग कोण सहकारी होते तुमचे?
2: नाही, त्याचं पण मोटिवेशन मी सांगतो की त्यावेळेस आपले 2012 मध्ये आपल्याकडे SP होते, कृष्णप्रकाश सर. तर त्यावेळेस ते आमच्याबरोबर नियमित सरावाला असायचे आणि ते म्हणायचे की आप इतना रन कर रहे हो, ये कर रहे हो, तो आप मॅरेथॉन क्यू नाही करते? तर मग आम्ही म्हटलो सर हे मॅरेथॉन तो हमसे नाही होगा, वो बहुत ज्यादा डिस्टन्स रहता है. मग त्यांनी आम्हाला मोटिवेट केलं की हे रनिंग म्हणजे नुसतं शरीराचं नसतं, तुम्हाला मेंटली तुम्हाला ते हे करायला लागतं, मनातनं तुम्ही ठरवलं तर ते होऊ शकतं. म्हणजे असं करत मग आम्ही ती पहिली मॅरेथॉन 2014 मध्ये केली आणि मग त्यावेळेपासनं दरवर्षी 4-5 मॅरेथॉन होतातच, काही 10 किलोमीटर होतात, हाफ मॅरेथॉन होतात, आणि मुंबईच्या तर आम्ही आता 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन करतो.
3: मग 42 पहिल्यांदा कधी केली?
2: 42 मी आता म्हणजे 1-4 वर्ष झाली आता मी केली. आतापर्यंत मी 21 किलोमीटरच करायचो, पण 42 किलोमीटर आता एक 3-4 वर्षापासून.
3: तुम्ही 21 किलोमीटर 10-5 अशा केल्या नाहीत का? फारशा
2: 10 आणि 5 फार केल्या नाही, कारण तेवढं प्रॅक्टिस मध्ये तेवढी मजा पण यायची नाही. तर 21 ला थोडस म्हणजे कंप्लीट केली की ती रिवॉर्डिंग वाटायचं आणि मग ते दरवर्षी आम्ही 4-5 मॅरेथॉन त्या 21 किलोमीटरच्या करायचो.
3: म्हणजे जवळजवळ तुमच्या आता 14 वर्ष झाले मॅरेथॉन करताय साधारण.
2: 12-13 वर्ष आणि रनिंगला 25 वर्ष.
3: पण मॅरेथॉन तुमच्या 4 वर्षाला 4 असं जर
2: धरलं तर, म्हणजे असं अप्रॉक्सिमेटली कधी 3 होतील कधी 6 होतील, पण 4-5 मॅरेथॉन.
3: तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केल्यात का?
2: हो, आता आम्ही नगर मध्येच आपल्याकडे 2 मॅरेथॉन होतात. एक नगर रायझिंग मॅरेथॉन होते आणि हिस्टॉरिक रन म्हणून होते, त्या तर करतोच. आणि त्याचबरोबर मग मुंबईची आम्ही मॅरेथॉन करतो,
3: टाटाची
2: मॅरेथॉन. ती अतिशय प्रेस्टिजियस मॅरेथॉन असते, म्हणजे टाटाची मॅरेथॉन मुंबईची मॅरेथॉन म्हणजे
3: त्याला वेगळंच
2: नाही, ही धावपटूंची पंढरी समजली जाते. म्हणजे आपण जसं पंढरपूरला जातो एकदा तरी, तसं हे पळणारे लोक मुंबईची मॅरेथॉन करायची असं ठरवतात.
3: ती पूर्ण फुल मॅरेथॉन केली का तुम्ही?
2: ती मी आता फुल मॅरेथॉन करतो, मागच्या 3-4 वर्षापासून 42 किलोमीटर झाली आता. ते चालू आहे.
3: मग मुंबईच्या मॅरेथॉनचा काय अनुभव आहे का? वेगळा
2: अतिशय नाही, वेगळा अनुभव असा नाही, पण अतिशय ऍडव्हर्स कंडिशन्स असतात. आपल्याकडे पळतो आपण तर आपल्याकडे ह्युमिडिटी तेवढी जास्त नसते, तिकडे आपल्यापेक्षा ह्युमिडिटी फार जास्त असते, गरम जास्त होतो, घाम जास्त येतो, आणि त्या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये तुम्हाला ती कम्प्लीट करावी लागते. परंतु त्यांचं नियोजन इतकं छान असतं, म्हणजे रूट सपोर्ट चांगला असतो, म्हणजे प्रत्येक 2 किलोमीटरला तुम्हाला पाणी असतं, ORS असतं, एनर्जीचे जेल असतात, फ्रुट्स ठेवतात, खजूर ठेवतात. या गोष्टी सपोर्टला असल्यामुळे तो एक त्याचा रनर्सला ऍडव्हान्टेज मिळतो, तर ती एक त्याचं एक वेगळीच लेवल आहे मुंबईच्या मॅरेथॉनची.
3: मग तुम्ही 4 ते 5 फुल मॅरेथॉन केल्या?
2: त्याच्या आधी मी सर्व.
3: आणि नगरची जी आहे आता मागच्या वर्षी झाली ती केली का तुम्ही?
2: नगरची पण नाही, आता हाफ मॅरेथॉन प्रत्येक वेळी करतोच. आता या वर्षी आता जी होणार आहे हिस्टॉरिक रन 31 मेला, तर तिथे मी आता फुल मॅरेथॉन करणार.
3: म्हणजे नगर मधली पहिली फुल मॅरेथॉन होईल?
2: नगर मधली पहिली, पण त्याचं असं आहे की ती आता मे मध्ये आहे, उन्हाळ्यात.
3: हो, म्हणजे खूपच कठीण असतं.
2: कठीण असतं उन्हाळ्यात, पण आम्ही आता करणार आहे.
3: पण तसे उन्हाळ्यात मॅरेथॉन करणं प्रमाण कमी असतं ना मॅरेथॉनचं?
2: हो, कमी असतं प्रमाण, पण आपल्याकडे आता मे मध्ये नगर स्थापना दिन असतो म्हणून ते हिस्टॉरिक मॅरेथॉन मे च्या लास्ट वीक मध्ये ठेवलेली.
3: 2-3 वर्षापासून होत आहेत ते?
2: नाही, आता 5 वर्ष झाले.
3: 5 वर्षापासून. मग तुम्ही नगरची पहिली मॅरेथॉन म्हणजे आय लव्ह नगरची
2: पण हिस्ट्री आहे. आता नगरची जी पहिली मॅरेथॉन आहे त्याचे आम्ही डायरेक्टर्स आम्हीच आहोत. म्हणजे आम्ही सुरू केली ती नगरची मॅरेथॉन 2015 मध्ये, म्हणजे 11 वर्ष झाले. आता 10 सीझन झालेत त्याचे. नरेंद्रजी फिरोदिया त्याचे मुख्य आहेत. मी, मग डॉक्टर सतीश सोनवणे, गौरव मेरीकर, संदीप जोशी, तर आम्ही 5 जणांनी मिळून ही मॅरेथॉन सुरू केली. त्यावेळेस नगरमध्ये मॅरेथॉनचं काही क्रेज नव्हतं. म्हणजे अक्षरशः आम्हाला प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागायचे. अरे चला मॅरेथॉन आहे, पळा 3 किलोमीटर तरी पळा, 5 तरी पळा. आणि त्याच्यानंतर जे नगरमध्ये आता ट्रान्सफॉर्मेशन झालंय, रनिंग कल्चर डेव्हलप झालंय, ते पाहून खरंच खूपच आनंद होतोय.
3: ते 15 पासून तशी सुरुवात झाली.
2: आणि आम्ही वन ऑफ द पायनियर्स आहोत मॅरेथॉन सुरू करणे.
3: संस्थापकांमधली एक आहात. आम्ही फार वेगळी अशी अचीवमेंट आहे. आणि तुमची जी टीम आहे ती आज आस्थायगत आहे सगळी.
2: हो, सर्वजण,
3: सगळेजण अतिशय मेहनत आणि कष्ट घेऊन तुम्ही ती मॅरेथॉन आयोजित करत आहात. आणि त्याचबरोबरीने मग अजूनही कुठल्या मॅरेथॉन केल्यात तुम्ही?
2: नाही, आम्ही आता पुण्याला केल्यात मॅरेथॉन. पुण्याच्या पण बऱ्याच वेगळ्या प्रकारच्या केल्यात. मग ती औरंगाबादला दौलताबाद किल्ल्यावर असते, म्हणजे खालनं तुम्हाला वरती वेरूळ पर्यंत जावं लागते. ती एक टफ मॅरेथॉन असते, हिल मॅरेथॉन असते ती असते. आणि दुसरी एक आहे ही सातारा हिल मॅरेथॉन असते, ती पण अतिशय कठीण मॅरेथॉन आहे. सातारा गावापासून वरती कास पठार रोडला अगदी 10.5 किलोमीटर वरती पूर्ण डोंगर चढायला लागतो, पळत चढायला लागतो. आणि ती 10.5 मागे यायचं, म्हणजे ती 21 किलोमीटरची सातारा मॅरेथॉन असते. तर ती मी गेल्या 8 वर्षापासून दरवर्षी सातारा मॅरेथॉन करतोय.
3: बर, हाफ मॅरेथॉन ना?
2: हो हो.
3: हिल मॅरेथॉन जास्ती करतात का असं काही?
2: हिल मॅरेथॉन आता फक्त साताऱ्याचीच आहे. साताऱ्याचीच आहे, तिथे हिल मॅरेथॉन करतो. बाकी ठिकाणी ट्रू वरती मॅरेथॉन.
3: बर बर. मग खूप टफ असेल
2: टफ असते, त्यासाठी तुम्हाला नियमित सराव करावा लागतो. असं नाही की कोणी पण की हा आता मी रजिस्टर केले आता मी चाललोय मॅरेथॉनला, असं नाही होऊ शकत. तुम्हाला अगदी शिस्तबद्ध नियमित सराव गरजेचा आहे.
3: मग त्यासाठी सरावासाठी वेगळी पद्धत काही तुम्हाला अवलंबावी लागत असेल?
2: हो, अगदीच अगदीच. तर आता मला सर्वांना सांगावं असं वाटतं की आता हे या अनुषंगाने की मॅरेथॉन तुम्हाला जर धावायचं असेल तर अगदी शिस्तबद्ध तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. असं नाही की 8 दिवसावर मॅरेथॉन आली, मी आता फॉर्म भरला आणि मी जाईल पळाय. तर कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 महिने आधी तुम्हाला सराव करावा लागतो. आणि त्यामध्ये तुम्हाला 6 दिवस सराव करायचा आहे, 1 दिवस रेस्ट घ्यायची
3: आहे,
2: असं आहे.
3: शेड्यूल आहे का?
2: शेड्यूल असतं, अगदी स्ट्रिक्ट शेड्यूल असतं. माझे पण कोच आहेत आता सध्या मॅरेथॉन ट्रेनिंगचे, बारामतीचे आहेत, दादासाहेब सत्रे सर आहेत. त्यांनी कॉम्रेड्स बऱ्याच केल्या, चांगल्या मोठ्या मोठ्या मॅरेथॉन्स केलेल्या आहेत. तर ते आम्हाला वीकली शेड्यूल पाठवतात. तर त्यानुसार आमचं वर्कआउट झालं की आम्ही त्यांना ते परत पाठवतो. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही चुका असतील तर ते आम्हाला तसं फीडबॅक देतात. आणि चांगलं असेल तर ते तसं आम्हाला प्रोत्साहित पण करतात.
3: मग शेड्यूल कसं असतं सर, सांगा ना.
2: हो, शेड्यूल मध्ये सर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 दिवस आम्हाला पळायला लागतं आणि वेगवेगळे रन करावे लागतात. आता जनरल लोकांचा समज काय असतो, मॅरेथॉन करायचं म्हणजे आता आपण रोज पळू रोज पळू, मी आज 4 किलोमीटर पळवलं, उद्या 4 किलोमीटर पळेल, परवा पळेल पळेल पळेल. पण हे अतिशय चुकीचं आहे. आपण जर रोज पळालात तर तुमचे स्नायू दमतील, स्नायूंना दुखापत होऊ शकते. तर हे या पद्धतीने मॅरेथॉनसाठी तयार करणं चुकीचं आहे. तर ह्याच्यात 4 दिवस तुम्हाला रन करायला लागतो आणि 2 दिवस तुम्हाला तुमच्या स्नायूंची ताकद वाढवायला लागते. त्याच्यात त्याला आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग सेशन्स म्हणतो. आणि 7वा दिवस जो आहे एक तो रेस्ट डे असतो. तो रेस्ट डे म्हणजे त्या दिवशी तुम्ही काहीच करायचं नाही, पूर्ण आराम करायचा असा आहे. तर ह्याच्यामध्ये आता जे तुम्हाला मी सांगितले की 4 दिवस रनिंगचे सेशन्स असतात, तर त्याच्यामध्ये एक लॉंग रन असतो. लॉंग रन म्हणजे 1.5 ते 2 तास तुम्ही पळायचं
3: कंटिन्यू.
2: हा, म्हणजे तुम्हाला जे शेड्यूल दिलेलं असतं, कधी ते 15-16 किलोमीटरचं देतील, कधी 20 किलोमीटरचं देतील. तुम्ही कुठल्या मॅरेथॉनला भाग घेतलेला आहे त्यानुसार तुमचे कोच तुम्हाला शेड्यूल देतात.
3: बरं बरं.
2: तर पहिला प्रकार आहे लॉंग रन. तर ह्या लॉंग रनचा फायदा काय आहे की तुमचं शरीर आणि मन त्या डिस्टन्ससाठी किंवा त्या अंतरासाठी तुमचा शरीराला मनाला ती सवय लागते.
3: बरं.
2: नाही तर एरवी आपण काय म्हणू की मी 5 पळवलोय 7 पळवलोय आता बस दमलोय, पण तुम्ही एकदा टप्पा पार केला की तुमचा तो मेंटल ब्लॉक निघून जातो आणि मग तुम्ही 20 किलोमीटर पळाला की अरे हा तुमचं मन म्हणतं की अरे तू 20 किलोमीटर पळू शकतो. तो सगळ्यात मोठा तुम्हाला
3: कॉन्फिडन्स
2: वाढण्यासाठी असतं ते.
3: बरोबर.
2: आणि दुसरी गोष्ट, आपण जे काही लॉंग रन करतो त्याच्यामध्ये आपण जी आपली एनर्जी वापरतो, तर एनर्जी आपण कुठली वापरतो, आपल्या स्नायूमध्ये लिव्हरमध्ये ग्लायकोजन असतं म्हणजे कार्बन, ते ग्लायकोजन आपण वापरतो. ते ग्लायकोजन आपल्याला नॉर्मली 1.5 ते 2 तास टिकतं जे आपण स्टोअर केलेलं असतं, आणि त्यानंतर मग आपली चरबी वितळायला लागते जी आपल्याला ऊर्जा प्रोव्हाइड करते. तर ह्या लॉंग रनमध्ये आपल्याला पुरवून जपवून आपण हे ग्लायकोजन वापरण्याची आपल्या शरीराला सवय लावतो.
3: बर.
2: आणि नंतर मग आपली चरबी बर्न होते आणि त्याच्यामुळे पण आपल्या एनर्जी मिळते. ह्या गोष्टी लॉंग रन मधनं आम्ही शिकतो असं आहे. हा पहिल्या प्रकारचा झाला. नंतर

0: की मग तुम्ही त्या शेड्यूलनुसार एक मिनिट रेस्ट घ्यायची किंवा एक दीड मिनिट हळू पळायचं, मग त्यावेळेस तुमच्या हृदयाची गती नॉर्मलाइज व्हायला लागते. ती पूर्ण नॉर्मल नाही होऊ द्यायची, मग ती रेस्ट झाली की पुन्हा तुम्ही ते 400 मीटर पळायचं, परत हार्ट रेट वाढतो, परत तुम्ही रेस्ट घ्यायची. अशा ह्याला आम्ही इंटरवल म्हणतो. रन रेस्ट हा तो इंटरवल असतो, आणि ह्या इंटरवलचे रिपिटेशन 4, 6, 10 तुमच्या अंतरावरती अवलंबून असतात. तर ह्या इंटरवल रनमुळे तुम्हाला फास्ट फिनिशचा बूस्टअप मिळतो. ह्याचा फायदा असा आहे, आता मी लॉंग रनचा जसा फायदा सांगितला की आपण पुरून ऊर्जा वापरतो, आपलं ब्रेन आपलं हे करतं की तुम्ही तेवढं अंतर पळू शकता. इंटरवल रनचा फायदा असा आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही दमलात, मॅरेथॉन संपत आली, शेवटी जो तुम्हाला फास्ट बूस्ट पाहिजे, तर तो तुम्ही जर इंटरवल रन चांगले केले असतील तर मग तो बूस्ट तुम्हाला मिळतो आणि तुम्ही स्ट्रॉंग आणि फास्ट फिनिश आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: हा दुसरा झाला. आता तिसरा प्रकार जो आहे तो टेम्पो रन आहे.
1: बर.
0: टेम्पो रन म्हणजे काय? ह्याच्यासारखाच पण ह्याच्यापेक्षा थोडासा कमी हार्ड.
1: बर.
0: कम्फर्टेबली हार्ड म्हणजे, कम्फर्टेबली हार्ड म्हणजे सोपं पण नाही आणि अशक्य पण नाही. तुम्ही ते तास सव्वा तास तुम्ही तेवढ्या फास्ट स्पीडनी पळायचं, ह्याच्यामध्ये तुमच्या बॉडीचा इंड्युरन्स वाढतो आणि हे सुद्धा तुम्हाला लॉंग रन साठी, मॅरेथॉन साठी उपयोगी पडतं. आणि चौथा रन जो आहे तो आहे झोन टू रन. झोन टू रन हा अतिशय महत्वाचा आहे. जरी हा हळू पळण्याचा रन असेल तर ह्याच्यात तुम्ही तुमच्या हार्टला टेम करता, म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवता. याच्यामध्ये तुम्हाला त्या हार्ट रेटच्या गतीमध्येच पळायला लागतं आणि ती गती कोण ठरवतं? ते वयानुसार चार्ट्स असतात. आता माझं वय 55 आहे, तर माझ्या वयासाठी 120 हृदयाच्या गतीच्या पुढे मी नाही गेलो पाहिजे. मग त्यामुळे काय होईल? माझं हार्ट जास्त स्ट्रॉंग होईल. आपण जे ऐकतो ना की अरे हा पळाला, ह्याला पळताना अटॅक आला किंवा ह्या पळताना का म्हणजे काहीतरी अनकॉन्शियस झाला, हे झाला, तर पळण्याला सगळ्यात महत्वाचं काय? तुमचं हार्ट स्ट्रॉंग पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे हार्ट स्ट्रॉंग कशामुळे होतं? तुम्ही हे हार्ट रेट बेस्ड रन केले तर ह्याच्यामध्ये तुमचं हृदयाची गती 120 आहे, मग त्याच्यात माझी 122 झाली की मी पळताना थांबणार,
1: बरोबर,
0: थोडस चालणार, मग परत हृदयाची गती कमी झाली की मी परत पळणार, असं त्या गतीमध्ये मी तास दीड तास पळणार, म्हणजे तो आमचा हार्ट रेट रन आहे. आता हे 4 रन झाले आणि उरलेले 2 दिवस जे असतात ते मग तुम्हाला आपल्याला पळायला काय लागतं? हृदय लागतं आणि स्नायू लागतात.
1: बरोबर.
0: आता हे हृदयासाठी आपण हे सगळं रन करतोय, हे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रन्स करतोय, तर हे स्नायू तुम्हाला बळकट करण्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं लागतं. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे लंजेस करायचे, स्क्वॉट्स करायचे, म्हणजे वेगवेगळे एक्सरसाइजेस असतात ज्याच्यात तुमचे पायाचे क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग, काफ मसल्स हे तुम्हाला स्ट्रॉंग करायचे. कारण पळताना हे मसल्स तुम्हाला लागतात, त्यामुळे हे मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी एक दिवस तुम्ही तो स्ट्रेंथ करायचा. मग दुसरा एक दिवस जो आहे एक्सरसाइजचा, त्याच्यात तुम्ही कोर ट्रेनिंग करायचं. आता कोर बऱ्याच जणांना माहिती, पण कोर म्हणजे काय? कोर म्हणजे तुमच्या खालच्या शरीराला वरच्या शरीराला जोडणारा जो दुवा आहे ते कोर आहे, जे आपले अप्पर बॉडीचे मसल्स आणि कमरे खालच्या बॉडीचं जे आहे त्याला जोडणारा हा कोर आहे. तर ह्याच्यामध्ये कुठले मसल्स येतात? पोटाचे सगळे स्नायू येतात, मग पाठीचे, मणक्याच्या बाजूचे स्नायू येतात. तुमचा जर कोर स्ट्रॉंग असेल, कोर स्ट्रॉंग असेल तर तुमचा फिटनेस चांगला राहतो आणि तुम्हाला इंजुरीजचं प्रमाण हे जे ते कमी होतं, असं आहे. तर हे सगळं तुमचं ट्रेनिंगचं शेड्यूल पाहिजे. तर तुम्ही मॅरेथॉन करणार असाल तर यू शुड फॉलो दिस शेड्यूल. तुमचे कोच असतील तर मग आमचा शेड्यूल असा आहे की रविवारी लॉंग रन करायचा, सोमवारी मग पूर्ण रेस्ट करायची, मंगळवारी मग इंटरवल रन करायचा, रन झाला की मग बुधवारी आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार, मग परत गुरुवार आला मग टेम्पो रन करणार, शुक्रवार आला की मग आम्ही परत कोरच्या एक्सरसाइज करणार, म्हणजे पोटाच्या आणि ते त्याच्यात सगळे प्लँक्स येतात, ऍप्स वर्कआउट येतं, ते आम्ही शुक्रवारी करणार. आणि शनिवार आला की मग त्या दिवशी आम्ही शेवटचा राहिला कुठला? हार्ट रेट बेस्ड रन. तर असं आमचं हे शेड्यूल आहे.
1: 7 दिवसाचं पूर्ण शेड्यूल,
0: त्याच्यात 1 दिवस आपला आराम मिळतो ना. तर हे 7 दिवसाचं शेड्यूल आहे. शक्यतो आम्ही 90% तर फॉलो करण्याचा प्रयत्न, 100% करतो प्रयत्न, पण कुठल्या कारणाने काही इमर्जन्सीज म्हणून नाही झालं तर 80-90% ते फॉलो होतं.
1: वेळेचं मात्र हे आहे ना, किती वाजता करावं असं काही आहे का नियम?
0: आता तुमच्या कुठल्या सीझन मध्ये तुम्ही करता त्याच्यावर अवलंबून आहे. आता हिवाळा जर असेल तर तुम्ही 6-6:30 जरी सुरू केलं तरी 8:30-9 पर्यंत केलं तरी काही अडचण नाही. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात उशीर झाला तर मग डिहायड्रेशन होतो, घाम आणि चक्कर येणं वगैरे बाकीचे प्रॉब्लेम्स येतात. तर त्यामुळे तुम्ही 5 साडेपाच वाजता वर्कआउट सुरू करायला पाहिजे.
1: मग लॉंग रन हा

0: रविवारीच असतो सहसा.
1: लॉंग रन रविवारी असतो, कारण त्याचा असा आहे की रविवारी तुम्हाला व्यावसायिक सुट्टी
0: असते,
1: त्या दिवशी तुम्ही रेस्ट करू शकता.
0: हो,
1: बाकीचे पण वेगळे व्यावसायिक असतात, कोणी शिक्षक मोठा त्या दिवशी जमतो,
0: बरोबर
1: वेळ पण असतो, त्यामुळे लॉंग रन शक्यतो सगळेजण रविवारी करतात.
0: तुम्ही कुठे हे करता सराव हा?
1: आम्ही हा सराव भुईकोट किल्ल्यापासून आम्ही मग सोलापूर रोडला जातो. सोलापूर रोडला आम्ही गेलो की मग आम्ही थेट वाळूंज बायपासचा तो आहे तिथपर्यंत जाऊन परत मागे येतो. असं तिकडे मग आम्ही जे काही 16-20-25 किलोमीटर असेल तो त्या रोडला आम्ही रन करतो.
0: टीम आहे का तुमची अशी?
1: आमची टीम आहे. आमचा आता या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आमचा अतिशय सुंदर, अतिशय छान, लाईक माइंडेड अहिल्यानगर रनर्स क्लब म्हणून आमचा क्लब आहे. तर ह्याच्यामध्ये 40-41 मेंबर्स आहेत रनिंग करणारे, वेगळ्या वेगळ्या व्यवसायातले आहेत. कोणी डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, शिक्षक आहेत, आर्किटेक्ट आहेत, बिझनेसमॅन आहेत, वेगळे व्यावसायिक आहेत, काही जण स्टुडंट पण आहेत. असं वेगळ्या अगदी 22 पासून ते 60 वयोगटापर्यंत ह्या कॅटेगरीतली सगळी लोक आहेत. आणि सर्वजण इतका शिस्तबद्ध व्यायाम करतात की म्हणजे त्याला काही तोडच नाही. म्हणजे सगळेजण वेळ ठरवलेली असेल त्यावेळेच्या 5 मिनिटं इकडे तिकडे येणार, त्या त्या दिवशी जे काही वर्कआउट दिलं असेल ते करणार, आणि मग ते वर्कआउट झालं की आम्ही सगळेजण विचारांची देवाणघेवाण होते आणि मग डिस्पर्स होतो. तर हा असा आमचा अहिल्यानगर रनर्स क्लब आहे.
0: किती वर्ष झाले आज सुरू आहे?
1: आम्ही आता ह्याला बरेच वर्ष, कोविड 5-7 वर्ष झाली आता आम्ही फॉर्म केलाय आणि छान आहे सगळे. आणि
0: त्यामुळे अशा मॅरेथॉन आहे सगळे, हा टीम सगळे तुमची?
1: आमची टीम सगळी जाते, आम्ही 40-41 जण सगळे एकत्र जातो. आणि मग काय होतं, एक फिटनेस बरोबर एक तो विरंगुळा पण,
0: विरंगुळा
1: म्हणजे जायचं असेल तर मग एक ट्रिप सारखं होतं. मुंबईला जायचं, मग ग्रुपनी जायचं, तो विरंगुळा असतो. प्लस तिथे गेल्यावर एक रन असतो, जे काय एक्सरसाइज फिटनेस असतं. झाल्यानंतर परत यायचं बरोबर, तो पण एक रिक्रिएशन असतं. तर हा एक छान ग्रुप आहे आमचा, आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून पण आम्ही बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करत असतो.
0: कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज?
1: ऍक्टिव्हिटीज म्हणजे सगळ्यात महत्वाचं की आम्हाला एक ते नगरमध्ये रनिंग कल्चर रुजवायचं आहे. तर हे रनिंग कल्चर रुजवण्यासाठी ज्याला मॅरेथॉनचं म सुद्धा माहीत नाहीये, तर अशा लोकांना किंवा ज्यांना रनिंगची आवड आहे, त्यांना रनिंग सुरू करायचं आहे, किंवा काही लोक मॅरेथॉन करतात पण टेक्निकली कसं परफेक्ट करायला पाहिजे किंवा प्लॅन्स कसे करायला पाहिजे, तर त्यासाठी आमच्या क्लबने एक महिन्याचा शेवटचा रविवार आम्ही कम्युनिटी रन म्हणून ठेवलेला आहे. तर कम्युनिटी रन मध्ये आम्ही प्रॉपर मॅरेथॉन मध्ये जसं असतं त्या डिस्टन्स रन, मग 2-2 किलोमीटरला तुम्हाला पाण्याचा हायड्रेशन सपोर्ट असतो, एनर्जी जेल्स देतात, मग आल्यावर तुमचं वॉर्मअप करून घेतात, कूल डाऊन करून घेतात.
0: मॅरेथॉन मध्ये असतं तसं तुम्ही?
1: आम्ही त्यांना ट्रेन करतो आणि मग त्यातनं रनर्स किंवा हे मॅरेथॉन डेव्हलप झाले की आम्हाला त्यातनं आनंद मिळतो.
0: नवीन लोक मिळतात,
1: नवीन लोक आम्हाला मिळतात म्हणण्यापेक्षा आम्हाला त्यात वैयक्तिक फायदा काही नाही, पण त्यांना त्यांचं वैयक्तिक अचीवमेंट होते की आपण पळू शकतो आणि एक फील गुड फिलिंग येतं त्यांना.
0: फिटनेस वाढवण्याचं काम म्हणजे समाजाचं फिटनेस वाढवणे.
1: आणि तुम्ही पाहिलं तर एक मागच्या 10-12 वर्षात इतकं प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे नगरमध्ये. पूर्वी इतके लोक रनर्स किंवा पळणारी लोक दिसायचीच नाही. आम्ही 2001-2002 मध्ये पळायचो, त्यावेळेस तुरळक अगदी रस्त्यावर 1-2-3 जण आम्हीच पळायचो आणि लोक आमच्याकडे असं पाहिजे की हे वेळ आहेत का, काय रस्त्याने कोण पळतंय. आणि आपण जर आता तिकडे भुईकोट किल्ल्याकडे आलात तर इतकी लोक तुम्हाला दिसतील चालताना, पळताना, एक्सरसाइज करताना. तर हा जो बदल आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे जे कल्चर नगरमध्ये पाहिजे होतं ती एक मेन उद्दिष्ट होतं आणि ते पाहून खरंच खूप आनंद होतो.
0: फिटनेस नगरचं फिटनेस वाढवण्याचं काम तुमच्या हातून?
1: आमच्या ग्रुप कडनं, माझ्या नाही पण आमच्या ग्रुप कडनं
0: होत
1: आहे त्यातला पार्ट.
0: बरोबर आहे. आणि आता नवीन जर मॅरेथॉन जर सुरू करायचं, तुम्ही ते सांगितलं जे आता नवीन पद्धतीने सुरू करायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे?
1: आता कसं आहे, ज्यांना रनिंग अजिबातच येत नाहीये त्यांनी लगेच की शूज घालून लगेच आता मी 5 किलोमीटर पळेल असं अजिबात करायचं नाही. कारण मॅरेथॉन म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की तुम्हाला इंजुरी फ्री रन्स करायचे आहेत. कारण हा इंड्युरन्स स्पोर्ट आहे, इंड्युरन्स स्पोर्ट आहे आणि लांब पल्ल्याचा रन आहे. ते ह्याच्यामध्ये इंजुरीज पासून तुम्ही स्वतःचा बचाव करायला पाहिजे. त्याच्यामध्ये शिस्तबद्ध, टेक्निकली परफेक्ट तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही रनिंग करत नसाल तर सुरुवातीला तुम्ही वॉक रन करा, म्हणजे 1/2 किलोमीटर तुम्ही रन करा, परत 1/2 किलोमीटर वॉक करा, परत 1/2 किलोमीटर रन करा. आणि असं करत तुम्ही एकदा सलग रन करायला लागलात, 5 किलोमीटर फॉर एक्झाम्पल तुम्ही आता रन करायला लागलात न थांबता, तर आठवड्याला तुम्ही 10% वाढवायचं. आठवड्याचं मायलेज आता प्रोज समजा 5-4 वेळा केलं तुम्ही, ते झालं तुमचं आठवड्याचं 20 किलोमीटर. आठवड्याचं मायलेज 20 किलोमीटर झालं की मग तुम्ही 10%, मग तुम्ही पुढच्या आठवड्यात 7 करायचं. म्हणजे प्रत्येक आठवड्याला असं 10-10% तुम्ही मायलेज वाढवायचं. असं नाही की मी आता 5 पळालो आणि मी आता उद्या जाऊन लगेच 10 करणार 21 करणार. तसं केलं की तुम्हाला इंजुरीज होणार, इंजुरीज झाल्या तर तुम्हाला सेटबॅक बसतो, तुमची कॉन्फिडन्स लेवल डाऊन होते आणि मग परत तुम्हाला महिनाभर 15 दिवस आराम करायला लागतो.
0: टप्प्याटप्प्याने
1: तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने तुम्हाला हे रन्स तुम्हाला सुरू करावे लागतात.
0: बरं, हिल रन साठी काय वेगळं हे करावं लागतं आपल्या इथं? तर तसं कसं,
1: हिल रन साठी खूप छान आहे आपल्याकडं. आता 3 ते 4 पर्याय आहेत. आम्ही जातो ते मिरावली पहाड आहे, तो पण रस्ता अतिशय सुंदर आहे. खाली गाड्या लावल्या की वर हिल 2.5 किलोमीटर आहे, खाली 2.5 किलोमीटर
0: 5 किलोमीटर
1: तिथे एक प्रॅक्टिस आपण करू शकतो. दुसरा पर्याय जो आहे तो SKT चांदबीबी महाल आपण ज्याला म्हणतो, तर तिथे खाडी गाडी लावली की तो पण 1.25 किलोमीटरचा वर जातो रोड, 1.25 ते 2.5 किलोमीटर खाली 2.5 किलोमीटर येतो. आणि तिसरं म्हणजे चांदबीबी महालाच्या उजव्या बाजूलाच तिथे खाली तो एक नवीन बायपास रोड झालेला आहे, तर त्याच्यामध्ये पण ओव्हरब्रिज आहेत, त्याच्यात पण असं हिल रनची प्रॅक्टिस होते. तर असे 3-4 पर्याय आहे. आणि नगरचं चांगली गोष्ट अशी आहे की फार कमी अंतरावरती तुम्हाला या गोष्टी उपलब्ध आहेत. आता आमचे काही मित्र पुण्याला आहेत, त्यांना हिल रन करायचं म्हणजे घरापासून त्यांना 1/2 तास 1/4 तास प्रवास करावा लागतो, तेव्हा कुठून तिथे हिल जवळ पोहोचतात. ट्रॅफिक मधनं जावं लागतं तेव्हा कुठून तिथे पोहोचतात. पण नगरचं चांगली गोष्ट इतकी आहे, नशीबवान आहोत की घरापासून तुम्ही 10 ते 15 मिनिटात तुम्ही तिथे पोहोचता. नगरमध्ये तुम्ही कुठेही राहा, 20 मिनिटात तुम्ही चांदबी महालापर्यंत पोहोचाल, 10-15 मिनिटात तुम्ही मिरावली पहाडापर्यंत पोहोचाल. असं इतकं छान आहे आपल्या नगरचं की तुम्हाला फिटनेस साठी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या फेवरेबल
0: आहेत. बर, आता सध्या कुठलं तुमचं पुढं काय शेड्यूल आहे आता सध्या?
1: आता हे मी करतोच आहे, पण माझं एक आयुष्य
0: तुमचं 42 आता करणार,
1: 42 आता मी करणारच आहे. पण माझं एक आता उद्दिष्ट आहे की अल्ट्रा मॅरेथॉन करायची, आणि जी प्रतिष्ठित समजली जाणारी कॉम्रेड्स मॅरेथॉन आहे ती आयुष्यात एकदा तरी
0: आफ्रिकेतली
1: ती एकदा तरी करायची. आमचे मित्र, आमच्या ग्रुपमधले मेंबर्स आहेत, त्यांनी बऱ्याच जणांनी केलेली आहे, तर मला पण ती करायची इच्छा आहे. तर फिटनेस
0: ती कशी 89 किलोमीटरची
1: मॅरेथॉन असते.
0: बर, त्याच्याबद्दल सांगा ना सर, काय त्याचे तुम्ही प्रयत्न, म्हणजे तुमची प्रॅक्टिस सुरू झाली आहे का तशी?
1: नाही, त्याची प्रॅक्टिस सुरू झाली नाही आहे. त्याची 89 किलोमीटरची असते, मग त्याच्यात तुम्हाला लांब पल्ल्याचे रन्स करावे लागतात. म्हणजे कुठली मॅरेथॉन जर असेल तर त्याच्यात तुम्ही 60-70% रनची प्रॅक्टिस करावी लागते. आता 42 जर केलं तर तुम्हाला 30-32 रन पर्यंत तुम्हाला सराव करायला लागतो. तुम्ही 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनला जर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला 16-17-18 किलोमीटर पर्यंतचा सराव करावा लागतो. ही कॉम्रेड्स मॅरेथॉन जी आहे 89 किलोमीटरची, तर त्याच्यात तुम्हाला 1-2 ते 3 रन्स तुम्हाला 65 किलोमीटरचे करावे लागतात, प्रॅक्टिस रन ज्याला आम्ही म्हणतो. तर ते प्रॅक्टिस रन करतात, त्याच्यातही तुम्हाला तुमचा आहार व्यवस्थित ठेवायला लागतो, तुमची स्ट्रेंथ चांगली वाढवावी लागते. कारण लॉंग रन करायचा, इतका लॉंग रन करायचा, त्यात तुमचा मसलचा स्टॅमिना किंवा मसलची स्ट्रेंथ चांगली पाहिजे, तर ते इम्पॉर्टंट आहे.
0: तर हे सगळ्या पात्रतेसाठी काही त्याच्यासाठी हे आहे का?
1: हो, आहे ना. पात्रतेसाठी तुम्हाला जर ती करायची असेल, तुम्ही जर 42 किलोमीटरची मॅरेथॉन 4 तास 50 मिनिटाच्या आत केली तर मग तुम्ही त्याला पात्र होऊ
0: शकता,
1: क्वालिफाय होऊ शकता.
0: बरं.
1: तर मी आतापर्यंत ज्या केल्या आता माझी बेस्ट 4 तास 14 मिनिटात वगैरे अशी झालेली
0: आहे. तुम्ही आहेत तसे,
1: हा, म्हणजे ह्याचा प्रॉब्लेम नाही काही की इलिजिबिलिटीचा. तर 4 तास 50 मिनिटाच्या आत तुम्ही फुल मॅरेथॉन केली तर तुम्ही त्याच्यासाठी पात्र होता.
0: बरं, मग तुमचं रजिस्ट्रेशनचा आहे का प्रयत्न? आता
1: यावर्षी नाहीये, पाहूया आता पुढच्या वर्षी 100वं एडिशन आहे कॉम्रेड्स, तर मे बी त्यावेळेस मी करू शकेन.
0: अजून 100वी स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग
1: असा चाललाय, विचार चाललाय करायचा.
0: बरं, आता नवीन जे हे आहेत वातावरण, जे खेळाचं आहे वातावरण जे तयार झालेलं आहे, तर कसं पोषक आहे का, लोकांचं अप्रोच आहे का
1: वातावरण कशासाठी,
0: म्हणजे मॅरेथॉन साठी नाहीतर क्रीडा विषयक असं?
1: नाही, वातावरण पोषक आहे ना. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, तुम्ही स्वतः ठरवायला लागतं सगळ्या गोष्टी. तुम्हाला अगदी तुम्हाला कोणी स्पून फिडिंग करणार नाहीत. तुम्हाला तुमचे गोल्स सेट करावे लागतात की हा, मी आज रनिंग केले, माझा गोल आहे की या वर्षी मला 21 किलोमीटरची मॅरेथॉन करायची. तुम्ही गोल फिट गोल डिसाईड केलं, तुमच्या ब्रेनला तुम्ही ते फीड केलं. जसं कॉम्प्युटर आहे तसं आपलं ब्रेन एक कॉम्प्युटर, त्या कॉम्प्युटरला तुम्ही ते फीड केलं की मी 21 किलोमीटरची मॅरेथॉन करणार, तर त्या पद्धतीने तुम्ही सराव करणार. त्याच्यात आडी अडचणी काही नाही आहेत. तुम्हाला मॅरेथॉनसाठी काही वेगळं फार एक्झॉर्बंट काही लागतं असं काहीच नाहीये. तुम्ही एकटं सुद्धा करू शकता, ग्रुप असेल तर उत्तमच आहे. तर वातावरण पोषक आहे. आणि त्यातल्या तुम्ही नगर म्हटलात तर नगरमध्ये खरंच खूप पोषक वातावरण आहे रनिंगसाठी मॅरेथॉनसाठी.
0: थोडासा अवेअरनेस वाढलाय का?
1: अतिशय वाढलाय. मागच्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून मॅरेथॉनचा अवेअरनेस खूप वाढलाय.
0: बरं, तुम्ही आता वेगवेगळ्या मॅरेथॉन करता सर, परंतु एकदम असं कधी झालं का की आता नको बाबा आता हे झालं असं कधी घडलं का?
1: असं होतं ना. आता कसं असतं, हे मॅरेथॉन हा
0: तुम्ही त्याच्यावर कशी मात केली ते
1: एंड्युरन्स स्पोर्ट आहे. तर याच्यामध्ये आता जे झालं मी सांगतोय की बाकीच्या मुंबईला नाही पण सातारा जी टफेस्ट मॅरेथॉन असते की तुम्हाला अगदी चढाईने वर जावं लागतं आणि मग खाली यावं लागतं तर त्याच्यात तुमच्या शरीराची कस लागते. तर त्याच्यात असं झालेलं आहे की 19 किलोमीटर झाले आणि अतिशय चांगल्या वेळेत झाले आणि 19 किलोमीटर झाल्यावर मला एकदम जोराचा क्रॅम्प आला. इतका क्रॅम्प आला की मला ते जागेवरच थांबायला लागले की माझा पाऊलच पुढे पडेना असं झालं. तर मग त्यावेळेस तिथे सपोर्ट असतोच, तुम्हाला ते पेन किलर स्प्रे मारतात, बर्फ देतात, कोल्ड फर्मेंटेशन करतात. मग असं झालं की नको आता बास करावं की आता ती आपण त्याच्यातनं बाहेर यावं मॅरेथॉन मधनं. मन असं म्हणतं की अरे तू 19 किलोमीटर केलाय, 2 मिनिटासाठी तू काय करतोय? म्हणजे तिथं तुम्हाला जो आपला ब्रेन आहे तो फार उपयोगाचा पडतो. शरीर थकलेलं असतं पण ब्रेन नाही. ब्रेन तुम्हाला सांगतं की तुला अजून ते 2 किलोमीटर करायचे आहेत. मग ते झाल्यानंतर 1-2 मिनिटानंतर तो क्रॅम्प गेला की मग आपल्या आपण ब्रेनचा आपण ऐकतो, मेंदूचा आपण ऐकतो आणि मग ती मॅरेथॉन आपण पूर्ण करतो.
0: वेगळा अनुभव तुम्हाला
1: मॅरेथॉन पूर्ण करण्याचा जो आनंद, तो आनंद तो शब्दात आपण शब्दात मी सांगू शकत नाही की आपल्याला हे झालंय आणि आपण ती फिनिश लाईन क्रॉस केली आहे, तो आनंद यू कॅनॉट एक्सप्रेस इन वर्ड्स.
0: बरं, काय नवीन काय संदेश देऊ इच्छिता का सर तुम्ही?
1: संदेश द्यायचा तर हे म्हणजे आता मॅरेथॉन मध्ये आमच्या ग्रुपमध्ये जी आहेत ती बरीच 35-40 नंतरची मेंबर्स आहेत, पण मला असं सांगावंसं वाटतं की नवीन पिढीला संदेश द्यावासा वाटतो की त्यांनी ह्या एरोबिक ऍक्टिव्हिटीज कडे किंवा ह्या ग्राउंड ऍक्टिव्हिटीज कडे वळलं पाहिजे. झालेलं असं आहे की आता ही बरीच नवीन पिढी दुर्दैवाने सोशल मीडियाकडे, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ह्याच्यात बराच वेळ घालवती आहे. त्यांच्या झोपेच्या वेळा कमी झालेल्या आहेत, रात्रीची जागरण जास्त झालेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना फिटनेसकडे वेळ नाहीये. ते एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे कॉम्पिटिशन व्यवसायात किंवा शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये ती पण फार वाढलेली आहे, त्यामुळे सुद्धा वेळ नाहीये. तर त्यांनी ह्याच्यातनं वेळ काढला पाहिजे फिटनेसला आणि आपल्या स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. परत आहाराकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स ह्याच्यापासून तुम्ही दूर राहा, कारण ह्याच्यातनं तुम्हाला फायद्याचं काहीच नाही परंतु सगळ्या नॉन न्यूट्रिशनल कॅलरीज मिळतात ज्या तुम्हाला न्यूट्रिशन तर देत नाहीत परंतु तुमचं वेट वाढवतात, तुमचा स्टॅमिना कमी करतात, तुम्हाला ओबेसिटी, स्थूलता हे आजार जडू शकतात. काही जणांना ब्लड प्रेशर, डायबिटीज हे आजार सुद्धा ह्या जंक फूडमुळे येतात. आणि दुसरी गोष्ट की आता गाड्या जास्त वाढल्यात. पूर्वी कुठे जायचं म्हणजे आपण चालत जायचं, आता हे न्यू जनरेशन किंवा सगळेच जण की गाडीला किक मारली हा मी इथून हे आणतो ते आणतो, त्यामुळे आणि बैठे काम जास्त झालेले आहेत. सिडेंटरी लाईफस्टाईल आम्ही ज्याला म्हणतो, तर ह्या फॉल्टी लाईफस्टाईल्स किंवा हे जे जीवनशैली आहे ती या नवीन पिढीनं बदलायला पाहिजे. तुमची लाईफस्टाईल जर तुम्ही बदललीत, त्या लाईफस्टाईल बदलण्यामध्ये पहिली गोष्ट मी सांगेल ती व्यायामाची. तुम्ही रोज 1 तास, कमीत कमी 1 तास तरी व्यायामाला दिला पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे, तुम्ही तुमचं फूड हॅबिट्स बदलले पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही जंक फूड बंदच करा. असं जर केलं तर तुम्ही प्रभात ना बाहेर मित्र म्हणते हा काय अरे जाऊ दे त्याला. तर एक ठरवा की आम्ही महिन्यातनं एकदाच जाणार, मित्रांबरोबर पार्टीला एकदाच खाईल, पण इतर वेळेस तुम्ही प्रॉपर फूड बॅलन्स डायट घेतलं पाहिजे ज्याच्यात अर्धा तुमचा जेवणाची प्लेट जी आहे ती फ्रुट्स, व्हेजिटेबल्स आणि सॅलड यांनी भरलेली असेल. एक चतकोर जी प्लेट आहे ती कार्बोहायड्रेट म्हणजे पोळी, भाकरी, भात यांनी असेल आणि 1/4 प्लेट जी आहे ती प्रोटीन मध्ये असेल. प्रोटीन मध्ये काय येईल, अंडं येऊ शकतं, पनीर येईल किंवा मोड आलेली कडधान्य येतील. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आहार ठेवला पाहिजे. तिसरी गोष्ट, तुमचा स्क्रीन टाइम तुम्ही कमी केला पाहिजे. स्क्रीन टाइम 1 तासापेक्षा जास्त नकोय. हे तुम्ही तुमच्या ब्रेनला फीड करा की मी स्क्रीन टाइम कमी करणार, मी स्क्रीन टाइम कमी करणार. ही तिसरी गोष्ट आहे. चौथी गोष्ट या नवीन पिढीने झोप व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. तुम्ही 7-8 तास कमीत कमी झोपायला पाहिजे. झोपलात तर तुमचं शरीर पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या ऍक्टिव्हिटीसाठी सज्ज होईल. झोप जर अपुरी असेल तर तुम्हाला आळस राहील, उत्साह राहणार नाही आणि मग तुम्हाला कुठल्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला भाग घ्यावंसं वाटणार नाही. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या नवीन पिढीने किंवा सर्वांनीच या गोष्टी पाळल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही फिट राहाल, समाज फिट राहील, सर्वजण फिट राहतील.
0: बर, आज आपल्या समवेत श्यामराव तारडे सर होते. त्यांनी आपल्याला मॅरेथॉन विषयी कसे मॅरेथॉन करावी, फिटनेस कसा वाढवावा याबद्दलही अतिशय सुंदर अशी श्रोत्यांना माहिती दिली. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: नगरकर क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकली मॅरेथॉन पटू डॉक्टर श्याम तारडे यांची मुलाखत. ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद आज आपण ऐकला. पुढच्या गुरुवारी आपण भेटूयात क्रीडा झेप या मालिकेमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा। रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग गुणकली। ऐकूया स्वर संजीवनी।
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय। आज आपल्यापुढे सादर करणार आहे राग गुणकली। राग गुणकली सकाळच्या वेळी म्हणजे साधारण 5 ते 8 दरम्यान ऐकलात तर मनाची एकाग्रता, उत्साह, सक्रियता आणि सकारात्मकता वाढेल। त्याचप्रमाणे काळजा आणि ताणतणाव दूर करायला मदत होईल। पचन संस्था किंवा पचन क्रिया वाढेल आणि मलावरोध किंवा कॉन्स्टिपेशनचा जर त्रास असेल तर तो सुद्धा कमी होऊ शकेल। आलाप आधी गाईन आणि मग त्याच्यानंतर एक पद। धन्यवाद आणि जय हो।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग गुणकली, गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते.

0: बनू शकता।
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू।
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका,
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा।
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95।
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

आई थकली आता कुशी तर नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 200

न कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार नगरकर, मी विद्या बडवे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।